राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायली होती. संगीतकार विलासबुवा पाटील. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948. दिनांक 7 ऑगस्ट ISV 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने करूया. राग आसावरी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार राम किंकर. भक्ती संगीत आपण ऐकत आहोत मंगल प्रभात कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं रामदास हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. समूह गीताबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: काळाचा प्रवाह निरंतर वाहत असतो. आपणही या प्रवाहाबरोबर पुढे जायचं असतं. गतकाळात घडून गेलेल्या घटनांमधून आपण अनुभवामधून आपण शिकायचं असतं आणि भविष्यकाळात त्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायची असते, जेणेकरून आपण यशापर्यंत जाऊ शकतो, आनंदापर्यंत जाऊ शकतो. आणि मग त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या बोधकथा सांगितल्या जातात. त्याच्या नावातच त्याचं सारे बोधकथा. ज्या कथेतून आपल्याला बोध मिळतो ती बोधकथा. ही कथा आहे एका तरुण मुलाची आणि त्याच्या वडिलांची. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून तो मुलगा त्रागा करायचा, रागराग करायचा, आरडाओरडा करायचा, वस्तू फेकायचा. त्या तरुण मुलाला वडिलांनी एक लाकडाचा ठोकळा आणून दिला, काही खेळे आणून दिले आणि एक हातोडी आणून दिली. सांगितलं, मुला, यानंतर जेव्हा जेव्हा तुला राग येईल, तुला त्रागा करावासा वाटेल, संताप येईल, तेव्हा हे खेळे ह्या लाकडी ठोकळ्यामध्ये ठोकायचे, मारायचे. आणि रोज रात्री झोपताना ते खेळे काढायचे आणि मोजायचे. जसे जसे दिवस पुढे गेले तसं तसं त्या मुलाला त्यातलं मर्म कळलं, त्याचं मन शांत झालं, त्याचं चित्त शांत झालं. आणि मग एक दिवस असा आला की त्यांनी एकही खेळा त्या लाकडाच्या ठोकळ्यात मारला नाही, ठोकला नाही. त्याच्यावर वडील त्याला म्हणाले, बघ, आता तू त्याच्यावर खेळे मारत नाही आहे,

पण तू तिथे खिळे मारून जी भोकं पडली आहेत ती तशीच आहेत. म्हणजेच रागाच्या भरात आपण एखाद्याला बोलून जातो, एखादी कृती करून जातो, काळ पुढे जातो, पण त्या कृतीचे परिणाम हे दीर्घकाळ टिकतात. म्हणूनच थिंक बिफोर यू स्पीक, वेट बिफोर यू रिॲक्ट.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत जगूया आनंदी। कार्यक्रमानंतर आता वळूया हवामान वृत्ताकडे आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेकडे। काल मुंबई शहर आणि परिसरात अगदी हलका पाऊस पडला। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 30, सांताक्रूज वेधशाळेत 31 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळांमध्ये सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेतली नोंद आहे 79%। पावसाची नोंद ही आज पहाटे 5:30 नोंद आहे। कुलाबा 1.6 मिलीमीटर, सांताक्रूज 5 मिलीमीटर्स। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे। कमाल तापमान 30 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे। हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। आगामी 24 तासांमध्ये कोमोरीन लगतचा भाग, लक्षद्वीप तसंच कर्नाटक केरळ किनारपट्टी, उत्तर अरबी समुद्र नैऋत्य अरबी समुद्र या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील। हा वेग वादळात 65 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आता वळूया रूपरेषेकडे। कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:02 गाभण शेळ्यांची घ्यायची काळजी याबद्दलची माहिती आपण ऐकणार आहोत। आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्व भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे। हाच कार्यक्रम 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर सह्याद्रीमधील भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी भाग 3 लेखक उमेश झिरपे। सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके पत्रानुबंध या मालेत गालिब यांनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध। हाच कार्यक्रम 2:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। 3 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील। सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद सकाळी 7:45। सकाळी 9:00 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 88 लेखक नितीन साळुंखे। सकाळी 10:20 गांधी वंदना। माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सकाळी 11:10 करण्यात येईल। अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करू। वनिता मंडळ 12:00 राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कार्यक्रम हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी। हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी संवाद आणि त्यानंतर आजची रेसिपी मक्याच्या कणसाचे कटलेट। आकाशवाणी नागपूर केंद्रावरून गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू। युवावाणी कार्यक्रम संध्याकाळी 5:30 युवा उद्योजक आणि कंटेंट क्रिएटर हर्षवर्धन शाही यांची मुलाखत। स्वस्थ भारत 6:30 डायबेटिक फूट याविषयी डॉक्टर तुषार रेगे यांची मुलाखत। वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15 माझावर माझे शिवार आज राज्यस्तरीय प्रसारण 9 ऑगस्ट या शाश्वत शेती दिनाच्या अनुषंगाने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी विजय सांबरे यांची मुलाखत। संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण रात्री साडेआठ वाजता, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण. हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याप्रमाणे असतील. सकाळी 10:30 मनीष पिंगळे यांचं गिटारवादन राग मेघ, श्रीराम काणे यांचं सतारवादन दुपारी 2:30 राग शुद्ध सारंग, पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन रागपुरी अधनाश्री संध्याकाळी 5:02. ठळक कार्यक्रमांमध्ये माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सकाळी 11:10 करण्यात येईल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी कार्यक्रम. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया गाभण शेळ्यांची घ्यायची काळजी याबद्दलची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेळीचे गर्भनिदान आवश्यक आहे, यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात हे स्पष्ट झाल्यानंतर शेळी गाभण समजली जाते. यानंतर गाभण शेळीच्या व्यवस्थापनाला सुरुवात होते. शेळीचा गाभण काळ 145 ते 150 दिवसांचा असतो. त्यानुसार शेळीने मांस दाखवला नाही तर शेळी गाभण आहे असं समजावं आणि यानुसार शेळी जन्मण्याची तारीख निश्चित करावी. शेळी जननाच्या 6 ते 8 आठवड्यापूर्वी शेळीचं दूध बंद करावं. यामुळे करडांची वाढ व्यवस्थित होते आणि शेळीची प्रकृती चांगली राहते आणि पुढील वेतात दूध उत्पादनसुद्धा वाढतं. गाभण शेळ्यांचं खाद्य पाचक असावं आणि यामध्ये प्रामुख्याने शेंगवर्गीय तृणधान्य आणि खाद्य द्यायचं झाल्यास 450 ग्रॅम खाद्य रोज द्यावं. कारण शेळीचं स्वतःचं स्वास्थ्य आणि करडाचं स्वास्थ्य यासाठी योग्य पौष्टिक खाद्य आणि खाद्याचं योग्य प्रमाण याचं फार महत्त्व आहे. माळरानावर शेळ्यांना चरायला न्यायचं असेल तर गाभण शेळ्यांसाठी वेगळं रान असावं. खाद्य देताना गाभण शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या प्रमाणात खाद्य द्यावं. जास्त किंवा खूप कमी खाद्य देऊ नये. खाद्य देताना अचानक खाद्यामध्ये खूप बदल करू नये. बदल करायचा असेल तर हळूवार बदल करावा. खाद्य पौष्टिक जसं की प्रथिनं आणि खनिज भरपूर प्रमाणात असावं, कारण गाभण शेळीला या पौष्टिक तत्वांची फार गरज असते. दिवसभर भरपूर पाणी उपलब्ध असावं. गाभण शेळ्यांचे गोठे इतर शेळ्यांच्या गोठ्यांपासून वेगळे असावे, कारण इतर शेळ्या गाभण शेळ्यांना इजा करू शकतात आणि वेगळे गोठे असल्यामुळे शेळ्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. गाभण शेळ्यांच्या गोठ्यात योग्य आणि मऊ प्रकारचं बेडिंग असावं आणि विण्याच्या 15 दिवसापूर्वीपासूनच याची व्यवस्था करावी. शेळी जननाच्या 1 आठवड्यापूर्वी खाद्याची मात्रा कमी करावी आणि जवळपास 100 ग्रॅम प्रतिदिवस याप्रमाणे खाद्य द्यावं. सुरुवातीच्या काळात शेळीची विशेष काळजी घेणं तेवढं आवश्यक नाही, परंतु शेवटच्या 1.5 महिन्यात गाभण शेळीची विशेष काळजी घ्यायला पाहिजे, कारण करडाची 80% वाढ याच कालावधीत होते. गाभण शेळीला हाताळताना काळजीपूर्वक हळूवार हाताळावं.

कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण गाभण शेळ्यांची घ्यायची काळजी याबद्दलची माहिती ऐकली, वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आज संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारण 9 ऑगस्ट या शाश्वत शेती दिनाच्या अनुषंगाने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी विजय सांबरे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. सकाळचे 7:15 वाजतायत या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते। अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे। कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते। त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो। यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते। आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे। सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो। या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते। दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि

0: प्रोलॅक्टिन या हॉर्मोनचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्चमधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. श्रोतेहो नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात. हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात. अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात. एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात. कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे. कधी कधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे. कोणत्या भागात घटना घडलीये, जवळची रेस्क्यू टीम कोणतीये, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत याचा समन्वय हे केंद्र करतं. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात. म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620-230-231. पण श्रोतेहो एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: EM आकाशवाणी
0: सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्। प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः। अद्य राष्ट्रिय हस्ततन्तु दिवसः उत्साहेन आनन्देन च आचरन्त्विति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना नागरिकाः प्रार्थिताः। एकस्मिन् चलचित्रीय सन्देशे श्रीमोदी अवदत् यत् 25वें वर्षे अगस्ट मासस्य सप्तमदिनाङ्के भारतस्य स्वातन्त्र्यसङ्घर्षस्य भागरूपेण स्वदेशीय आन्दोलनस्य आरम्भः अभवत्। सर्वक्षेत्राणां जनाश्च एकीभूय ब्रिटिश शासनं विरुध्य ऐतिहासिकं सङ्घर्षं कृतवन्तः। प्रधानमन्त्री जनान् स्वहस्तैः वस्त्राणि निर्मातृभ्यः, निर्धनतन्तुवायकुटुम्बेभ्यः, शिल्पिभ्यश्च साहाय्यं कर्तुं प्रोत्साहितवान्।
3: मैं आज आग्रह करता हूँ, 7 अगस्त हैंडलूम डे होता, हमने उत्साह और उमंग के साथ हैंडलूम डे मनाना है। हमारा काम है आत्मनिर्भर भारत बनाने के लिए, हमारे इन छोटे छोटे छोटे गरीब परिवारों को भी आर्थिक रूप से समृद्ध करना। आइए हम स्वयं हैंडलूम से कुछ न कुछ खरीदे, उसका एक वीडियो बनाए और देश और दुनिया में उस वीडियो को प्रचारित करें, ताकि हमारे बुनकर भाई बहनों के सामर्थ्य का परिचय दुनिया को भी हो।
0: केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन ह्यः स्वच्छ ऊर्जायाः ग्रामीण अर्थव्यवस्थायाश्च वर्धनार्थं प्रायः 24,000 कोटिरूप्यकाणां परिव्ययुतां राष्ट्रिय जैव ऊर्जना योजनां गोवर्धनमिति अनुमोदितम्। नवदिल्ल्यां प्रसारमाध्यमैः सह वार्तालापं कुर्वन् सूचना प्रसारणमन्त्री अश्विनी वैष्णवः अवदत् यत् इयं योजना अस्मात् वर्षादारभ्य 35-36 अधिक 2000 वर्षपर्यन्तं प्रवर्तयिष्यते। श्री वैष्णवः अवदत् यत् आर्थिक कार्यस्य मन्त्रिसभा समित्या अपि असमराज्ये राष्ट्रिय राजमार्ग 15 इत्यस्य पार्श्वे गुवाहाटीतः तेजपुरपर्यन्तं पंक्तिचतुष्टययुतस्य राजमार्गस्य निर्माणं अनुमोदितम्।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: गालिब म्हणलं की आपल्याला गुलजार यांनी दूरदर्शनवर सादर केलेली गालिब ही मालिका आठवते. मित्रमंडळीत गालिबचे शेर सांगून आपण भावखाण्यात देखील धन्यता मानतो. अर्थात गालिब हा उर्दू आणि फारसीमधील एक प्रभावशाली शायर होता हे कुणीही कबूल करेल. पण गालिबला शायरी व्यतिरिक्त पत्रलेखनाची आवड होती. तो आपल्या असंख्य शिष्यांना आणि मित्रांना उत्साहानं पत्र लिहित असे. गालिबच्या पत्रांचा पहिला खंड 1963 खतूत ए गालिब या नावाने छापला गेला. गालिबची ही पत्रं साध्या सरळ भाषेत लिहिलेली आहेत. जर या पत्रांचा अभ्यास केला तर गालिबच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर प्रकाश पडतो. गालिब जरी उच्च कोटीचा शायर असला तरी त्याची पत्रं खूपच प्रांजळ आहेत. त्यामुळं गालिबचं नाव उर्दू गद्यसाहित्यात देखील घेतलं जातं. गालिबच्या पत्रव्यवहाराविषयी मराठीत फारसं लिहिलं गेलेलं नाही आहे. पण अलीकडेच हैदराबादच्या पंचधारा या त्रैमासिकानं ही उणीव थोडी भरून काढली आहे. त्यामुळे आता मराठी वाचकांना गालिबच्या 100 पत्रांचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्या अंकाचे संपादक पद्माकर दादेगावकर

0: संपादकीयात लिहितात, आपल्या कवितेतून दिसणारा गालिब हा तेवढाच गालिब नाही आहे, त्यापलीकडचा एक माणूस आपल्याला त्यांच्या पत्रातून दिसतो. गालिबनं आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अक्षरशः हजाराच्या वर पत्रं लिहिली असतील. पत्रलेखन हा त्याचा आनंद होता, विरंगुळा होता. आपल्याला येणाऱ्या पत्रांची तो उत्कंठेनं वाट पाहत असे आणि एखाद्याला पत्र लिहिताना तो अगदी भरभरून लिहित असे. गालिब मित्रांच्या आग्रहानं कधी वैतागत नसे, त्याच्याकडे त्याचे शिष्य गझल दुरुस्तीसाठी पाठवित असत. त्याचबरोबर त्याचे अनेक मित्र पत्रातून अनेक गोष्टींची मागणी करीत असत, पण गालिब न कंटाळता त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करीत असे. मुन्शी हरगोपाल त्यांचे आवडते शिष्य होते. आपल्या फारसी कवितेबद्दल कमी, पण गालिबच्या पत्रामुळे ते जास्त प्रकाशात आले. नबाब हुसेन मिर्झा 1707 दंग्यात सगळं काही घालून बसले होते. त्यांचे भाऊ मुझफ्फर उदौल्ला त्या दंग्यात मारले गेले होते. त्यांना एका पत्रात गालिबनं लिहिलं, जर माझे प्राण तुमच्यासाठी कामी आले तर मी ते देण्यास तयार आहे. असं म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, नाहीतर कोण कोणाचा जीव मागतो आणि देतो? पण माझ्याबद्दलची जी काळजी तुम्हाला वाटते ती केवळ मला आणि तुम्हालाच माहिती आहे. गालिबची मनस्थिती समजावी म्हणून एक पत्र पाहूयात. किंवा साहब, अजून रुसूनच बसला आहात? बसणार आहात की कधी समजूत पटणार आहे तुमची? जर समजूत पटायची नसेल तर उष्टतेचं कारण तरी कळवा. येथील एकाकी अवस्थेत मी केवळ पत्रांच्या भरोशावर आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या मित्राचं पत्र येतं तेव्हा वाटतं तो स्नेहीच मला प्रत्यक्ष भेटायला आलाय. खुदाची कृपाच अशी की निदान दोन चार पत्र तरी रोज येतातच. काही वेळा असंही घडतं की दिवसातून दोन दोन वेळा पोस्टाचा हकारा येऊन पत्र देऊन जातो, एक दोन सकाळी एक दोन संध्याकाळी. माझं मन त्यात रमतं, गुंतून राहतं. सगळा दिवस ती पत्र वाचण्यात आणि त्यांची उत्तरं लिहिण्यात निघून जातो. 10-12 दिवसापासून तुमचं पत्र आलं नाही म्हणजे तुम्ही आला नाहीत. पत्र लिहा ना महाराज, न लिहिण्याची जबाबदारी सा लिहा. अर्धा आणायची कंजूशी करू नका. तसंच असेल तर पत्र बेरंग पाठवा. अशा प्रकारची 100 पत्र आता वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातून गालिबच्या मोकळ्या प्रसन्न आणि भावविभोर व्यक्तिमत्वाचे सगळे रंग मनोहारी पद्धतीनं प्रकट झालेले आहेत. त्यावरून गालिब ही एक अंतर्बाह्य वाङ्मयीन मूर्ती होती हे आपल्या लक्षात येतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना.
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदना.
2: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
1: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जींकडे शिकते आता.

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघी तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोबरधन ही योजना देशाच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले,
1: भारत की जो नेचुरल गॅस का कंजम्पशन है उसमें करीब 50% इम्पोर्ट करना पड़ता है और हम सब जानते हैं कि किस तरह से जियो पोलिटिकल डेवलपमेंट से भारत में एक वल्नरेबिलिटी आ जाती है. सो हाउ टू रिड्यूस दिस डिपेंडेंस इज द ऑब्जेक्टिव. और इसमें अगर प्रॉपर बायो एग्रो रिसोर्सेज यानी गांव में खेती के बाद में जो बायो मास बच जाता है या फिर कैटल का काउ डंग है उसका यूज कर सकें, इस तरह की कई जो वेस्ट मटेरियल्स यूज होते हैं उनका अगर प्रॉपर यूज कर सके और उससे गैस बना सके तो देन इट कैन बी अ सिग्निफिकेंट अमाउंट ऑफ गैस टू बी जनरेटेड.
0: गोबरधन ही योजना 2026 ते 2036 या कालावधीत राबवली जाईल. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात जवळपास 10 पट वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशभरात एक चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात कालही विविध मुद्द्यांवरून

झालेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. या गोंधळातच लोकसभेत कररचना आणि अन्य कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकात अर्थव्यवस्थेला मदत म्हणून आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच देशाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग परंपरा दर्शवणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचं तसंच हातमागासंबंधी 2 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या आणि ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500 अधिक प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या 2 दिवसांच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सीमापार भागीदारीसाठी संधी निर्माण करून ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. गोरेगाव इथल्या फिल्म सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या प्राईम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या नव्या अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील उद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वेव्ज 2025 परिषदेदरम्यान महाराष्ट्र सरकार आणि प्राईम फोकस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं हे फलित असून या माध्यमातून मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभी राहिल्याचं माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव चंचल कुमार यांनी यावेळी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचा इशाराही न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे अशा शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावं असं आवाहनही सरनाईक यांनी केलं. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 1 मे पासून सुरू झालेल्या अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या क्रीडा सेनेचे 1200 शिवसैनिक नवी दिल्लीतल्या आर्मी कमांड रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी भारतीय जवानांसाठी रक्तदान करणार आहेत.
नवी दिल्ली इथं होणाऱ्या रक्तदान कार्यक्रमाला

0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली रेल्वे स्थानकावरून काल या शिवसैनिकांना घेऊन जाणाऱ्या श्रीनाथ एक्सप्रेसला मंत्री उदय सामंत यांनी रवाना केलं. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत काल शहरात व्यसनमुक्त रॅली काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम दाभेरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करून 17,060 रुपये आसाम पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा आनंदाचा त्याग करून दिलेली ही मदत समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. डोहकार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल दुपारी कराड इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. डोह मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यासारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. कराडमध्ये झालेल्या 76व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. श्री वी कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. तर मराठी साहित्य विश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. साहित्य विश्वानं एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ ऊर्जेसाठीच्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. हातमागावरील उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. 2 दिवसाच्या ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला मुंबईत प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर राज्यात डॉक्टरांचा संप मागे. आणि ज्येष्ठ साहित्यिक डोहकार श्रीनिवास कुलकर्णी यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली गाणी आपण ऐकणार आहोत.
2: मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुर्जींकडे शिकते आता.

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात 9 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकले.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष श्रोते हो, आज आहे राष्ट्रीय हातमाग दिवस. भारतीय शेतीतज्ञ हरित क्रांतीचे जनक आणि पद्मविभूषण या उपाधीनं सन्मानित झालेले डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925. पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका गुप्तहेर माता हरी हिचा जन्म 7 ऑगस्ट 1876. ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका अंजनीबाई मालपेकर यांचं निधन झालं 7 ऑगस्ट 1974 या दिवशी. थोर कवी, लेखक, कलावंत, तत्वचिंतक, शिक्षणतज्ज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक रवींद्रनाथ ठाकूर यांचं निधन झालं दिनांक 7 ऑगस्ट 1941. आपण सगळे त्यांना गुरुदेव या उपाधीनं संबोधित करतो. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले याद

0: ती बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांच्या आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेले आहेत, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
1: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
0: होय, बरोबर.
1: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
0: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्या नंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना, मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे. कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचे नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचे नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झालेत आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमच्या बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाच्या विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असं पाहून त्यांचं तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचं जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांचं वय 18 झालं आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्यानंतर कुणाच्या नाव राहिलेले आहेत आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही. या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. या पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटीचा काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगडचा काही भाग पुणे नागपूरमध्ये थोडा गृहभेटीचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलासपणे ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
2: सकाळचे 7:40 होत आहेत. आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली
1: हो 17 मंजिली कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये ज्यांनी घरं घेतलेली आहेत किंवा कमर्शियल शॉप्स घेतलेले आहेत ते सगळेजण या कार्यक्रमात आपल्याशी बोलतायत. आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातून निरंजन नाईकवाडी सर. नमस्कार निरंजन सर.
3: नमस्कार.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये तुम्ही सुद्धा कमर्शियल स्पेस घेतलेली आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं होतं.
3: सर्वप्रथम मला माझे अनुभव आणि मत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या मनपूर्वक आभार मानतो. माझे नाव निरंजन नाईकवाडी आणि मी साताऱ्यातील 17 मजली टॉवर लँडमार्क टॉवर मध्ये एक व्यावसायिक गाळा खरेदी केलेला आहे आणि मी या प्रकल्पाबद्दल माझा अनुभव आणि मत मांडू इच्छितो. व्यवसायासाठी जागा निवडताना प्रत्येकजण चांगले लोकेशन, दर्जेदार बांधकाम आणि भविष्यातील वाढीची क्षमता याचा विचार करतो. मी देखील याच गोष्टी लक्षात घेऊन पर्यायाचा अभ्यास केला आणि शेवटी 17 मजली लँडमार्क टॉवरची निवड केली. या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे उत्तम लोकेशन. सातारा शहरात झपाट्याने विकसित होत आहे आणि अशा ठिकाणी उभारलेला हा प्रकल्प व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांना सहज पोहोचता येईल अशी सुविधा, पुरेशी पार्किंग व्यवस्था, आधुनिक व्यावसायिक वातावरण यामुळे हा प्रकल्प विशेष वाटतो. माझे खरेदी प्रक्रियेतील अनुभव देखील खूप सकारात्मक आहे. प्रकल्पाच्या टीमने प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती दिली, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाला. त्यामुळे गुंतवणूक करताना विश्वास आणि समाधान नेहमीच मिळाले. लँडमार्क टॉवरचे बांधकाम, नियोजन आणि सुविधांचा दर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे. आजच्या काळातील

0: सदस्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे येथे व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकांनी सकारात्मक वातावरण मिळेल याची खात्री वाटते. माझ्या मते हा प्रकल्प केवळ व्यावसायिक जागा नसून भविष्यातील एक उत्तम गुंतवणूक आहे, जी की सातारा शहरामध्ये आणि सातारा शहराचा वाढता विकास बघून नवीन व्यावसायिक संधी आणि वाढीव ग्राहक संख्या लक्षात घेऊन प्रकल्पाचं उज्ज्वल भविष्य निर्माण करते.
1: तुमचा हा अभिप्राय सर खरंच खूप छान वाटला आम्हाला ऐकून. आता जसं तुम्ही म्हणालात की व्यवसायासाठी योग्य जागा, तर 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही व्यवसायासाठी योग्य कुठल्या दृष्टिकोनात आहे हे सुद्धा एकदा आपल्या श्रोतांना सांगा.
0: सातारामध्ये एक तर जे लोकेशन आहे आणि त्या लोकेशन मध्ये कमर्शियल आणि तसंच रेसिडेन्शियल ह्या दोन गोष्टींचा विचार केला तर माझ्या मते साताऱ्यामध्ये ही एकच नवीन पद्धतीने उपलब्ध असणारा प्रोजेक्ट आहे. कारण मी जसं पुण्यामध्ये राहतो आणि सातारापेक्षा अजून बाहेर शहरामध्ये जसं काम केल्यानंतर अनुभव असा आला की तेथे जे प्रोजेक्ट बनतात जसं मुंबई सारख्या ठिकाणी ते कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघांना लक्षात घेऊन केले जातात. पण साताऱ्यामध्ये जे काही कमर्शियल प्रोजेक्ट आहेत ते फक्त कमर्शियल म्हणूनच बघितले जातात, तिथे रेसिडेन्शियल तुम्हाला पाहता येत नाही. पण सातारा शहरातील या जो टॉवर आहे हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये दोन्हीही सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे ग्राहक हा तुमच्या शेजारीच राहतो आणि व्यावसायिकाला नेहमी वाटतं की आपला ग्राहक आपल्या शेजारी असावा जो जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल.
1: नक्कीच. आणि अशी जागा तुम्हालाही मिळालेली आहे त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आणि या कार्यक्रमात सहभागी झालात, आम्हाला इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक आभार.
0: थँक्यू.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर या प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की गेल्या भागापासून आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा कार्यक्रम आपण सुरू केलाय. या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असणारे उपचार याविषयीची माहिती देणार आहेत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
8: नमस्कार
7: डॉक्टर. मला सांगा की सर्व प्रकारचे आजार कायमस्वरूपी मुळापासून बरे करायचे असतील तर आयुर्वेदिक उपचार उपयुक्त ठरतात, आजच्या या भागामध्ये ते कसे काय उपयुक्त ठरतात यावर आपण काही प्रकाश टाकाल का?
8: आयुर्वेद चिकित्सेचं हे तर वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदामध्ये फक्त लाक्षणिक चिकित्सा केली जात नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट रुग्ण बरेच दिवस घेत जातो, पण आजार मुळापासून बरा झालेला नसेल तर स्वाभाविक आहे तो वाढत जायला मदत होते आणि त्यावेळेला काय करायचं हा रुग्णापुढे प्रश्न उभा राहतो. म्हणजे बऱ्याच वेळेला समजा सांधेदुखीचा एखादा रुग्ण आहे, गुडघे दुखायला लागले, तात्पुरते पेन किलर्स घेतल्या जातात, कॅल्शियम सारख्या गोळ्या घेतल्या जातात, तात्पुरतं रुग्णाला बरं वाटतं पण नंतर हळूहळू त्रास वाढतच जात असतो. कारण कशामुळे गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, बऱ्याच जणांना चिकनगुन्या डेंग्यू होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास नंतर दिसत असतात, तेव्हा गुडघे दुखतात. पण त्यावेळेला फक्त पेन किलर घेऊन किंवा गुडघेदुखीसाठी ट्रीटमेंट करून उपयोग नसतो, तर चिकनगुन्यामुळे जे शरीरात बदल झालेले ते नॉर्मल करणं गरजेचं असतं. असे कितीतरी आजार आहेत, मधुमेह आहे, रक्तदाब आहे, थायरॉइड आहे, किडनी फेल्युअर सारखे आजार आहेत, कॅन्सर सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये नक्की काय बदल शरीरामध्ये घडत असतात. वर्षानुवर्ष औषधं घेत राहायची हा एक माइंडसेट रुग्णामध्ये तयार झालेला असतो, पण हे आजार बरे होऊ शकतात अशी बऱ्याच रुग्णांना कल्पनाच नसते.
7: बरोबर आहे.
1: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या

0: आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
1: डॉक्टर, आता आपण हे आयुर्वेदिक उपचार उपयुक्त कसे ठरतात याची माहिती देतोय, यावर अजून काही सांगू शकाल का?
2: आयुर्वेदामध्ये शरीरात काय पद्धतीने बदल झाले आहेत, वात पित्त कफ या दोषांपैकी कोणते दोष वाढलेले आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे 7 धातू आहेत त्यातल्या कोणते धातू दुष्ट झालेले आहेत, नक्की आजार होण्यामागची काय कारण आहेत, जेव्हा तुम्हाला कोणती लक्षणं दिसतात किंवा आजार होत असतो त्यावेळेला त्याची सायकल ऑलरेडी शरीरात कम्प्लीट झालेली असते, तेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तो आजार झाला हे आपल्या लक्षात येतं, नंतर आपण चिकित्सा करायला लागतो. त्यामुळे ती सायकल कशी ब्रेक होईल, म्हणजे ज्याला आयुर्वेदाने संप्राप्ती भंग असं म्हणलेलं आहे त्यासाठी उपचार होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी आयुर्वेदामध्ये मुळापासून उपचार जे केले जातात आजार कायमस्वरूपी बरा होण्याच्या दृष्टीने, मग ते त्वचा विकार असू देत, पोटाचे विकार असू देत किंवा इनफर्टिलिटीच्या केसेस असू देत, कॅन्सर सारखा आजार, कॅन्सर हे ॲलोपॅथिकनुसार निदान झालं पण आयुर्वेदानुसार त्याचं निदान काय केलं जाते, त्याच्या मागचे हेतू काय आहेत, या सगळ्यांचा विचार हा प्रत्येक आजाराच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये केला जातो आणि त्यानुसार उपचार होतात. त्यामुळे आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचार हे हितकारक ठरतात.
1: बरोबर.
0: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 2023.
1: पुढच्या भागातही आम्ही आयुर्वेदाबद्दलचीच आणखी काही माहिती आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:50 होत आहेत. भावधारा.

0: सूरदा साठे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेलं कविवर्य सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम आता संपला. या प्रसारणात यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत 8:40. आता 8 वाजतायत. सुरुवातीला 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ थ्रू थ्रेड ऑल डायड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोबरधन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोबरधन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. यूपीआय आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स पेऊस बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500+ प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्या आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरामुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचं पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथनामथिट्टा कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी

अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: भावधार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं वंदना विटणकर यांचं गीत. गायिका होत्या मंजू दिवाडकर.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं, दीप्ती आंबेकर यांनी गायलं होतं आणि या गीताला संगीत दिलं होतं वर्षा भावे यांनी. भावधारा कार्यक्रमात सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
2: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.

व्ही एन सरदेसाई यांचं गीत आपण ऐकलं. गौरव बुरसे यांनी गायलं होतं आणि संगीत होतं एस के बुरसे यांचं. भावधारा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

वसंतराव आजगावकर यांनी गायलेलं श्रीराम पाचिंद्रे यांचं गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 9वा भाग.
1: ब्रिटिशकालीन मुंबई शहरात आणि इतरत्र बांधलेल्या दिमाखदार राजेशाही इमारती, भव्य स्मारकं आणि ब्रिटिश राजाराणी आणि गव्हर्नरांचे उंच पुतळे हे का उभारले जात, त्यामागे राज्यकर्त्यांचा काय दृष्टिकोन असे हे आपण या पूर्वीच्या भागात ऐकलेलं आहे. अशा इमारती, स्मारकं किंवा पुतळे कुठेही उभारून चालत नसे, तर त्यासाठी लागणाऱ्या मोक्याच्या समर्पक जागेची निवडही काळजीपूर्वक करण्यात येत असे. ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त असे अशीच ठिकाणं काळजीपूर्वक निवडली जात, जेणेकरून हे पुतळे अथवा स्मारकं पाहणाऱ्यांच्या मनावर अप्रत्यक्षरित्या सतत बिंबवलं जात राहावं की आता आम्हीच तुमचे राज्यकर्ते आहोत, आम्हीच तुमचे तारणहार आहोत.
2: मुंबईत सर्वप्रथम उभारल्या गेलेल्या कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासाठी जी जागा ठरवण्यात आली होती ती होती बॉम्बे ग्रीनची. ही जागा म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीच्या आत वसलेल्या फोर्टची मध्यवर्ती जागा. बॉम्बे ग्रीन ते पश्चिमेच्या चर्चगेटपर्यंत जाणाऱ्या चर्च स्ट्रीटमुळे, म्हणजेच आजच्या वीर नरीमन मार्गामुळे, फोर्ट विभाग दोन भागात विभागला गेलेला होता. चर्च स्ट्रीटच्या डावीकडची बाजू युरोपियनांची तर उजवीकडची बाजू देशी लोकांची. ही एक अलिखित विभागणी होती. डाव्या बाजूला ब्रिटिश युरोपियन लोकांची वस्ती, व्यापारी पेढ्या, प्रशासकीय कार्यालयं, निवासी हॉटेल इत्यादी होती. सेंट्रल बँकेच्या इमारतीपासून दक्षिणेकडे काळा घोडा चौकाच्या दिशेने जाणारा मेडोज स्ट्रीट, म्हणजे आजचा नगीनदास मास्टर रोड, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिश व्यापारी पेढ्या होत्या. हा भाग तेव्हा अंग्रेज बझार म्हणून ओळखला जायचा. चर्च स्ट्रीटची उजवी बाजू, जिचा विस्तार उत्तरेच्या बझार गेटपर्यंत होता, तो मात्र भाटिया, गुजराती, पारशी आणि बोहरा लोकांच्या वस्तीचा होता. या भागात देशी धनाढ्य व्यापाऱ्यांच्या हवेल्या आणि पेढ्या होत्या. बडे देशी व्यापारी या भागात वस्ती करून होते. उजवीकडचा जसा अंग्रेज बाजार, तसा डावीकडे पारसी बाजार आणि बोरा बाजार. बोरा बाजार हे नाव तर आजही टिकून आहे.
1: या दोन्ही बाजूंच्या लोकांच्या एकत्र येण्याचं ठिकाण होतं बॉम्बे ग्रीन. या ठिकाणी व्यापाराचे सौदे होत. व्यापाऱ्यांना लागणाऱ्या गाड्या, घोडे, पालख्या याच ठिकाणी उभ्या असत. इथे एक जुनं थिएटरही होतं. याच बॉम्बे ग्रीनच्या अगदी समोर 1718 साली उभारलेलं सेंट थॉमस चर्चही होतं, अजूनही आहे. बॉम्बे ग्रीनमध्ये बँडस्टँडही होता. सायंकाळच्या वेळेस त्या काळातल्या फोर्टवासियांच्या विरंगुळ्याचं हे एक महत्वाचं ठिकाण. युरोपियन आणि देशी लोकांच्या गाठीभेठी जिथे होत ते हे ठिकाण कॉर्नवॉलिसचा पुतळा उभारण्यासाठी विचारपूर्वक निवडण्यात आलं होतं. शिवाय हा पुतळा एका देवळीत उभारला गेला होता. देवळी बांधण्यामागे त्या पुतळ्याचं उन्हा पावसापासून संरक्षण करणं हा हेतू होता. पण देवभोळ्या मुंबईकरांनी त्याला देव करून टाकलं आणि ब्रिटिशांचा एक हेतू आपोआप सफल झाला.
2: मुंबईत उभारला गेलेला दुसरा पुतळा होता लॉर्ड रिचर्ड वेलसलीचा. या पुतळ्याला जागा मिळाली होती किल्ल्याच्या तटबंदीमधल्या चर्च गेट या महत्वाच्या गेटसमोर. हा पुतळाही नंतर एल्फिन्स्टन सर्कल गार्डन्समध्ये हलवला गेला. नंतरच्या काळात चर्चगेट पासून थेट पश्चिमेच्या समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या चर्चगेट स्ट्रीटवर रिचर्ड टेम्पल, लॉर्ड रे, लॉर्ड सँडहर्स्ट हे मुंबईचे तीन गव्हर्नर आणि मॉन्टेग्यू यांचे पुतळे होते. ही जागाही विचारपूर्वक निवडण्यात आली होती.
1: 1862-63 पर्यंत मुंबईच्या फोर्टची तटबंदी शाबूत होती. तेव्हा आजच्या फ्लोरा फाउंटेनच्या जागी गेट होतं, तेच चर्च गेट. चर्च गेट मधून बाहेर पडणाऱ्या चर्च स्ट्रीटवरून, म्हणजेच फ्लोरा फाउंटन पासून चर्च गेट स्टेशनला जाणारा आजचा वीर नरीमन रोड, त्यावरून पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली की समोर काही अंतरावर विस्तीर्ण मैदान आणि त्याला लागून समुद्र किनारा होता. या मैदानाला इंग्रजीत एस्प्लनेड असं नाव होतं.
2: हे मैदान त्या काळातल्या सर्वच मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं ठिकाण होतं. संध्याकाळच्या वेळी उन्हं थोडी कलली की चर्च स्ट्रीटवरची वर्दळ वाढायची. त्या काळी मनोरंजनाची फार काही साधनं नसल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरची मोकळी हवा खाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडायचे. आपापल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगणारे मित्र कुटुंबीय, घोडा फेकत जाणारे गोरे साहेब आणि त्यांच्या मडमा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला अर्घ्य देणारे धार्मिक हिंदू आणि धार्मिक विधी करणारे पारशी, त्यातच गर्दीला आवर घालू पाहणारे पोलीस शिपाई, पलटणींची परेड, ही पाहण्यासाठी जमलेले परदेशी आणि एतद्देशीय मुंबईकर, वेलिंग्टन चौकातलं बँड वादन ऐकण्यासाठी जाणारे, अशा सगळ्यांची एकच गर्दी एस्प्लेनेडवर व्हायची. ह्या गर्दीचा येण्या जाण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे चर्च स्ट्रीट. याच महत्वाच्या रस्त्यावर मुंबईचे तीन गव्हर्नर आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट पुतळा रूपाने उभं राहून आपली आठवण मुंबईकरांच्या मनात जागती ठेवत होते.
1: 1862 ते 1867 या दरम्यान मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या कारकिर्दीत फोर्टची तटबंदी पाडून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणीही झाली. फोर्टची तटबंदी पाडून टाकल्यावर मोकळ्या झालेल्या जागेवर पुढच्या काही वर्षात डेव्हिड ससून लायब्ररी, वॉटसन हॉटेल, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, GPO अर्थात आत्ताचं CTO, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, व्हिक्टोरिया टर्मिनस आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, GPO अशा एकापेक्षा एक भव्य आणि देखण्या इमारती उभ्या राहिल्या. ब्रिटिश प्रशासकीय कामासाठी या इमारती आवश्यक होत्याच, पण त्याही पेक्षा स्थानिक जनतेच्या मनावर ब्रिटिश साम्राज्यशाहीची छाप पाडण्याचा उद्देशही यातून अर्थातच साध्य होत होता.
2: बदलत्या काळाबरोबर चर्च स्ट्रीटचं नामकरण वीर नरीमन रोड झालं आणि एस्प्लनेड मरीन ड्राईव्हमध्ये रूपांतरित झालं. मात्र तरीही या रस्त्याचं, या भागाचं आणि इथल्या समुद्र किनाऱ्याचं महत्व कमी झालं नाही. वीर नरीमन मार्गावर ब्रिटिश पुतळ्यांच्या जागी आज भारतीय नेत्यांचे पुतळे उभे आहेत. तर त्या काळी एस्प्लनेडवर दिसणारं दृश्य आधुनिक रूपात मरीन ड्राईव्हवर जिवंत आहे.

अज्ञात मुंबई। श्रोते हो, आताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 9वा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: गीतबाहेर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चित्रपट संगीत।

0: चंद्रकांत जोशी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट जगत जननी श्री महालक्ष्मी. गायक होते सुरेश वाडकर आणि संगीतकार उमेश नेरकर.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांनी गायलं होतं आणि संगीत एन दत्ता यांचं होतं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.

शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अनिल मोहिले यांचं संगीत होतं चित्रपट अक्का आणि गायक होते सुरेश वाडकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं जगदीश खैबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांनी गायलं होतं, संगीतकार प्रभाकर जोग. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत 10 वाजता.

0: गीत आणि संगीत सुधा भावे यांचं होतं आणि गायिका होत्या केतकी भावे.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदना.

0: श्रीकृष्ण देशमुख यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायिका गीताली पुंडकर, भावधारा, सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: वंदना विटणकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी

0: मी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्य वृंदाचं भव्य सादरीकरण.
0: नौसेना स्वरवंदना.
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
0: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
0: नौसेना स्वरवंदना.

0: उर्मिला धनगर आणि सहकलाकारांनी गायलेलं संजाली रुडे यांचं गीत आपण ऐकलं. प्रवीण कुवर यांचं संगीत होतं आणि चित्रपट दुर्गा म्हणत्यात मला.
1: उदगारी उदा

मल्लेश आणि सहकार्याने गायलेलं हे गीत होतं जय तुळजा भवानी या सिनेमातलं, मादा देवकाते यांचं, आणि संगीत दिलं होतं राम किंकर यांनी. याबरोबरच श्रोते हो, आजचा गीत बहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

पैशाचं महत्त्व महात्मा गांधींना अगदी लहान वयात असताना समजलं होतं. काबा गांधींनी आपल्या मुलांसाठी पैसा साठवलेला नव्हता. पैसा पोरांना बिघडवून टाकेल असं त्यांना वाटायचं. त्याऐवजी त्यांनी मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि म्हणूनच मोहनला म्हणजे बापूंना हातखर्चासाठी पैसा म्हणजे काय ते माहितीच नव्हतं. कायद्याच्या अभ्यासासाठी जेव्हा त्यांना इंग्लंडला जायचं होतं तेव्हा आर्थिक मदतीसाठी त्यांना अक्षरशः दारोदार भटकावं लागलं. ज्या दिवशी त्यांची बोट सुटणार होती त्याच्या आदल्याच दिवशी त्यांच्याजवळ कसे वसे प्रवासापुरते पैसे जमा झाले होते. इंग्लंडमध्ये त्यांनी आपल्या पैन पैची काळजी घेतली. ते अतिशय काटकसरी होते आणि आपल्याजवळचा एक एक पैसा कसा खर्च होतो यावर त्यांचं स्वतःचंच काळजीपूर्वक लक्ष असायचं. एकदा चुकून त्यांनी एका फळवाल्याला एक पेनी जास्त दिली आणि ते लक्षात येताच ती परत मिळवण्यासाठी ते धावत त्याच्या मागे गेले, पण ती काही त्यांना परत मिळाली नाही. पण त्या पेनीचा बापूंना कधीही विसर पडला नाही. लंडनला असताना त्यांनी लिहिलेली दैनंदिनी आणि त्यांनी नंतर लिहिलेली लंडन मार्गदर्शिका यामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे बाजारभाव आणि सर्वात चांगली वस्तू कुठून खरेदी करायची यासारखी माहिती लिहून ठेवलेली आढळते. तेव्हा आपल्या प्रत्येक पेनीबद्दल ते हात आखडताच घेत असतील तर त्यात नवलते काय. सन 1891 त्यांनी लिहिलं, पैशा वाचून पंख नसलेला मी पक्षी आहे. बापूंचा पैशाच्या बाबतीत सल्ला असा होता की प्रत्येक तरुणानं माझ्या वहीतील एक एक पान घ्यावं आणि आपल्या खिशात येणाऱ्या आणि त्यातून जाणाऱ्या पैन पैचा हिशोब ठेवावा आणि माझी खात्री आहे की माझ्यासारखा अखेरीस त्यांचा फायदाच होईल. काटकसरीनं राहण्यासाठी आणि रोजचा खर्च लिहून काढण्यासाठी आपल्याला कसकसे प्रयत्न करावे लागले ते बापूंनी आत्मचरित्रात लिहिलं आहे. मी खर्च केलेल्या प्रत्येक दमडीचा हिशोब लिहून ठेवित असे आणि माझा खर्च काळजीपूर्वक केलेला असे. बस भाडं, टपाल किंवा वर्तमानपत्राचे पैसे यासारखे किरकोळ खर्चाचे आकडे देखील मी बरोबर लिहून काढित असे आणि रोज रात्री जमा खर्च आणि शिल्लक यांचा ताळेबंद काढून मगच झोपत असे. तेव्हापासून आज तक गायत मी त्याप्रमाणेच वागत आलो आहे आणि बापूंनी लिहिलेलं हे अगदी खरंच आहे. कारण 1896 नाताळ भारतीय काँग्रेसनं दर्बानहून त्यांना भारतात पाठवलं होतं. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या आपल्या देशबांधवांना काय काय अडचणी येतात आणि हाल अपेष्टा सोसावे लागतात ते भारतीयांना समजावून सांगण्याचं काम बापूंकडे दिलं होतं. त्यांना यासाठी

चार ऑफिसातील पोऱ्या, स्टेशनवरचा शिपाई, वाटाडे, बागवान, रखवालदार, हमाल यांना दिलेली चिरीमिरी एक ते चार आणे, ड्रम भाडं एक आणा, शाई किंवा साबू अथवा वर्तमानपत्र प्रत्येकी एक आणा, दोरी नाडी वगैरे सारखी किरकोळ खरेदी प्रत्येकी एक आणा, यासारखे खर्च देखील लिहिलेले होते. बापू नाताळ भारतीय काँग्रेसचे चिटणीस होते. त्यांच्यावर सर्वांचा विश्वास होता आणि किरकोळ खर्च एकत्र करून त्याबद्दलचा एक मोघम उल्लेख त्यांनी केला असता किंवा तो गाळूनही टाकला असता तरी कुणीही त्यांना काहीही म्हटलं नसतं. पण असं करणं खुद्द त्यांना मंजूर नव्हतं. आपल्याला दिलेल्या पैन पैबद्दल ते इतके जागरूक असत की त्याचा हिशोब लिहिल्या वाचून त्यांना चैनच पडत नसे. 1899 ते 1902 मध्ये दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्ध चालू होतं. त्यावेळी बापूंनी भारतीयांकडून लीग फंडाकरता पैसे गोळा केले होते. त्यांच्या याद्या आणि खर्चपत्रकं कितीतरी वर्ष त्यांच्याजवळ सुरक्षित ठेवलेल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहासाठी भारतातून त्यांना बऱ्याच मोठ्या देणग्या मिळत असत आणि त्या सगळ्याचा जमा खर्च ते अगदी व्यवस्थित ठेवत असत. सार्वजनिक पैशाच्या बाबतीत बापू किती जबाबदारीनं वागत असत याचं एक फार सुंदर उदाहरण आहे. 1920 सुमारास अहमदाबादच्या राष्ट्रीय शाळेसाठी एक इमारत बांधण्याचा त्यांनी विचार केला होता. परंतु त्याच सुमारास शहरामध्ये हिवतापाची जबर साथ पसरली आणि बांधकाम सुरू करता आलं नाही. त्या कामासाठी बापूंना एका व्यापाऱ्याकडून 40,000 रुपयांची एक मोठी देणगी मिळाली होती. पण ती रक्कम आता परत केली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. बापू म्हणाले, ज्या कामासाठी ही देणगी स्वीकारली होती ते काम पुढे ढकलण्यात आलं आहे, लांबणीवर पडलं आहे, म्हणून हे पैसे परत केले पाहिजेत. आपल्याला लागतील तेव्हा ते आपण पुन्हा घेऊ शकू. दुसऱ्याचा पैसा आपण विनाकारण आपल्याजवळ का म्हणून ठेवायचा? अर्थातच त्या व्यापाऱ्यानं ती रक्कम परत घेतली नाही. परंतु बापूंची सचोटी किती होती हे यावरून लक्षात येतं. बापूंनी आपल्या वेगवेगळ्या चळवळींसाठी जेवढा म्हणून सार्वजनिक पैसा जमवला त्याचा त्यांनी अगदी चोख हिशोब ठेवला होता. ते म्हणत असत, आपल्याला मिळालेल्या प्रत्येक पैसा हिशोब आपण नीट ठेवला नाही आणि सार्वजनिक पैशाचा न्यायोचित उपयोग केला नाही तर आपण सार्वजनिक जीवनातून कलंकित म्हणून बाहेर हाकलून देण्याच्या लायकीचे ठरू. बापूंजवळ खाजगी मालमत्ता नव्हती आणि आपल्या वैयक्तिक गरजांसाठी त्यांनी कधीही सार्वजनिक पैसा वापरला नाही. आपल्या मित्रांनाही ते असंच वागायला सांगत. दिलेल्या पैशाचा हिशोब ठेवायची कुणी टाळाटाळ केली किंवा त्यातला काही पैसा स्वतःसाठी खर्च केला तर बापू त्या माणसाची कधीही गय करीत नसत. मग तो त्यांचा कितीही लाडका का असेना. एकदा आश्रमाच्या पैशातील अगदी क्षुल्लक भाग कस्तुरबांनी आपल्या उपयोगासाठी ठेवून घेतला होता. बापूंना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी त्यांची जाहीरपणे नुसती कानउघडणी केली असं नाही तर आपल्या वर्तमानपत्रात आपल्या बायकोच्या या चुकीबद्दल जाहीर माफी देखील मागितली. हरिजनोद्धार चळवळीच्या काळात ते आपल्या या कार्यासाठी रोख आणि चांदी सोन्याचे दागदागिने गोळा करीत असत. आडवळणाच्या रेल्वे स्टेशनवर किंवा मोटारीनं जात असताना ते मुक्काम करत त्या लहान गावी ते गोरगरिबांकडूनही आणा पैसा गोळा करीत असत. अशा प्रकारे गोळा केलेला पैसा कित्येक थैल्यांमध्ये भरून न्यावा लागत असे. त्यांच्या चिटणीसांना आणि सहकाऱ्यांना नंतर कित्येक दिवस त्या थैल्यांमधला पैसा मोजण्याचं काम पुरत असे. कारण तो पैसा मोजायचा, त्याचा हिशोब लिहून काढायचा, त्याची पत्रकं तयार करायची आणि बापूंच्या हरिजन साप्ताहिकात देणगीदारांची नावं प्रसिद्ध करण्यासाठी त्यांच्या याद्या तयार करायच्या हे मोठंच काम होऊन बसत असे. कारण बापूंचं नेहमीच असं म्हणणं असे की सार्वजनिक पैसा हा या पृथ्वीच्या पाठीवर ज्यांच्यापेक्षा जास्त गरीब कोणीही नाही अशा भारतातल्या गोरगरिबांचा आहे. त्यासाठी आपल्याला जास्त जागरूक, जास्त सावधान, जास्त काळजीपूर्वक वागलं पाहिजे आणि लोकांकडून मिळालेल्या पैन पैचा हिशोब द्यायला तयार असलं पाहिजे. जमा खर्च व्यवस्थितपणे आणि चोख लिहिलेला असल्याशिवाय आपल्याला सत्याचं त्याच्या विशुद्धावस्थेत जतन करता येणार नाही. हा नियम त्या व्यक्तींना आणि संस्थांना सारख्याच कठोरपणे लावित असत आणि याही बाबतीत ते स्वतःच्या वर्तनानं आदर्श उदाहरण घालून देत असत. कारण आचरण हाच सर्वोत्तम उपदेश आहे अशी बापूंची दृढ श्रद्धा होती.

गांधी वंदना आपण ऐकत होतात. यू आर राव लिखित पुस्तकाचं एक क्रमशः वाचन होतं. त्याचं वाचन केलं होतं दिनेश आडावतकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म कार्यक्रमात आज मनीष पिंगळे यांचं गिटारवादन, मध्यलयगत जपतालात आहे, द्रुतगत एकतालात आहे, त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया मनीष पिंगळे यांनी गिटारीवर वाजवलेला राग मेघ.

मनीष पिंगळे यांनी गिटारीवर वाजवलेला राग मेघ आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आपण ऐकत आहात सकाळचे 11 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आम्ही आता करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

साठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते. उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग. रंग शोभ तो गोऱ्या अंगी, हिला नेसवा पैठणी पिवळी. नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू. घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र. महाराष्ट्राचं महावस्त्र, सौभाग्याचं लेणं, हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र. त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिकजवळील येवला इथे आहे.

मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी. हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं. देवदेवतांना सुद्धा पैठणी

0: प्रियज, अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना. पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून. तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे. कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे. आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं, मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं. त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची, आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार रित्या सुरू केला आहे.
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे.
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध आहे?
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते, तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले, त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो पैठणीला.
1: अगदीच बरोबर.
0: कारण की राजे लोक ते मागवत असत आणि तयार करून घेत असत.
1: अगदी बरोबर.
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं, जे मोतिया कलरचं असतं, व्हाईट कलरचं, त्याला आपण कलर करतो. त्याच्यानंतर त्याला
0: रेशीम हे नेहमी तेच असतं.
1: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
0: दुसऱ्या कुठल्याच रंग
1: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची, मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो, म्हणजे रेशीम खोलतो आपण. त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी 1 महिना लागतो.
0: अच्छा.
1: हो, आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाते. जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे, किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली, तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
0: डिझाईन तुम्ही बनवू शकता?
1: बनवू डिझाईन, कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला, तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक पैठणी, मोर पोपट, लोटस, आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच, पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेलं आहे, जे पूर्ण वीणा, जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
0: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
1: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
0: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
1: एक नक्षी आपण तयार करायला, म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिने, तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
0: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
1: हो नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
0: अच्छा.
1: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: बरं, या पैठणींवरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात. आत्ताच तुम्ही सांगितलं,
1: हो,
0: तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्त्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाच राहवा, आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे, आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशा कशावरून घेतलेले आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
0: अच्छा, हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच,
1: हो,
0: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं, तर ते तुम्ही करून देऊ शकता.
1: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
0: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की
1: बरोबर
0: मला साडीवर असं डिझाईन पाहिजे आहे,
1: बरोबर,
0: तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवून देऊ
1: नक्कीच
0: शकता.
1: नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची,
0: हां,
1: आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
0: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
1: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, 2 ते 3 धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे, आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
0: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते,
1: हो,
0: त्याच्यासाठी
1: तुम्ही
0: काही
1: जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
0: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
1: तर अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे, की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल,
0: हां.
1: कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदर

0: बरंच होईल. पण लालमध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
1: अच्छा, लोकप्रिय कलर,
0: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर. ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहे त्याच्यामध्ये. इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मित्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं
2: जास्त
1: आकर्षण
2: आहे.
1: म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीममध्ये सगळं बनतं, त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाले, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड वीविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात,
1: ते जर वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: हो, अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणी सारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते. आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमतीत
2: पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त?
2: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो. आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमागावरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे.
2: हो,
1: त्याबद्दल काय सांगाल?
2: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो, पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करून,
1: म्हणजे आजही करता येईल,
2: आजही करता. सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललो, पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
2: हो, नक्कीच. मला असं वाटतं की हातमागाचं टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या जे विणताय, ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा, शासन आपल्याला मदत करतच आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग, परत त्याच्यामध्ये काही रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय, ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा, म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
2: हा, अगदी बरोबर.
1: आणि वेळ पण वाचेल. पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
2: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी, शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात. जे नवीन मुलं आहेत,
1: तुम्ही शिकवता का ते?
2: हो, आपण शिकवतो. पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
2: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो,
1: सोशल मीडियाचा
2: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
2: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंग मध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती, तर तिला मला एक 7 महिने लागले. 7 महिने लागले बरोबर. आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून, जोडणीपासून पूर्ण तयार झाला. आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले.
1: कारण मी केले,
2: मी स्वतः विणलेली पैठणी.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
2: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का, तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन

0: त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन, हा संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसत.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतच, म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे, तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच, म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच. तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं, कारण आजकालच्या यांना सगळे नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी. त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
1: थोडा वेळ द्यावा,
0: थोडा वेळ द्यावा म्हणजे. आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली आहे, कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो, तर तिला अगदी लहान मुलासारखं जपावं लागतं. सारखं विणकाम करणे आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस, अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता, कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून, म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी काढतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत कुठेही डाग
0: पडला नाहीये, साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे. की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झालीये, डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतोय.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद,
0: एक आनंद वेगळा,
1: आणि नंतर ती विक्री
0: होऊन हा तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
0: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं तर तुम्ही घरी बसून पैठणीसाठी तयार करू शकता, कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
1: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे, तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
0: हो, नाही नाही, तुमचा हा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं, तरच आपण देतो.
1: पण देऊ शकतो
0: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
1: की मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करून,
0: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची.
1: ती पूर्ण झालेली साडी ते आपल्याला आणून देतात?
0: हो, नक्कीच आपल्याला आणून देतात. म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
1: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
0: नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
1: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
0: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
1: ते सगळं तुम्ही पुरवायचं
0: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
1: पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली, तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
1: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
1: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
0: हो, बरेच असतात आव्हानं, कारण की आता पावरलूम जी पैठणीची डिझाईन आहे ती पावरलूमच्या याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे, आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला, म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हानच आहे.
1: कारण लोक असं विचार करतील किती स्वस्तात
0: स्वस्तात
1: मिळतीये.
0: मिळतीये आणि ही खूप महाग आहे,
1: हा,
0: म्हणजे
1: त्याच्यामुळे
0: असे बरेच लोकांची मेंटॅलिटी म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी, त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची जो विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे असते
0: हो
1: का?
0: एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि पॉवरलूम वरची
0: पावरलूमवरच्या काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
1: त्याला चुरगळा होऊ
0: चुरगळा
1: शकतो.
0: होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून,
1: मग काय
0: ते
1: वापर
0: पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे.
1: हे सगळ्यात महत्त्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं
0: हो
1: म्हटलं जातं,
0: नक्कीच.
1: आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते. किती किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
0: आता आहे ना एक 16,000 पासून सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000 पासून, तर आता एक आपण एक आत्ता एक मागच्या आठवड्यामध्ये एक 4,500 लाखापर्यंत साडी आपण सेल केलेली.
1: कशामुळे याच्या किमती वाढतात?
0: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते, पैठणीची किंमत वाढते.
1: 4.5 लाखाची एक पैठणी,
0: नक्कीच.
1: आणि ती विणायला किती दिवस
0: ती
1: लागले?
0: विणायला 1 वर्ष लागलं.
1: 1 वर्ष लागलं.
0: हो
1: मग ती तुम्ही समजा 1.5 लाखाची पैठणी जर विकली तर अशा तुमचे जर जास्तीत जास्त 2-4 जर विणल्या तर तुमचं उत्पन्न तसं वाढलेलं असतं.
0: हो नक्कीच वाढलेलं असतं, पण जो वेळ आहे करण्याचा तो आपण म्हणजे तो कव्हर नाही करू शकत,
1: म्हणजे तुम्हाला क्वांटिटी तुमची कमीच
0: कमीच असणार, कारण एक साडी लावली आपण महागाची जरी लावली तर एक हातमाग 100% त्याला पूर्ण साडी उसर तो अडकूनच राहणार,
1: अच्छा,
0: कारण त्यावर आपण दोन नाही लावू शकत, एक साडी तयार झाल्याशिवाय दुसरी नाही लावू शकत,
1: एक सुरू केली की ती
0: पूर्णच करायला लागते,
1: म्हणजे एकाच कारागिराला ती साडी पूर्ण करावी लागते.
0: हो एकाच कारागिराला, पण ज्यावेळेस पदर किंवा दोन्ही साईडनी डिझाईन सुरू होते तर आपण दोन जणही बसू शकतो, पण ते पूर्ण निपुण हवे डिझाईन मध्ये,
1: अच्छा, तर ते दोघ जण,
0: तर ते दोघ जण करू शकतात.
1: तुमचा एखादा असा छान मोठी पैठणी विणण्याचा अनुभव सांगाल?
0: हो नक्कीच, माझा एक मी लोटसची पैठणी विणली आहे, तर ती विणताना माझा खरंच खूप छान अनुभव होता, कारण मी नवीनच होते त्यावेळेस शिकत होते, म्हणजे माझं शिकून झालेलं आणि ती डिझाईन माझ्या समोर एक आव्हान होतं की नवीन डिझाईन आहे मला करायची आहे बाबा, तर खूप सुंदर अनुभव होता ज्यावेळेस ती पूर्ण झाली तर माझ्या डोळ्यात.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. संसद ने सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम विकास संशोधन विधेयक 2026 पारित कर दिया है. लोकसभा ने इसे आज मंजूरी दी, राज्यसभा ने सोमवार को इस विधेयक को पारित किया था. इस बीच संसद के दोनों सदनों लोकसभा और राज्यसभा की कार्यवाही नीट मुद्दे पर, छात्रों के प्रदर्शन के दौरान पुलिस की कथित कार्रवाई सहित विभिन्न मुद्दों पर विपक्ष के हंगामे के कारण सोमवार तक के लिए स्थगित कर दी गई है. इससे पहले आज सवेरे सदन की कार्यवाही शुरू होने पर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला ने भारत छोड़ो आंदोलन के स्वतंत्रता सेनानियों और शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की. सदन ने राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वतंत्रता सेनानियों और देश की आजादी के लिए सर्वोच्च बलिदान देने वाले शहीदों को भी श्रद्धांजलि दी. उनके सम्मान में सदन में कुछ देर का मौन भी रखा गया. इसके बाद अध्यक्ष ने प्रश्नकाल शुरू कराने का प्रयास किया लेकिन विपक्षी सदस्यों का हंगामा जारी रहा. इस दौरान अध्यक्ष ओम बिरला ने कहा कि प्रश्नकाल सदन की कार्यवाही का महत्वपूर्ण हिस्सा है.
3: लोकतंत्र को सशक्त और मजबूत करना है तो चर्चा और संवाद ही इसका रास्ता है. मैं आपसे हर बार आग्रह करता हूं, लेकिन आपका आचरण संसदीय मर्यादाओं के अनुरूप नहीं है. इस पर आपको विचार करना चाहिए। सदन, चर्चा, संवाद और विशेष रूप से प्रश्नकाल के अंदर माननीय सदस्यों के महत्वपूर्ण प्रश्न के लिए होता है। मेरा आपसे आग्रह, आप प्रश्नकाल चलने दें। आप सदन नहीं चलाना चाहते, ये व्यवहार आचरण आपका उचित नहीं है।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज अपने आवास पर राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन में हाल ही में शामिल हुए विभिन्न सांसदों से मुलाकात की। इनमें नेशनल सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI और शिवसेना के सांसद भी शामिल थे। बैठक के बाद संसद परिसर में पत्रकारों से बातचीत में शिवसेना सांसद ज्योति सावित्री नागनाथ वाघमारे ने कहा कि प्रधानमंत्री ने संसद की कार्यवाही में बार बार हो रहे व्यवधान पर चिंता व्यक्त की। NCPI सांसद शताब्दी रॉय ने कहा कि प्रधानमंत्री ने राष्ट्र निर्माण में सांसदों की प्रभावी भूमिका और उनकी जिम्मेदारियों पर विस्तार से चर्चा की तथा इस दिशा में सक्रिय योगदान देने का आह्वान किया। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने कहा है कि हथकरघा क्षेत्र केवल आजीविका का साधन ही नहीं बल्कि समावेशी विकास का एक सशक्त माध्यम भी है। नई दिल्ली में आज 12वें राष्ट्रीय हथकरघा दिवस के अवसर पर आयोजित कार्यक्रम में उन्होंने कहा कि हजारों वर्षों से हथकरघा भारत की संस्कृति और सभ्यता का अभिन्न हिस्सा रहा है। राष्ट्रपति ने कहा कि हथकरघा क्षेत्र से 35 लाख से अधिक लोग जुड़े हैं जिनमें लगभग 25 लाख महिलाएं हैं। राष्ट्रपति ने देश के बुनकरों, उद्यमियों, डिजाइनरों, विद्यार्थियों और हथकरघा क्षेत्र से जुड़े सभी लोगों को शुभकामनाएं दी। इस अवसर पर वस्त्र मंत्री गिरिराज सिंह ने कहा कि सरकार हथकरघा को एक टिकाऊ और पर्यावरण अनुकूल वस्त्र के रूप में बढ़ावा देने के लिए प्रतिबद्ध है। कार्यक्रम के दौरान राष्ट्रपति ने वर्ष 2025 के संत कबीर हथकरघा पुरस्कार और राष्ट्रीय हथकरघा पुरस्कार प्रदान किए। कुल 22 पुरस्कार दिए गए जिनमें 3 संत कबीर हथकरघा पुरस्कार और 19 राष्ट्रीय हथकरघा पुरस्कार शामिल हैं। इस अवसर पर देश की समृद्ध और विविध हथकरघा बुनाई परंपराओं को समर्पित 4 स्मारक डाक टिकट भी जारी किए गए। सर्वोच्च न्यायालय ने इलाहाबाद उच्च न्यायालय के पूर्व न्यायाधीश यशवंत वर्मा के आवास से कथित रूप से बरामद नकदी के मामले में प्राथमिकी दर्ज करने और अदालत की निगरानी में जांच कराने की मांग वाली याचिका पर सुनवाई से इनकार कर दिया है। न्यायालय की पीठ ने याचिका खारिज करते हुए कहा कि किसी व्यक्ति के पद से इस्तीफा देने मात्र से कथित बेहिसाब संपत्ति के मामले में उसकी आपराधिक जवाबदेही समाप्त नहीं हो जाती। श्री यशवंत वर्मा के आवास से कथित तौर पर जले हुए नोटों के बंडल मिलने के बाद उनके खिलाफ भ्रष्टाचार के आरोपों को लेकर महाभियोग की कार्यवाही शुरू हुई थी। उन्होंने पिछले वर्ष अपने पद से इस्तीफा दे दिया था। केंद्रीय मंत्री संजय सेठ ने कहा है कि लंबे समय से चल रहे छात्र आंदोलन के बावजूद झारखंड सरकार ने छात्रों की चिंताओं के समाधान के लिए पर्याप्त कदम नहीं उठाए। संसद परिसर में संवाददाताओं से बातचीत में उन्होंने कहा कि छात्र आंदोलन के 2 सप्ताह से अधिक समय तक जारी रहने के बाद ही राहुल गांधी ने वीडियो संदेश के माध्यम से इस मुद्दे पर प्रतिक्रिया दी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचं 1:05 झालेली आहेत। आता गीत बहार कार्यक्रम सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांना।

टिळा लावी ते मी रक्ताचा या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश केवडकरांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. माहेरची साडी या सिनेमासाठी आता ऐकूया सुरेश वाडकर यांना.

0: दुपारचं 1:30 आहे तर राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर म्हणजे 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आता बातम्या विस्तृतपणे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 भारत जोडो आंदोलनाच्या 84 वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84 वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च

0: बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहाराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 वरून कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे. मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा

0: निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हू यानकी यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्ण प्रसाद गरग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक्थिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नी 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून गडचिरोलीला मिळालेली केंद्रीय विद्यालयाची भेट केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं पटकावलेला 4था क्रमांक आणि भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण अशा महत्वपूर्ण घटना जुलै महिन्यात घडल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर झाल्याचं चित्र दिसून आलं. पुरेशा पावसाअभावी केवळ 73,871 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होतं. मात्र तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यानं पेरणीला वेग आला. माओवादविरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. 3 जुलैला मुंबई इथं आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. गडचिरोली इथं नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालयानं अधिकृत मंजुरी दिली. यंदाचा खरीप हंगाम सुरू होताच रानटी हत्तींच्या हालचाली वाढल्यानं शेतकरी भयभीत झाले. 8 जुलैला गडचिरोली तालुक्यातील मेंढा इथल्या एका इसमाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यात काही ठिकाणी हत्तींनी शेतकऱ्यांचं नुकसान केल्याच्याही घटना घडल्या. गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारल्याबद्दल गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला झाला. यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉ नामदेव उसेंडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता 23 किलोमीटरचा 4 लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. काटकर यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत जून 2026 महाराष्ट्रात 4th क्रमांक पटकावला. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 जुलैला दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी वाढली असून नागरिकांना प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी ही मिनी सेतू केंद्र महत्वाची ठरतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद गडचिरोलीतही उमटले. गडचिरोली इथं निर्माण संघटना तसंच विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी आणि अन्य संघटनांनी गडचिरोली बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवरील लाठीमार तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक NQAS राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्यातील 11 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन मिळालं. त्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या 3 दिवसात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं 25 मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं प्रशासनानं तिथल्या 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर विणा डोंगरवार.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: गालिब म्हणलं की आपल्याला गुलजार यांनी दूरदर्शनवर सादर केलेली गालिब ही मालिका आठवते. मित्रमंडळीत गालिबचे शेर सांगून आपण भावखाण्यात देखील धन्यता मानतो. अर्थात गालिब हा उर्दू आणि फारसीमधील एक प्रभावशाली शायर होता हे कुणीही कबूल करेल, पण गालिबला शायरी व्यतिरिक्त पत्रलेखनाची आवड होती. तो आपल्या असंख्य शिष्यांना आणि मित्रांना उत्साहानं पत्र लिहित असे. गालिबच्या पत्रांचा पहिला खंड 1963 खतूत ए गालिब या नावाने छापला गेला. गालिबची ही पत्रं साध्या सरळ भाषेत लिहिलेली आहेत. जर या पत्रांचा अभ्यास केला तर गालिबच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर प्रकाश पडतो. गालिब जरी उच्च कोटीचा शायर असला तरी त्याची पत्रं खूपच प्रांजळ आहेत, त्यामुळं गालिबचं नाव उर्दू गद्यसाहित्यात देखील घेतलं जातं. गालिबच्या पत्रव्यवहाराविषयी मराठीत फारसं लिहिलं गेलेलं नाही आहे, पण अलीकडेच हैदराबादच्या पंचधारा या त्रैमासिकानं ही उणीव थोडी भरून काढली आहे. त्यामुळं आता मराठी वाचकांना गालिबच्या 100 पत्रांचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्या अंकाचे संपादक पद्माकर दादेगावकर संपादकीयात लिहितात, आपल्या कवितेतून दिसणारा गालिब हा तेवढाच गालिब नाही आहे, त्यापलीकडचा एक माणूस आपल्याला त्यांच्या पत्रातून दिसतो. गालिबनं आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अक्षरशः हजाराच्या वर पत्रं लिहिली असतील. पत्रलेखन हा त्याचा आनंद होता, विरंगुळा होता. आपल्याला येणाऱ्या पत्रांची तो उत्कंठेनं वाट पाहत असे.

0: आणि एखाद्याला पत्र लिहिताना तो अगदी भरभरून लिहित असे. गालिब मित्रांच्या आग्रहानं कधी वैतागत नसे. त्याच्याकडं त्याचे शिष्य गझल दुरुस्तीसाठी पाठवित असत. त्याचबरोबर त्याचे अनेक मित्र पत्रातून अनेक गोष्टींची मागणी करीत असत. पण गालिब न कंटाळता त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करीत असे. मुन्शी हरगोपाल त्यांचे आवडते शिष्य होते. आपल्या फारसी कवितेबद्दल कमी, पण गालिबच्या पत्रामुळे ते जास्त प्रकाशात आले. नबाब हुसेन मिर्झा 1707 दंग्यात सगळं काही घालून बसले होते. त्यांचे भाऊ मुझफ्फर उदौल्ला त्या दंग्यात मारले गेले होते. त्यांना एका पत्रात गालिबनं लिहिलं, जर माझे प्राण तुमच्यासाठी कामी आले तर मी ते देण्यास तयार आहे. असं म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, नाहीतर कोण कोणाचा जीव मागतो आणि देतो? पण माझ्याबद्दलची जी काळजी तुम्हाला वाटते ती केवळ मला आणि तुम्हालाच माहिती आहे. गालिबची मनस्थिती समजावी म्हणून एक पत्र पाहूयात. किंवा साहब, अजून रुसूनच बसला आहात? बसणार आहात की कधी समजूत पटणार आहे तुमची? जर समजूत पटायची नसेल तर उष्णतेचं कारण तरी कळवा. येथील एकाकी अवस्थेत मी केवळ पत्रांच्या भरोशावर आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या मित्राचं पत्र येतं तेव्हा वाटतं तो स्नेहीच मला प्रत्यक्ष भेटायला आला आहे. खुदाची कृपाच अशी की निदान 2-4 पत्र तरी रोज येतातच. काही वेळा असंही घडतं की दिवसातून 2-2 वेळा पोस्टाचा हकारा येऊन पत्र देऊन जातो. 1-2 सकाळी, 1-2 संध्याकाळी. माझं मन त्यात रमतं, गुंतून राहतं. सगळा दिवस ती पत्र वाचण्यात आणि त्यांची उत्तरं लिहिण्यात निघून जातो. 10-12 दिवसापासून तुमचं पत्र आलं नाही म्हणजे तुम्ही आला नाहीत. पत्र लिहा ना महाराज. न लिहिण्याची जबाबदारी सा लिहा. अर्धा आणायची कंजूशी करू नका. तसंच असेल तर पत्र बेरंग पाठवा. अशा प्रकारची 100 पत्र आता वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातून गालिबच्या मोकळ्या, प्रसन्न आणि वाहवविभोर व्यक्तिमत्वाचे सगळे रंग मनोहारी पद्धतीनं प्रकट झालेले आहेत. त्यावरून गालिब ही एक अंतर्बाह्य वाङ्मयीन मूर्ती होती हे आपल्या लक्षात येतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेळीचे गर्भनिदान आवश्यक आहे यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात हे स्पष्ट झाल्यानंतर शेळी गाभण समजली जाते. यानंतर गाभण शेळीच्या व्यवस्थापनाला सुरुवात होते. शेळीचा गाभण काळ 145 ते 150 दिवसांचा असतो. त्यानुसार शेळीने मांस दाखवला नाही तर शेळी गाभण आहे असं समजावं आणि यानुसार शेळी जन्मण्याची तारीख निश्चित करावी. शेळी जननाच्या 6 ते 8 आठवड्यापूर्वी शेळीचं दूध बंद करावं. यामुळे करडांची वाढ व्यवस्थित होते आणि शेळीची प्रकृती चांगली राहते आणि पुढील वेतात दूध उत्पादनसुद्धा वाढतं. गाभण शेळ्यांचं खाद्य पाचक असावं आणि यामध्ये प्रामुख्याने शेंगवर्गीय तृणधान्य आणि खाद्य द्यायचं झाल्यास 450 ग्रॅम खाद्य रोज द्यावं. कारण शेळीचं स्वतःचं स्वास्थ्य आणि करडाचं स्वास्थ्य यासाठी योग्य पौष्टिक खाद्य आणि खाद्याचं योग्य प्रमाण याचं फार महत्त्व आहे. माळरानावर शेळ्यांना चरायला न्यायचं असेल तर गाभण शेळ्यांसाठी वेगळं रान असावं. खाद्य देताना गाभण शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या प्रमाणात खाद्य द्यावं. जास्त किंवा खूप कमी खाद्य देऊ नये. खाद्य देताना अचानक खाद्यामध्ये खूप बदल करू नये. बदल करायचा असेल तर हळूवार बदल करावा. खाद्य पौष्टिक जसं की प्रथिनं आणि खनिज भरपूर प्रमाणात असावं. कारण गाभण शेळीला या पौष्टिक तत्वांची फार गरज असते. दिवसभर भरपूर पाणी उपलब्ध असावं. गाभण शेळ्यांचे गोठे इतर शेळ्यांच्या गोठ्यांपासून वेगळे असावे. कारण इतर शेळ्या गाभण शेळ्यांना इजा करू शकतात आणि वेगळे गोठे असल्यामुळे शेळ्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. गाभण शेळ्यांच्या गोठ्यात योग्य आणि मऊ प्रकारचं बेडिंग असावं आणि विण्याच्या 15 दिवसापूर्वीपासूनच याची व्यवस्था करावी. शेळी जननाच्या 1 आठवड्यापूर्वी खाद्याची मात्रा कमी करावी आणि जवळपास 100 ग्रॅम प्रतिदिवस याप्रमाणे खाद्य द्यावं. सुरुवातीच्या काळात शेळीची विशेष काळजी घेणं तेवढं आवश्यक नाही, परंतु शेवटच्या 1.5 महिन्यात गाभण शेळीची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कारण करडाची 80% वाढ याच कालावधीत होते. गाभण शेळीला हाताळताना काळजीपूर्वक हळूवार हाताळावं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदन.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया। कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते। अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे। कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते। त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो। यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते। आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे। सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो। या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते, त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते। दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते। हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात, त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो। तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते, त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते। अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो। अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते, त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते। रिसर्चमधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो। कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात, मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे। फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे। श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत। कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते। विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात। चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

कुतुब परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रोतेहो, हो या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया, ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का. रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. आज श्रीराम काणे यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर त्यांनी वाजवलेला राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया श्रीराम काणे यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

श्रीराम काणे यांनी सुतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंगाथा आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्य वृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजतात। आता प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागाशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 वरून कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बाजारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय एनएफडीसी, एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चोंग आणि सो वुई ईक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच याप्रकरणी एफआयआर दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजलेले आहेत, 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो। सुरुवातीला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त। राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होता। मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी आल्या। राज्यात येत्या 48 तासात वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। घाट परिसरातही मान्सून सक्रिय होता। मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील। पावसाच्या हलक्या सरी येतील। कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26 सेल्सिअसपर्यंत जाईल। आणि संपूर्ण राज्यामध्ये येत्या 48 तासात बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र खवळलेला राहील आणि वादळी वारे वाहतील। वादळात त्यांचा वेग 60 ते 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हे होतं हवामान वृत्त। ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो। माझा आवार, माझं शिवार।

0: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीचं कमी होत चाललेलं आरोग्य आणि उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर जैविक खतांचा वापर अधिक महत्त्वाचा ठरतोय. जैविक खतं ही मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी, पिकांची वाढ जोमदार करण्यासाठी आणि उत्पादन वाढवायला मदत करत असतात. तर मंडळी, आज आपण याच विषयावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील शास्त्रज्ञ पीक संरक्षण डॉक्टर जीवन आरेकर सर. सर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आता पहिल्यांदाच मला असं सांगा की जीवाणू खतं जी आहेत म्हणजे नेमकं काय?
1: जीवाणू खतं म्हणजे जैविक पद्धतीने तयार केलेली खतं. आता मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे रासायनिक खतांचा जो वाढलेला वापर आहे त्याने जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि हे धोक्यात आलेलं आरोग्य सुधारण्यासाठी जर आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतील तर त्यामध्ये जैविक खतं ही फार मोठा वाटा त्यांचा आहे. कारण जैविक खतं ही काय असतात तर प्रयोगशाळेमध्ये जीवाणू घेऊन त्याच्या मार्फत तयार केलेली जी खतं असतात ती आपण खतं जैविक खतं या स्वरूपात शेतकऱ्यांना देतो. आणि जैविक खताचा फायदा आहे की रासायनिक खतांचा जसा दुष्परिणाम आहे तसंच रासायनिक खतांच्या किमतीही फार वाढलेल्या आहेत.
0: बरोबर.
1: आणि ही जैविक खतं जी आहेत ही शेतकऱ्यांना किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध होतात. त्याचबरोबर या खतांचा फायदाही हा होतो की त्याचा काही दुष्परिणाम नाही आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याचा जास्त प्रमाणात वापर झाला, अगदी म्हणजे प्रमाणापेक्षा थोडस जास्त जरी झालं तरी त्याचा शेतीला म्हणा किंवा आपल्या पिकांना काहीही त्रास नाही, या दृष्टीने ही जैविक खतं जी प्रयोगशाळेमध्ये जीवाणू आयसोलेट केले जातात आणि त्यांच्या मार्फत ही खतं तयार केली जातात त्याला आपण जीवाणू खतं असं.
0: बरोबर. आता सर, या खतांचा आपल्याला उपयोग सांगायचा म्हटला तर काय सांगता येईल?
1: या खतांचा जो उपयोग म्हटला तर बरीचशी जी मूलद्रव्ये असतात जमिनीमध्ये असतात परंतु पिकं ती घेऊ शकत नाही किंवा पिकांना ती उपलब्ध होत नाही.
0: अच्छा.
1: मग यासाठी काही माध्यमं लागतात. ते माध्यम म्हणजे जीवाणू असतात की हे जीवाणू विविध प्रक्रिया त्याच्यामध्ये करतात आणि हे घटक पिकांना उपलब्ध होतात. त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी जर आपण बघितलं तर सगळ्यात नत्र हा महत्वाचा घटक आहे आणि हा नत्राची उपलब्धता बघितली तर वातावरणामध्ये विपुल प्रमाणात नत्र आहे. वातावरणामध्ये असणारा हा विपुल प्रमाणातला जो नत्र आहे तो पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी काही माध्यम लागतं आणि हे माध्यम म्हणजे जीवाणू खत. मग हे जीवाणू खताचं अंतरिक्षकरण किंवा वापर जर आपण पिकांमध्ये केला तर हा नत्र जो आहे वातावरणामधला तो स्थिर करता येतो, जो पिकांना त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त होतो. आणि जो बाहेरून देणार आहोत नत्र खताद्वारे वगैरे युरिया वगैरे वापर जो करतात शेतकरी नत्र देण्यासाठी तर तो आपल्याला कमी करता येईल. जेणेकरून जीवाणू खतं जर आपण त्याच्यामध्ये वापरली तर युरियाचा वापर कमी होईल आणि वातावरणामध्ये असणारा विपुल प्रमाणातला जो नत्र आहे तो ते जीवाणू स्थिर करतील आणि त्याचा उपयोग त्या पिकांना होईल. त्याचबरोबर पिकांची वाढ जोमदार होते, पिकांची वाढ लवकर होते, पिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढते, अशा विविध उपयोग आपल्याला हे जीवाणू खताचे म्हणता येईल.
0: नक्कीच सर. आता ही जीवाणू खतं जी आहेत कोणकोणत्या प्रकारची ही खतं आहेत?
1: आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहेत मातीमध्ये, त्यांचं वेगवेगळं कार्य आहे. त्याचप्रमाणे ही जीवाणू खतं आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर काही नत्र स्थिर करणारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन बघितलं तर स्फुरद विरघळणारे आहेत, काही पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, काही अजोलासारखे आहेत, निळे हिरवे शेवाळ आहे, यासारखी विविध ही जीवाणू खतं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते पिकांना उपयोगी पडत असतात. नत्र स्फुरद पालाश ही मुख्य अन्य घटक आहेत पिकांना लागणारे आणि हे उपलब्ध करून देण्याचं काम करणारी ही विविध जीवाणू खतं.
0: अच्छा. पण आता सर, नत्र स्थिर करणारे जे जीवाणू आहेत तर मग यांचं जे कार्य आहे तर हे कुठल्या पद्धतीने चालतं?
1: नत्र स्थिर करणारे जीवाणू बघितले तर आपण एक दोन प्रकारे त्यांचं कार्य चालतं. एक सहजीवी म्हणून ते कार्य करतात आणि दुसरं असहजीवी. आता सहजीवी मध्ये जर आपण बघितलं तर नत्र स्थिर करणारे जे जीवाणू आहेत, उदाहरण झालं तर आयझोबियम सारखे जीवाणू आहेत. हे मुख्यत्वे करून आपल्याला कडधान्य वर्गीय पिकांमध्ये दिसतात. आता त्याच्यामध्येही 7 ते 8 गट आहेत रायझोबियम जीवाणूचेही, म्हणजे वेगवेगळी शेंग वर्गीय जी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण वाटाणा म्हणू शकतो, घेवडा आहे गट, बरसीमचा एक वेगळा गट आहे, हरभरा गट आहे, सोयाबीन गट आहे, चवळी गट आहे आणि अल्फा अल्फा गट, असे 7 प्रकारचे वेगवेगळे रायझोबियमचे गट आहेत. आणि हा रायझोबियम जीवाणू काय करतो तर ह्या कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांमध्ये राहतो आणि तिथं गाठी निर्माण करतो. त्या गाठींमध्ये जर आपण बघितलं तर लेग हिमोग्लोबिन हे असतं आणि त्याच्यामार्फत नत्र स्थिरीकरण केलं जातं आणि ह्या बदल्यात वनस्पती त्यांना आधार देतात किंवा त्याला लागणारं जे खाद्य आहे, न्यूट्रिशन आहे किंवा राहण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते वनस्पती देतात. म्हणजे वनस्पतींकडनं हे जीवाणू घेतात आणि वनस्पतींना नत्र उपलब्ध करून देतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं सहजीवी कार्य चालतं. आणि दुसऱ्या ह्याच्यात जर आपण बघितलं तर असहजीवी जीवाणू आहेत, मग त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टेरिया आहे, बायजेरिंकी आहे, हे दोन जीवाणू आहेत ते असहजीवी पद्धतीने म्हणजे ते वनस्पतीला नत्र उपलब्ध करून देतात, परंतु वनस्पतींकडनं त्यांना काही अपेक्षा नसते किंवा त्यांना काही मिळत फक्त त्यांचं नत्र स्थिर करण्याचं काम आहे ते करत असतात. जसं आपण रायझोबियम बघितलं हा कडधान्य वर्गीय पिकांमध्ये वापरतो. दुसरे हे आहे ते जर बघितले आपण तृणधान्य पिकं जी असतात त्यांच्यामध्ये अपजेटोबॅक्टर आहे किंवा बैजेरिंक्याचा वापर हा त्याच्यामध्ये करतो. विशेषतः बैजेरिंकिया जे आहे घटक त्याचा वापर आपण सामूह जर 7 पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी आम्लधर्मीय जमीन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपचा वापर केला तरी आपल्याला नत्र स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे.
0: अच्छा सर, आता जेव्हा शेतकरी बंधूचा वापर करतात जीवाणू खतांचा तर हा कसा करायला पाहिजे?
1: तर महत्वाचं कसं आहे, जीवाणू खत वापरताना आपल्याला काही दक्षता घ्यावी लागते. म्हणजे आता जीवाणू खत आपण आणलं की त्यानंतर पहिली गोष्ट आपण त्याच्यावरची तारीख बघणं गरजेचं आहे, ती कधीपर्यंत वापरण्यास ये आहे. कारण कसं होतं,
0: योग्य आहे
1: हा, कारण साठवणुकीच्या दरम्यान त्याच्यामधले जीवाणूंची संख्या कमी होत जात. कुठलंही जीवाणू खत आपण आणलं ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला वापरता येतं, परंतु जमजा ते 6 महिन्याच्या अगोदरचं असेल तर अशा वेळी काय होतं की आपल्याला तेवढा परिणाम त्याचा मिळणार नाही, कारण जीवाणूंची संख्या त्यामध्ये कमी झालेली असणार. परत ती साठवण्याची पद्धतही महत्वाची आहे. उन्हामध्ये साठवणं योग्य नाही, ते सावलीमध्ये साठवणं गरजेचं आहे, पाण्याच्या ठिकाणी जास्त साठवणं योग्य नाही. त्याचबरोबर अशी जीवाणू खत निवडल्यानंतर जीवाणू खत आणलं की त्यानंतर शेतकरी बंधूने पहिलं बघायचं की आपल्याला कुठल्या पिकाला खत लावायचं आहे, त्याप्रमाणे जीवाणू खताची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी म्हटलं जसं कडधान्य वर्गीय पीक असेल तर आपल्याला रायझोबियम घ्यायला लागेल, जर आपल्याकडे तृणधान्य वर्गीय पिकं असतील त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर बैजेरिंकी आहे यांचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. त्याचबरोबर सहयोगी पद्धतीने पण आहेत काही जीवाणू जे कार्य करतात, त्याच्यामध्ये अझोस्पायरिलम येतं, त्याचा वापरही आपण जर तृणधान्य वर्गीय पीक असतील तर त्याच्यामध्ये करायचा. मग जे पीक आहे त्या पद्धतीचं जीवाणू खत निवडणं ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. त्यानंतर त्याचं अंतरीक्षण किंवा त्याचा वापर कसा करायचा आहे, तो वापर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जीवाणू हे जिवंत आहेत, त्यामुळे त्याच्यानंतर जर कुठलं रासायनिक गोष्ट लावायची असेल पिकांना, बीज प्रक्रिया म्हणा किंवा काय जिरवणी करायची असेल किंवा काय करायची असेल, तर त्यावेळी काय करायचं तर पहिलं रासायनिक करून घेणं गरजेचं आहे. पहिलं जर जीवाणू लावलं आणि नंतर रासायनिक लावलं तर ते जीवाणू मरून जाणार आहे. त्यामुळे पहिलं रासायनिक गोष्टीचा वापर करायचा आणि नंतर जीवाणूजन्य खताचा वापर करायचा, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्याला चांगला येईल. अशा पद्धतीची काळजी शेतकरी बंधूने घेणं गरजेचं
0: आहे. बरोबर. जीवाणू खत वापरण्याची जी पद्धत आहे म्हणजे कोणकोणती आहे?
1: आता जीवाणू खत जर आपण बघितलं तर एक 2 प्रकारात उपलब्ध होतात, म्हणजे पावडर स्वरूपातली मिळतात, दुसरी जर आपण बघितली तर द्रव स्वरूपातली आपल्याला मिळतात. कुठलं जीवाणू खत वापरायचं आहे ते आपण अगोदर ठरवणं गरजेचं आहे. जर पावडरच्या फार्म मधले असलेलं जीवाणू स्वरूपातलं खत जर घेतलं तर ते साधारणतः आपल्याला बीज प्रक्रिया जर करायची झाली तर 10 किलो बियाणं जर आपण घेतलं तर त्याला साधारण 250 ग्रॅमचं एक पॅकेट असतं ते लावावं लागतं. आता त्याची पद्धती जर बघितली आपण तर पहिलं आहे की बियाण्यावर अंतरिक्षकरण करणं, म्हणजे बीज प्रक्रिया करणं. जे काही बियाणं असेल त्याच्यावर आपण हळूवार पद्धतीनं ते त्याच्यावर लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते लावताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की बियाण्याचे टरफले निघू नयेत. विशेषतः भात सारख्या बियाणं जे असतं ते थोडंसं ओलं केलं की त्याचं टरफल निघण्याची शक्यता असते. कडधान्य वर्गीय पिकांमध्ये आपल्याला तेवढासा त्रास होत नाही, परंतु तृणधान्य वर्गीय पिकांमध्ये लावताना काळजी घेणं गरजेचं आहे की त्याची टरफलं व्यवस्थित राहतील. अशा पद्धतीनं ते औषध लावणं गरजेचं आहे. जीवाणू खत त्याच्यावर लावलं की असं बियाणं आपल्याला सावलीमध्ये थोडा वेळ वाळवणं गरजेचं आहे. उन्हामध्ये वाळवायचं नाही, सावलीमध्ये ते गोंदपाटावर वगैरे किंवा वर्तमानपत्रावर वाळवायचं आणि नंतर त्याचं आपण पेरणीसाठी वापरायचं. दुसरी पद्धत आपण करू शकतो, काही भाजीपाला वर्गीय पिकं आहेत किंवा इतर पिकं आहेत त्यांची मुळं द्रावण तयार करायचं जीवाणू खताचं आणि त्याच्यामध्ये बुडवून ठेवायची. ती बुडवून ठेवल्यानंतर त्याच्या रोपांना त्याचं अंतरिक्षकरण होतं आणि मग त्या रोपांवाटे ते जीवाणू शेतीमध्ये उपयोगात आणता येतात. त्यासाठी एक पाकिट जे आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये भात असेल, भाताची लावणी करण्यापूर्वी रोपं असतील, टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, यासारखी जी रोपं लावणी पद्धतीने आपण लावतो त्या पिकांना आपण त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं. साधारणतः 1-1.5 तास ते 2 ते 3 तास तरी ठेवलं तरी त्याची काही हरकत नाही आणि त्यानंतर ती रोपं काढायची आणि मग ती रोपं लावणीसाठी वापरायची. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत म्हणजे मातीमध्ये त्याचं अंतरिक्षकरण करणं. जसं आपण खतं मिसळतो मातीमध्ये त्याच पद्धतीने जीवाणू खतं जर समजा काही कारणाने आपल्याला बीज प्रक्रिया करता आली नाही, काही कारणाने आपल्याला रोपांच्या मुळांना अंतरिक्षकरण करता आलं नाही, आणि नंतर जर आपल्याला जीवाणू खत शेतीमध्ये वापरायची असतील तर मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं की ती आपल्याला कंपोस्ट खत असेल किंवा इतर जी खत असतील, गांडूळ खत असेल, इतर खत असतील, त्यांच्यामध्ये ती मिक्स करून जरी दिली तरी ह्या जीवाणू खतांचा उपयोग त्या पिकांना होतो आणि त्यांचं कार्य जे आहे नत्र स्थिर करणं, स्फुरद विरघळणं आहे किंवा पालाश उपलब्ध करून देणं हे कार्य ते करत असतात.
0: अच्छा, या पद्धती आहेत नाही का ह्या खत वापरताना. सर मगाशी आपण बोललो की नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत म्हणजे त्यांचा वापर केला जातो, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही जीवाणू आहेत का की त्यांचा वापर आपण करतो?
1: हो बरोबर आहे, जसे नत्र स्थिर करणारे रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, त्याच पद्धतीने आपण बघितलं स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत.
0: अच्छा,
1: स्फुरद हे कसं आहे, नत्राखालोखाल आवश्यक असणारा घटक आहे पिकांना आणि महत्वाचा अन्न घटक असल्यामुळे कडधान्य वर्गीय किंवा गळीत धान्य वर्गीय या पिकांना किंवा तृणधान्य वर्गीय पिकांना ह्याची कमतरता बऱ्याच वेळा आपल्याला भासलेली दिसते आणि खतामार्फत दिलेले जे स्फुरद असतं ते काही वेळा वातावरणामध्ये किंवा मातीमध्ये असतं परंतु ते पिकांना उपलब्ध होत नाही.
0: बरोबर,
1: मग अशा वेळी हे जीवाणूजन्य जे खत आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, हे जेव्हा आपण त्याच्यामध्ये वापरतो तर ते काय करतात की त्यांचं स्वरूप बदलतात आणि पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात त्यांना विरघळवतात आणि पिकांना उपलब्ध करण्याच्या स्वरूपामध्ये ते आणतात आणि मग ते स्फुरद जे आपण खतावारे दिलेलं असतं किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असतं ते पिकांना उपलब्ध होतं. तर अशा पद्धतीने हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, त्याच्यामध्ये आपण बॅसिलस म्हणता येईल, पेनिसिलिन आहे, यासारखे जे जीवाणू आहेत हे या पद्धतीने कार्य करतात. दुसरे अझोटोबॅक्टर आहेत, हे पण एक नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, पण हे शर्करायुक्त जी पिकं आहेत म्हणजे ऊस वगैरे जो आपण म्हणतो अशा पिकांमध्ये आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर एक अझोला आहे, ही वनस्पती जी आहे अझोला ही पण नत्र स्थिर करणारी आहे. मुख्यत्वे करून ह्याचा वापर जर आपण भातामध्ये केला तर 15-20% 25% नत्राचा वापर, युरियाचा वापर कमी करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला या अझोलाचा वापर करता येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निळे हिरवे शेवाळ आहे, हे पण एक जीवाणूजन्य खत आहे, याचाही वापर आपण भात शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर त्याचाही वापर आपण नत्र स्थिर करण्यासाठी करू शकतो. त्यानंतर आपण जर पुढचा प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये पालाश देणारे घटक आहेत, तर त्यांचाही एक जीवाणूजन्य खत म्हणूनही आपण वापर करू शकतो.
0: सर आता जैविक खतांचा नियमित जर वापर शेतकरी काही करत असतील तर त्यांच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होत असेल किंवा त्यांना चांगलं उत्पादन मिळत असेल, तर काही अशी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का?
1: नक्कीच, अशी उदाहरणं म्हणजे आपण जर नुसतं ढोबळ मनाने जरी बघितलं की ज्यावेळी आपण कडधान्य वर्गीय पिकं लावतो आणि कडधान्य वर्गीय पिकं लावल्यानंतर कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांना गाठी असतात, ते रायझोबियम जीवाणू नत्र स्थिर करतात आणि कडधान्य काढल्यानंतर जर एखादं पीक आपण कुठलं लावलं तर त्याचं चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे जैविक खतं आहेत किंवा जैविक पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा नैसर्गिक शेतीमधल्या काही निविष्ट आहेत, जीवामृत आहे, बीजामृत आहे, हे सर्व जी जीवाणू खतांमध्ये येतात यांचा वापर करून ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत आमच्याकडे, अनंत मगर म्हणून, तर ते कलिंगडामध्ये जवळपास 5-5.5 एकर क्षेत्रावर ते कलिंगडाची लागवड करतात आणि त्या कलिंगड क्षेत्रामध्ये ते सुरुवातीपासून जीवाणू खत आणि जीवामृत यांचा वापर करतात आणि त्यामुळे पिकाची लवकर वाढ होते, रोपं लवकर फुलोऱ्यावर येतात आणि उत्पन्नामध्येही त्यांना भरपूर वाढ झालेली दिसून येते. तर ही जीवाणू खत आहेत ही जमिनीचा पोत सुधारतात, त्यामुळे त्यांचा निश्चितपणे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि जमिनीचा सुपीकता सुधारण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करता येतो. आणि याची बरीचशी उदाहरणं अशी आहेत की जीवाणू खताची मागणी आता वाढलेली आहे आणि रासायनिक खताला चांगला पर्याय म्हणून जीवाणू खताकडे आपल्याला बघता येईल.
0: बरोबर सर, आता जाता जाता असं सांगा की आता जैविक खतांचा वापर नव्याने काही शेतकऱ्यांना जर सुरू करायचा असेल तर त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे?
1: आता जीवाणू खत ही कशी आहेत, ही मुख्यत्वे करून प्रयोगशाळेमध्ये बनवली जातात. जर शेताच्या बांधावर जीवाणूजन्य खतं बनवायची असतील तर आपल्याला ही अशा पद्धतीचे खत बनवता येणार नाहीत, परंतु आपण कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे किंवा जीवामृत आहे, बीजामृत आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या शेताच्या बांधावर बनवू शकतो. आणि आपल्या जीवाणू खतांचा वापर करायचा असेल तर ही जीवाणू खतं विविध कृषी विद्यापीठं आहेत त्यांच्या विक्री केंद्रावर आपल्याला उपलब्ध आहेत, अगदी नाममात्र दराने आपल्यालाही उपलब्ध होतात. साधारणतः ढोबळमानाने त्यांची जर किमती बघितल्या तर 250 ग्रॅमचं जरी आपण पाकिट आणायला गेलो त्यांचं तर 100 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला ते उपलब्ध होतं आणि हे चांगलं 10 किलो बियाण्याला आपल्याला वापरता येतं. मग अशा पद्धतीने कमी प्रमाणात ही खतं लावावी लागतात आणि त्यांची किंमतही कमी आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना ज्यांना ज्यांना जीवाणू खताची आवश्यकता आहे त्यांनी कृषी विद्यापीठाची जी विक्री केंद्र आहेत तिथं संपर्क साधावा किंवा कृषी विद्यापीठांची वनस्पती रोगशास्त्र विभाग असतो त्यांच्या मार्फत

0: खूप चांगला उपयोग होत असतो. फक्त शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की आपण कोणतं पीक घेणार आहोत त्या दृष्टीने त्यांनी खताची निवड केली पाहिजे. सर, आज आपण इथे आलात आणि या जीवाणू खतांची जी उपयुक्तता आहे किंवा त्यांचा जो वापर आहे तर याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेत आपल्या भेटीला आल्या आहेत साधना मोरे. त्या घर कामगार महिलांसाठी काम करत असतात आणि त्या स्वतःही घर कामगार महिला म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि त्यामुळे घर कामगार महिलांची नेमकी आजची परिस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर सरकारतर्फे काही उपाययोजना, प्रशिक्षण कशा प्रकारच्या महिला घेऊ शकतात, या सगळ्यांची माहिती आज आपण साधनाताईंकडून घेणार आहोत. तर साधनाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: साधनाताई. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की घर कामगार म्हणून तुम्ही आता सुद्धा काम करत आहात, तर हे तुम्ही कधीपासून सुरू केलं?
1: अच्छा, गेल्या 30 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. माझं शिक्षण गावी झालेलं.
0: बर.
1: जेव्हा मी 5वी मध्ये होते तेव्हा माझी आई वारली, त्याच्यानंतर एकच वर्षाने बाबा वारले आणि सगळं म्हणजे आमचा भावंडांचा जो सांभाळ होता तो माझ्या मोठ्या दादांनी आणि वहिनीने केला. आणि त्याच्यानंतर मग दादा मुंबईला कामाला, गव्हर्नमेंट सर्वंट होते ते विटीला, आणि तिथे जॉब करत असताना म्हणजे आता आमचा सांभाळ त्यांनी केला, मग त्यांनी आम्हाला मुंबईला आणलं आणि माझं ॲडमिशन शाळेमध्ये इथे विक्रोळी इथे पहिला राहायचो आम्ही आणि विक्रोळीमध्ये ते ॲडमिशन केलं. पण तिथे गावचं शिक्षण आणि मुंबईचं शिक्षण ह्याच्यामध्ये थोडंसं, आणि तेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळलं नाही की शिकल्याने काय बदल घडू शकतो आणि कंटाळा केला आणि त्यामुळे म्हणजे शाळा सोडली. पण भावाची इच्छा होती माझी खूप शिकावं, पण कंटाळा केला आणि शाळा सोडली. त्याच्यानंतर मग
0: म्हणजे कितवी पर्यंत शिकला तुम्ही?
1: मी 7वी पर्यंत माझं शिक्षण झालं.
0: बर.
1: 6वीला म्हणजे गावाला झालं आणि तिथे ऍडमिशन, म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण झालं माझं. त्याच्यानंतर मग घरामध्ये म्हणजे काही त्या काळामध्ये काही टीव्हीचं म्हणजे माध्यम नव्हतं जास्त आणि मग सगळे कामं तर वहिनी वगैरे करायच्या, मग कंटाळा यायचा घरी बसून काय करणार, आणि माझी बहीण अशीच कामाला रात्रंदिवस काम करत होती. आणि मग आमची मानलेली मावशी जी आहे त्यांना मी सांगितलं की मला सुद्धा कुठेतरी काम बघा, कारण मी काय करणार, शाळा सोडली आहे, अभ्यासामध्ये कंटाळा केला आणि तेव्हा काहीच कळलं नाही शिक्षण आणि काय फरक पडू शकतो. त्याच्यानंतर मग तिथे मला त्या मावशीने कामाला लावलं, पण तिथे जे ते काम होतं त्या टायमाला 500 रुपयामध्ये रात्रंदिवसाचं काम, आणि तिथे वर्तणूक चांगली केली जात नव्हती तिथे, आणि म्हणजे दिवसभर काम करून घ्यायचं म्हणजे सांगेल ते काम करायचं त्यांचं असं होतं. त्याच्यानंतर 3 वर्ष मी त्या घरी काम केलं, पण मग मावशींना सांगितलं, आणि एका दिवशी असं पण झालेलं की काही माझ्या हातून कप की काय असं तुटला होता त्यांचा, म्हणजे खूप इम्पॉर्टंट होता माहिती नाही, तर तो तुटल्याच्या नंतर त्यांनी माझ्या एक कानाखाली सुद्धा मारलं होतं. पण तेव्हा ते म्हणजे असं सांगू कोणाला, म्हणजे घरी गेल भावाला सांगितलं तर भाऊ म्हण की नको, आणि त्यांचं तेच होतं की तू काम नाही करायचं आहे ना घरी, पण माझ्या हट्टामुळे मी ते काम सुरू केलं. त्याच्यानंतर मग नाही सांगितलं, मग तेच गोष्ट मी त्या मावशींना सांगितलं की मावशी असं असं आहे. पण जेव्हा माझे भाऊ यायचे वगैरे असं भेटायला वगैरे किंवा नातेवाईक, तेव्हा त्या चांगल्या म्हणजे त्यांच्या समोर चांगले बोलायचे, म्हणजे असा त्रास देत आहेत तिथे असं काहीच नव्हतं.
0: बर.
1: तर मग त्याच्यानंतर मी ते 3 वर्ष तिथे काम केलं, 3 वर्षाच्या नंतर मी सोडलं. त्याच्यानंतर मला वरळीला एका ठिकाणी मावशींनी जॉबला लावलं, म्हणजे कामाला. तिथे कामाला लावलं तर ते मालक वर्ग म्हणजे म्हणतात ना की म्हणजे आईच मला मिळाली अशी.
0: बर.
1: की खूप छान, म्हणजे त्यांना म्हणजे त्यांनी मला मुलगी मानलं आणि असं नाही, वर्तवणूक चांगली होती तिथे असं नाही की तू काम करतेस तर हे, म्हणजे स्वतःच तिथे म्हणजे टेबलावर जिथे बसायचे ते त्यांच्या ते जेवायचो वगैरे, टीव्ही बघायला कधी हे नव्हतं त्यांचं काही असं, म्हणजे खूपच छान होते. आणि त्यांचं आवर्जून नाव घ्यावंसं वाटतं. त्यांचं नाव आहे निशा छाबलानी आणि हरीश छाबलानी, म्हणजे त्यांनी मला मुलगीच मानली. आणि दिदी आणि तो म्हणजे जी दिदी होती आमची, ती असं वाटत नव्हतं मी तिथे काम करते, त्यांनी मला मुलगी म्हणजे लहान बहीण आणि अशी काम कमी आणि मस्ती जास्त वगैरे, खूपच छान होतं.
0: आणि म्हणजे आधीचा जेवढा तुमचा अनुभव वाईट होता तेवढाच तुम्हाला इथे चांगला अनुभव पण मिळाला. बरं. आता महिलांसाठी तुम्ही काम करायला लागला की महिलांचे प्रश्न असतील तर त्यामध्ये लक्ष घालता, तर याची गरज तुम्हाला का वाटली?
1: काही काळानंतर माझं म्हणजे मी आता 3-4 वर्ष मला वाटतं मी तिथे काम केलं, त्याच्यानंतर माझा विवाह झाला विनोद मोरे यांच्याशी, ते सुद्धा ड्रायव्हर आहेत, आणि 2012 गोष्ट आहे. आमचा SRAचा प्रोजेक्ट चालू होता आणि आजूबाजूला घरं तुटली होती आणि तिथे म्हणजे दोन्ही कपार्ट्या आम्हाला नाही तोडायचं आहे किंवा आम्हाला एवढं एवढं पाहिजे अशा मागण्या होत्या आणि आमच्या काही अशा घरं होती ती तुटली नव्हती आणि आजूबाजूला तुटलं होतं आणि 2012 साली ते आमचं घर 11:30 सुमारास जेव्हा आम्ही झोपायला जात होतो बिछाना टाकला होता आणि झोपायला जात होतो ते छप्पर पूर्ण आमच्या अंगावर माझा मुलगा म्हणजे असेल 7 वर्षाचा काहीतरी असेल त्याच्यानंतर ते आम्हाला वाचवायला गेले म्हणजे आम्ही खाली आणि त्याच्यावरती आम्हाला वाचवायला गेले म्हणजे त्यांच्या पाटानीला हे झालं म्हणजे इजा झाली तर त्याच्यानंतर त्यांचा बॅगचा प्रॉब्लेम चालू झाला मग त्यांनी ते म्हणजे ड्रायव्हिंगचं काम नाही होत आहे म्हणजे बसायला होत नव्हतं मग ते सोडूनच दिलं सोडल्याच्या नंतर मग ते थोडा दिवस म्हणजे घरीच होते 4-5 वर्ष तरी घरी मग नंतर अजून लागले पण त्यांना काही जमलं नाही आणि मग त्यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही की दुसरं कुठलं म्हणजे त्यांना काम जमलंच नाही त्याच्यामुळे सगळी जबाबदारी मग माझ्यावर आली पण मग ते मुलाचं शिक्षण माझा हा हेतू होता की मुलाचं शिक्षण मी शिकले नाही पण म्हणजे असं वाटत होतं ना की आत्ता मी शिकले असते म्हणजे माझ्याबरोबर जे विद्यार्थी होते कोणी डॉक्टर झालं कोणी काही झालं तर ते मनाला कुठेतरी खंत होती की मी ते शिकली नाही
0: पण शिक्षणाची उणीव तुम्हाला आता भासायला लागली
1: पण त्याच्यानंतर असा एक योग आला की आम्ही बचत गटाच्या माध्यमातून तिथे ते वाकोला चर्च आहे तिथे स्टॉल लावायचो आणि कोरोना काळाच्याच नंतरची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर मग ते ती माझी मैत्रीण होती एक नवीन जुळलेली तिने आम्ही असंच प्रश्न केला आणि आम्हाला अजून माहिती पण नव्हतं एवढ्या वर्ष कारण येणं जाणं बाहेर कुठेच नव्हतं जास्त त्याच्यामुळे ते आनंदरात्र विद्यालय म्हणजे सकाळी कामं करून संध्याकाळी तुम्ही शिकू शकता हे अजून माहितीच नव्हतं तर मग माझ्या त्या मैत्रिणींनी सांगितलं कसं असं आनंदरात्र विद्यालय आहे तिथे आपण शिकू शकतो तर मला खूप हौस वाटली की चला आत्ता शिक्षणाला म्हणजे तेव्हा शिक्षण नाही घेतलं पण आता पण शिक्षण त्याच्यानंतर मग आम्ही ॲडमिशन तिथे घ्यायचं ठरवलं ॲडमिशन तिथे गेलो आम्ही तिथे पण आम्हाला चांगली वागणूक दिली प्रिन्सिपल असो किंवा सगळे सर असो म्हणजे लहानपण नाही का पहिल्यापासून लहान जगता आलं तिथे आणि गेल्याच्या नंतर छानच वाटलं तिथे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं आणि माझ्या मैत्रिणीला पण जोडून घेतलं त्यांच्याबरोबर त्या पण घाबरल्या की एवढ्या कालानंतर तुम्ही आता आपण शाळेत जाणार लोक काय म्हटल्या लोकांचा काय विचार करायचा काहीच नाही आपल्याला जे वाटतंय आपण चांगल्या कामासाठी करतोय ना मग त्या सुद्धा त्या अगदी मुलाक्षरं सुद्धा येत नव्हत्या
0: अरे बापरे
1: त्यांना तर ते मुलाक्षरापासून त्यांनी म्हणजे खूप छान प्रकारे सगळं सर्व शिक्षकांनी शिकवलं आणि मी आत्ता गेल्या वर्षी 2025 ला 10वी पूर्ण केली आणि पास झाले
0: अरे वा
1: मला असं कुठेतरी वाटतं की हा खरंच शिक्षणामुळे खूप काही बदल होऊ शकतो त्याच्यानंतर मग मी ह्या युनियन आमचे महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियन आहे पहिली संघटना होती संघटना आमच्या आवर्जून नाव घेऊ असं वाटतं जान दिवस यांचं आमच्यासाठी लढल्या आणि आमच्यासाठी आमचे हक्क काय आहेत त्यांनी म्हणजे आम्हाला सांगितलं संघटना केली सरकार पुढे कायदा मांडण्याचा 2008 जो कायदा आहे घर कामगारांचा घरकाम हे काम आहे आणि घर कामगार हे कामगार आहेत तर त्यांनी आमच्यासाठी लढा दिला युनियन तयार केली युनियनच्या माध्यमातून आमचे अधिकार काय आहेत आम्ही सुद्धा कामगार आहोत ना तर आमचे अधिकार काय आहेत हे सुद्धा त्यांनी आम्हाला हे केलं आणि त्या माध्यमातून प्रशिक्षण म्हणजे नवीन नवीन ट्रेनिंग युनियनच्या माध्यमातून त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं आणि महिलांसाठी आपले अधिकार काय ते महिलांना आम्ही सांगत गेलो
0: वा अशा प्रकारे तुम्ही या कामामध्ये हळूहळू तुमचं येणं झालं साधारणतः आता सांगा की आजची घर कामगारांची स्थिती म्हणजे घर कामगार महिला ज्या आहेत त्यांची स्थितीचं वर्णन तुम्ही कसं कराल काय सांगाल
1: आत्ताची स्थिती तर सांगायला गेला तर महिलांची स्थिती अजून पण म्हणजे बरी नाही आहे कारण अजून पण सरकारने किमान वेतन ठरवलं नाही आहे म्हणजे ज्या कामाचं ते जर ह्या एरियामध्ये एवढा त्याच कामाचं 5,000 जर जेवणाचं मिळत असेल तर दुसऱ्या ठिकाणी त्याच कामाचं 6,000-7,000 म्हणजे त्यांना जे मालक वर्ग बोलतील की आम्ही एवढं देतो तर त्याच पैशांमध्ये त्यांना करावं लागतं कारण मग ते कसं होतं म्हणजे महिलांना पण वाटतं बाबा चल आपण घरी बसून तरी काय म्हणजे एवढं तरी नाही मिळणार तर तेवढं हे समजून महिला

0: तिथे काम करतात असं. आणि दुसरी अशी स्थिती आहे की म्हणजे काही मालक वर्ग, म्हणजे सगळेच मालक वर्ग असे नाही बोलता येईल, काही मालक वर्ग खूप छान आहेत, अनुभव पण आलाय आणि आमच्या महिला पण सांगतात की आमचे मालक वर्ग खूप छान आहेत. पण काही ठिकाणी असे मालक वर्ग आहेत की त्यांना वॉशरूम सुद्धा यूज करून देत नाही, तर त्याच्यामुळे मग आमच्या महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर हे कुठंतरी त्याला बदललं पाहिजे की आज आमची घरेलू कामगार एवढा तुमच्या घरी येते, तुमचं घर स्वच्छ करते आणि तिलाच म्हणजे वॉशरूमला जाण्याला तुम्ही मनाई करता, तर हे कुठंतरी चुकीचं वाटतं. तर हा कुठंतरी बदल घडायला पाहिजे.
1: बरोबर. महिलांना तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेचं प्रशिक्षण देता असं तुम्ही सांगितलं, तर ते नेमकं कशा प्रकारचं असतं?
0: आता कसं आहे ना मॅडम की काही महिलांना गुडघेदुखीचा त्रास आहे वगैरे, किंवा काही महिलांना असं होतं की पगार वाढवा म्हटलं मॅडमला की मॅडम लोक तुला कर एवढ्या पगारामध्ये करायचंय तर कर, नाही तर निघून जा. तर हे युनियनच्या ह्याच्यातून म्हणजे जेव्हा मीटिंग्स होतात किंवा आम्ही चर्चा करतो त्या माध्यमातून आम्हाला कळलं गेलं की महिलांचं म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत. मग त्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनने चर्चा केली, ठरवलं की आपण काहीतरी महिलांना उद्योग सुरू करून देऊया, म्हणजे असंच महिलांचे कामं केलं तर घर कसं चालणार. त्याच्या माध्यमातून म्हणजे कुकिंगचं बोला किंवा सोप बनवणं, मेणबत्ती बनवणं किंवा बॅग बनवणं, असं मशीन शिलाई वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना ट्रेनिंग दिला. आणि आत्ता महिला सक्षम पण झाल्या आहेत युनियनच्या माध्यमातून की आपले छोटे छोटे स्टॉलसुद्धा लावतात किंवा शिलाई करतात, ऑर्डर्स घेतात आणि खूप छान प्रकारे आमच्या आता घरेलू कामगार काम करत आहेत आणि खूप छान वाटत आहे मला. तर की म्हणजे असं सक्षम झालेले आहेत घरेलू कामगार, पण कुठेतरी ते असं वाटतं की मालक वर्गांचे तिथे वागणूक मिळते ते कुठेतरी बदल व्हायला पाहिजे.
1: साधना, ते अजून एक गोष्ट झाली की आता घरकामाचं स्वरूप सुद्धा बदलत चाललंय, म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणं आलं किंवा भांडे घासण्याचं सुद्धा आता मशीन असतं, किंवा घरातली साफसफाईसाठी सुद्धा व्हॅक्युम क्लिनरने साफ केलं जातं. तर हे स्वरूप बऱ्यापैकी बदलत चाललंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: ते तर आता म्हणजे आता ज्या आमचा प्रयत्न तेच चालू आहे युनियनच्या माध्यमातून. आता आमच्या महिलांना काही लोकांना मशीन चालवता येत नाही किंवा ते भांड्यांचं वगैरे काय नवीन मशीन आले ते सुद्धा चालतात, तर त्याचा विचार चाललेला आहे की ते सुद्धा आम्ही प्रशिक्षण देऊ त्यांना, जेणेकरून आमच्या घरेलू कामगारांना म्हणजे ते काम असं नाही की तिथं गेलं आणि ते काम आलं नाही. म्हणजे आता ते जरी मशीन आली तरी ते मशीन आपोआप करत नाहीये ना.
1: बरोबर.
0: आपली जी घरेलू कामगार आहे तिथे ते जाऊन करणार तेव्हाच ती मशीन मध्ये सगळं भांडा टाकणार किंवा त्याच्यामध्ये काय टाकणार ते सगळं होणार ना. तर मशीन आली तर असं नाही की मशीनच काम करते, तर त्यांचा पण जिथे आम्ही काम करतो तिथे आमचा पण तिथे तेवढा म्हणजे कामासाठी येतं. तर आम्ही त्याचा प्रयत्न करतोय की युनियनच्या माध्यमातून हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल हा सुद्धा प्रयत्न करतोय आणि नक्कीच बदल घडेल.
1: बरं, आता हे तुम्ही दुसऱ्या बाजूचं सांगितलं, पण घरकामगार महिलांनी स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: हा, कधी असं होतं की म्हणजे सर्व घरेलू कामगार मी नाही म्हणत की आता मी म्हणजे मालक वर्गच वाईट आहेत किंवा घरेलू कामगारच वाईट असं नाही, बाजू दोन्ही आहेत. म्हणजे कधी कधी असं पण होतं की आपली घरकामगार आहेत ते म्हणजे सुट्टीचं असेल किंवा म्हणजे कामाचं, आता सकाळी आता जॉबला जाणारे आहेत मालक वर्ग.
1: बरोबर.
0: हा, तुम्ही आता जर म्हणताय की तुम्हाला कामाची सुट्टी पाहिजे तर तुम्ही सकाळीच म्हणजे त्यांना जायचंय कामाला, सगळी कामं पडली आणि तुम्ही लगेच फोन करताय आणि सांगताय की मॅडम मला सुट्टी पाहिजे, मी येऊ शकत नाही, मी हजरी आहे, माझा प्रॉब्लेम आहे, काही सांगू शकता. मग त्यावेळेस मॅडम लोकांचा पण विचार केला पाहिजे की त्यांची पण धावपळ होते. तर मला हे मेसेज द्यावा लागतो आमच्या घरी वाटतं की घरेलू कामगारांना सुद्धा की जेव्हा तुम्हाला सुट्टीचं पाहिजे तर 2 दिवस अगोदर सांगा सुट्टी पाहिजे वगैरे. तुम्ही जर सुट्टीचं सांगितलं तर ते कामाचं म्हणजे ते थोडस भार कमी होईल त्यांचा, म्हणजे ते लोक पण व्यवस्थित काम म्हणजे आता येणार नाहीये तर ते सांभाळून घेऊ शकतात. तर मला हा मेसेज पण घरेलू कामगारांना देऊ असं वाटतं की तुम्ही पहिलं सुट्टीचं वगैरे सांगा त्यांना, गरज आपल्याला सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा आहे, दोघांनाही गरज आहे. आणि मालक वर्गांना पण मी देव असं वाटतं की जिथे आपले घरेलू कामगार एवढ्या विश्वासाने एवढ्या वर्ष काम करत आहे, आज 30-30, 40-40 वर्ष काम करत आहे आणि तुम्ही अचानक दिला काम, म्हणजे तिचं तिला काम होत नाही आहे, तर तुम्ही अचानक काढू नका ना. आता एवढ्या वर्ष तुमची तिने सेवा केली, तुम्ही ठीक आहे पगार देता, आम्ही बोलत नाही की तुम्ही वेतन देत नाही, तुम्ही देता, पण तुमची सेवा पण तेवढी होत आहे ना, तिथे करत आहे. आणि काही महिला

0: खूपच म्हणजे मी म्हणते ना छान प्रकारे काम करत असतात, पण तिथे कधी कधी असं होतं ना काही आजारी असो किंवा काही म्हणजे काम नाही होत आहे वगैरे, तर मग मालक वर्ग म्हणजे त्यांना असं मी सांगू इच्छिते की असं नका तुम्ही लगेच तिला काढू, किंवा काढलं तरी म्हणजे त्यांना एवढ्या वर्ष तुम्ही काम करताय तर त्यांना असं मानधन तरी काहीतरी द्या वगैरे. तर मला असं वाटतं आत्ता आमच्या इथे युनियनच्या याच्यामधून मला आवर्जून सांगू असं वाटतं, आमच्या एक ताई आहेत त्यांना आता म्हणजे गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता आणि म्हणजे मला वाटतं 30 वर्ष त्यांनी तिथे काम केलं असेल आणि त्यांनी ते म्हणजे मॅडम खूप छान होत्या त्यांच्या, म्हणजे त्या म्हणाल्या की मला गुडघ्यांनी स्वतःच म्हणाल्या की मला आता गुडघ्यांचा त्रास होतो की ताई मला आता नाही होत, तर बोले काही हरकत नाही की ठीक आहे मी म्हणजे कोणी अजून आहे तर मी ऍडजस्ट करेन, पण त्यांनी त्यांना 1,00,000 रुपये त्यांनी मानधन म्हणून दिले
1: बरं
0: एवढ्या वर्ष काम. तर असं कुठेतरी हा बदल घडायला पाहिजे असं मला वाटतं.
1: म्हणजे ते एवढ्या वर्ष सेवा केली काम केलं ह्याचं कुठेतरी लक्षात घेऊन आणि महिलांची स्थिती लक्षात घेऊन काहीतरी जेवढी जमेल तेवढी मदत केली गेली पाहिजे. बरं, आणि अजून एक साधनाताई जाणवतं की आता हे नवीन नवीन ऑनलाईन ॲपद्वारे सुद्धा घरगुती मदत उपलब्ध होते ऑनलाईन, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की त्याचा महिलांना फायदा होतो का? ते सुद्धा आता एक माध्यम निर्माण झालंय ना की ऑनलाईन द्वारे सुद्धा महिलांना तो एक रोजगार नवीन उपलब्ध होऊ शकतो का?
0: ऑनलाईनचं म्हटलं गेलं तर मॅडम त्याच्यामध्ये फायदे तर मला अजूनपर्यंत काहीच अडलं नाहीये. ते कसं म्हणजे आता सध्या आमच्या इथे असे 2-3 प्रकार घडलेले आहेत, असंच त्यांना म्हणजे असे नाही का स्टॉल लावून तिथे सांगतात की तुम्ही ते फॉर्म भरा, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला जेव्हा काम म्हणजे पाहिजे तर आम्ही तुम्हाला काम देऊ. पण तिथं असं समजलं त्या महिलांनी म्हणजे चांगलं काम होतं, तिथे काम करत होत्या, त्यांना पगार सुद्धा चांगला होता, पण इथे त्यांनी सांगितलं की आम्ही 19,000-20,000 सॅलरी देऊ. 19,000 म्हटलं त्यांना असं वाटलं की बाबा चल एवढे आपल्याला भेटते, ह्याच्यापेक्षा 15,000-16,000 ह्याच्यापेक्षा जास्त सॅलरी आपल्याला तिथे मिळते, म्हणून त्या महिलांनी तिथे काम सोडलं आणि त्या ह्याच्यामध्ये फॉर्म भरला. पण तिथे असं झालं की जेव्हा त्यांना गरज असते तेव्हाच ते लोक बोलवतात
1: बरं,
0: म्हणजे ऑनलाईन म्हणजे तुम्हाला आता कामाची त्यांनी बोलवलंय तर तुम्हाला फोन करणार आणि तिथे तुम्ही जावा कामाला एवढंच, नाहीतरी मग ते बसूनच असतात. मग ह्या कामाचा काय उपयोग? आणि त्याच्यामध्ये म्हणजे बोललं जातं तिथे असं की तुम्हाला आम्ही एवढं बेनिफिट देणार, म्हणजे तुम्ही फॉर्म भरला की तुमचं मेडिकल आहे किंवा इन्शुरन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे असे तुम्हाला देणार, पण तिथे प्रत्यक्षात असं काहीच अडलत नाही देतात आणि मग ते महिलांचं नुकसानच आहे मॅडम. कारण तुम्ही जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांना फोन करता आणि बोलवता आणि तेव्हा ते म्हणजे ते पण पैसे काय असे हे नाही 100-200 रुपये असे काहीतरी मिळतात आणि मग त्याच्यामध्ये ते घरेलू कामगारचं कसं चालेल घर चालेल. तर ह्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये पण खूप फसवणूक होते महिलांची, तर मी हे सांगू इच्छिते तर ह्या कंपन्याद्वारे तर आम्ही मागेच निषेध केला होता ते आम्ही आझाद मैदानला, तर हे कुठंतरी ह्यांनी थांबवलं पाहिजे. ते तुम्ही काम करा पण घरेलू कामगारांना सुद्धा त्यांचा कामाचा मोबदला चांगल्या प्रकारे द्या, त्यांची फसवणूक नका करू. आणि जे बोलताय तुम्ही इन्शुरन्स आहे ते सगळं प्रत्यक्षात द्या, कल्याण मंडळमध्ये जिथे नोंदणी होते तिथे नोंदणी करा आणि काम करा असं मला वाटतं.
1: पण हे ऑनलाईन आता जे ऍप आहेत त्यासाठी मग युनियनद्वारे काही प्रयत्न केले जातात का?
0: आमच्या युनियननी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हर्टाईज करत होते. ऍडव्हर्टाईज म्हटलं तर आमच्या वेबसाईटला भेट द्या, आमची वेबसाईट तुम्हाला उत्तम क्वालिटीची बाई मिळवून देऊ शकते, हे अशा चुकीच्या ऍडव्हर्टाईज करत. तर ह्या कंपन्याचा तर आम्ही निषेध केलाच होता आणि करतोय आणि आम्ही सरकारला त्यांच्यावर ऍक्शन पण घ्यायला सांगितली होती की ह्या कंपन्यांवर जे चुकीचा आळ घालतात, कारण आम्ही कष्टकरी आहोत ना, एवढं कष्ट करतोय. आज जर आमचे घरेलू कामगार जे मालक वर्ग कामाला जातात तिथे कामाला नाही गेल्या तर मालक वर्ग पण ते कामामध्ये टायमामध्ये नाही पोहोचू शकत ना. तर हे कुठेतरी सरकारने जे आमच्या ज्या मागण्या आहेत, आता जर 60 वर्षाच्या महिला आहेत त्यांना कामसुद्धा होत नाही, काहींची मुलं नाही आहेत, त्यांच्या औषध गोळ्यांचा खर्च आहे आणि ते एवढे एवढेशा पगारामध्ये एवढे लोक सगळे तर भाड्याच्या घरामध्ये राहतात, मग ते कसं जगू शकते?
1: बरोबर.
0: तर ह्या मागण्या कुठं, आणि आम्ही हक्कच मागतोय ना परिस्थितीनुसार, म्हणजे आता घरेलू कामगारांचे किमान वेतन ठरलेले नाही, एवढ्या एवढ्या कामामध्ये कामं करतात आणि मालक वर्गांना जेव्हा बोलतोय आम्ही की पगार वाढव तेव्हा मालक वर्ग असे काही आहेत की तुला करायचं आहे तर कर, नाही करायचं तर नको करू, मग इथे मग घरेलू कामगार काय करू शकतील? तर हा कुठेतरी शासनाने पण विचार केला पाहिजे लवकरात लवकर. महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून माझी मांग असेल की ज्या माझ्या 60 वर्षाच्या मावशी आहेत, आज काम होत नाही, खूप वाईट वाटतं जेव्हा त्यांचे प्रश्न ऐकते मी, तेव्हा खरोखर खूप वाईट वाटतं. तर त्यांना पेन्शन चालू करा आणि जे जे अधिकार आहेत ते त्यांना मेडिकल असो किंवा काय असो तर त्यांना मिळवून द्या. घराच्या समस्या आहेत. पहिले आता मी एका ह्याच्यामध्ये 2 कुटुंब राहिलो, पण आताचे जनरेशन आहे ते नाही राहिलो मग.
1: बरोबर.
0: पण मग त्याच्या 20-30 हजार भाडं भरून लोक म्हणजे ते काम करणार मुलं आणि ते भाडंच भरणार का? शासनाने घरेलू कामगारांचा हाही विचार केला पाहिजे की घरेलू कामगारांना घरं नाही तर तुम्ही जिथे भाडं भरतायत तर तसं तुम्ही काहीतरी योजना आणा, म्हणजे त्यांना घर मिळेल त्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून तुमचे म्हणजे काही पैसे असतील वगैरे, म्हणजे ते भाड्याच्या घरात भरतायत तर ते स्वतःचा हक्काचं त्यांचं घर होऊ शकेल.
1: बरं.
0: तर शासनाला माझी खरोखरच ही विनंती असेल तुमच्या घरेलू कामगारांचा हा विचार करावा.
1: घरकाम करतात त्या घर मालकांनी काय करावं असं तुम्ही काय सांगू शकाल?
0: घर मालकांना एवढंच सांगेल मी की जिथे म्हणजे सगळ्याच मालक वर्ग तसे नाहीये, मला माझे अनुभव खूप चांगले आहेत कारण आज मी 30 वर्षापासून काम करते. एकीकडे वाईट अनुभव सुद्धा आला, एकीकडे चांगला सुद्धा आलाय. आणि आत्ता जिथे मी काम करते ते मालक वर्ग खरोखरच छान आहेत आणि खूपच छान, म्हणजे असं घरासारं वगैरे आणि कधी असं नाही वॉशरूमला जाऊ नको किंवा काय, नाश्ता गेल्याच्या नंतर पहिला तू नाश्ता कर किंवा आजारी असेल तर म्हणतात ठीक आहे बाबा हे खा तू ते खा, तू वीक होऊ नको, तुझा प्रेशर लो होतोय तर तू काळजी घे, कामाचं काही टेन्शन घेऊ नको, तुला बरं वाटत नसेल आराम कर, म्हणजे असं पण काही मालक वर्ग खूप आहेत. तर मग ह्या असे जर समजूतदार मालक वर्ग असतील तर म्हणजे घरेलू कामगारांना पण उत्साह येतो की बाबा माझी सुद्धा काळजी कोणतरी घेत आहे आणि कामाला त्यांना उत्साह वाटेल की बाबा चल माझी एवढी काळजी घेतात तर मी सुद्धा त्यांचा विचार करायला पाहिजे, बाबा चल आज मी गेली नाही तर त्यांचे पण कामाचे प्रॉब्लेम होतील. तर म्हणजे कुठेतरी तिला म्हणजे एनर्जी येते आणि उभी राहते आणि चल बाबा जाते. पण काही मालक वर्ग असे आहेत ना की सुट्टी घेतली तर पगार कापणार किंवा 2-3 दिवस आलेच नाही तर मग दुसरी बाईला ठेवणार, तर हे असं कुठंतरी घडतंय. तर मालक वर्गांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा तिथे जिथे आमची घरेलू कामगार काम करते तर त्यांना पण सन्मान द्या, त्यांची वागणूक चांगली ठेवा, म्हणजे तिला हा उत्साह येईल काम करायला.
1: म्हणजे दोन्ही बाजूनी घडलं पाहिजे, एकमेकांचा मान ठेवणं, आदर करणं, प्रत्येकाच्या कामाचा मान ठेवणं हे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं. साधनाताई, आता हे खरंच काही काही गोष्टी होत्या ज्या माहिती नसतात की कशा प्रकारची वर्तणूक दिली गेली पाहिजे, कधी कधी दोन्ही बाजूंना माहिती नसतं, ते सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी छान दिलखुलासपणे आम्हाला सांगितल्या, काही बारकावे त्यातले आम्हाला समजून सांगितले आणि आजची घरकामगार महिलांची स्थितीही आम्हाला समजून सांगितली. आणि खरंच तुम्ही अगदी मनापासून या सगळ्यांमध्ये कार्यरत असता, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा आणि इकडे छान मनमोकळ्या गप्पां मारल्या त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच कामगार सभेचा आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्या हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या अनेक गाण्यांना संगीतकार राम कदम यांनी

अत्यंत सुरील अशा चाली लावल्या. ज्यावेळेला रामकदमांवरती पुस्तक काढायचं मधू उद्धाराने ठरवलं, त्यावेळेला जगदीश खेबुडकरांनी त्यासाठी स्वतः प्रस्तावनाही पाठवली. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, स्वर तालाचे शिवधनुष्य पेळणारा रामकदम. आणि अतिशय सुंदर अशी प्रस्तावना त्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. आणि सुरुवातच त्यांनी अशी केली की प्रत्येक माणसाचं जीवन हा एक चित्रपट असतो, घात आघात अपघातांच्या घटनांनी भरलेला, मनोहारी रोमांचकारी योगायोगांनी भारलेला, उत्कर्ष बिंदू साधणारे नाजूक दुवे हे त्यामधले गीतप्रसंग. कधी सूर सापडतो कधी ताल चुकतो, दोन्ही सापडलं तर गीतातला भाव हरवतो, तिन्ही एकरूप होतं तेव्हा चित्रपट संगीतमय होऊन जातो. नाद ब्रह्माची पूजा कृतार्थ होते, तपश्चर्या सफल होते, असेच तपस्वी रामकदम. चित्रदेवतेच्या मंदिरातील ध्यानस्थ स्वरसेवक, आत्मरंगी रंगलेले बुलंद संगीतकार रामकदम. प्रस्तावना खूप छान लिहिलेली आहे, ती आपण जाणून घेऊया एका गाण्यानंतर. केलाशारा जाता जाता चित्रपटासाठी कृष्णा कल्ले यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी एक लावणी आपण ऐकूया. खुशाल लागू दे कोल्हा उसाला, गुराळ थांबू नका.

जगदीश खेबुडकर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहिलंय, पुस्तकी शिक्षणात गुदमरलेलं रामभाऊचं बालपण सात सुरांनी कुरवाळलं, संगीत माऊलीनं अंगाखांद्यावर खेळवलं, जमेल त्या वाद्याशी जमेल तसं खेळत रामभाऊंनी कुतूहलापासून कौतुकापर्यंत मजल मारली. संगीत क्षेत्रातील गुरुमंत्राचा जप करून रामभाऊंनी संगीत देवतेला प्रसन्न करून घेतलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही जुनी उक्ती त्यांनी नव्यानं सार्थ करून दाखवली. वास्तविक कुरुंदवाड संस्थान सोडून मिरज या लहान गावी येऊन राहणाऱ्या या राम कदम यांच्या कुटुंबात एक हुनरमंद कलाकार लपला आहे याची कोणाला कदाचित जाणीवही नसावी. कारण मिरज स्टँड समोरच्या कदम मराठा खानावळमध्ये सुग्रास थाळी खाताना गिराईकांना तालासुरांचा वास येत नव्हता, रुचकर पदार्थांचा स्वाद येत होता. त्यांना कल्पना नव्हती की याच खानावळीत संगीताच्या थाळीतून सात सुरांचे रसिले नशिले पदार्थ पक्वान्न सादर करणारा राम कदम वावरतोय. प्रत्येक सामान्य माणसात आणखीन एक विशेष आणि असामान्य माणूस लपलेला असतो. बाहेरचा माणूस आतल्याचा शोध घेत असतो. एकदा का त्याला साक्षात्कार झाला की भात भाकरी भाजीसाठी आपला जन्म नाही, आपण कुणीतरी वेगळा आहोत म्हणूनच आपल्याला भगवंतानं पाठवलंय हे वेगळेपण जाणवलं की मन अस्वस्थ होतं. एक अनामिक अशी ओढ लागते, वेड लागतं, आस लागते, ध्यास लागतो. या दुर्दम्य ध्यासापायी रामभाऊंनी तालवाद्य, तंतुवाद्य आणि फुंकवाद्य यांचा त्रिवेणी गोफ विणला. राम कदमांबद्दल जगदीश खेबुडकरांनी बरंच काही लिहिलंय, ते जाणून घेण्यापूर्वी आणखीन एक लावणी ऐकूया. केला इशारा जाता जाता चित्रपटातली सुलोचना चव्हाण यांनी गायलेली.

जगदीश खेबुडकरांनी रामकदमांबद्दल लिहिलंय, त्रिदल बिल्वपत्रानं सत्यम शिवम सुंदराची पूजा रामकदमांनी केली. त्रिदल दुर्वांकुरांनी ओंकार गणेशाची आराधना केली. संगीत साधना फळाफुलांनी बहरली. एकीकडे हा जीवन विकास आणि घर प्रपंचामध्ये मिळमिळता प्रकाश, रामभाऊंच्या सांसारिक ओढग्रस्तीनं बाह्यांगाची हाल अपेष्टा झाली, पण अंतरंग कलासक्तीनं उजळून निघत होतं. एकीकडे चहूबाजूनं येणाऱ्या व्यावहारिक संकटांना टक्कर देणारे रामभाऊ स्वतःच्या गळ्याच्या शस्त्रक्रियेपासून ते स्वतःच्या हत्येचा घाव सोसत होते. अर्थातच या सर्व घटनाक्रमांचं सार्थ वर्णन शब्दांकित करताना त्या चरित्र ग्रंथाचे कर्ते मधु पोद्दार यांनी एक वेगळी भावुकता पेरल्यानं रामकदम या व्यक्तिमत्वाबद्दल घरगुती जिव्हाळाही जाणवतो. एकेकांचं दैव एवढं बलवत्तर असतं की स्वप्नसुद्धा सत्यरूप घेऊन उभं टाकतं. नाहीतर संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खा यांच्यासारख्या खानदानी गवैयाला रामभाऊंचं गुरुस्थान मिळालं ही केवढी भाग्याची गोष्ट. खासाहेबांचे संगीतपाठ निष्ठेनं आत्मसात करून रामकदमांनी केवळ शास्त्रीय रागरागड्यांना प्रसन्न करून घेतलं नाही, तर तळागाळातल्या लोकसंगीतापासून ते अंगणातल्या सुगम संगीतापर्यंत पसरलेला स्वरसागर त्यांनी ढवळून काढला. एखाद्या सदरेपासून माझघरापर्यंत आणि देवघरापासून शेजघरापर्यंत अभिप्रेत असणाऱ्या विविध सुरावटींचा खोल अभ्यास करून रामभाऊंमधील कलाकार, संगीतकार, गायक, वादक संधीची प्रतीक्षा करत होता. सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेली एक लावणी ऐकूया, केला इशारा जाता जाता या चित्रपटातली.

0: लौंगी मिर्ची खोला कुर्सी हिचक भलाई है झटका सुशाल फटका जुझल फटका दाद नारी तालाई लटका दरबार
1: जगदीश खेबुडकरांनी राम कदमांच्या आठवणी सांगताना लिहिले, हार्मोनियमवर बोट फिरवणं हा तर रामभाऊंच्या डाव्या हातचा मळ होता. बासरी म्हटलं की कृष्ण आठवतो. वेळूपासून बनवलेली वेणू छेडताच गोप गवळणी ध्यान लावून ऐकत आणि गाईबासर भान हरपून धावत. रामभाऊंचं पाळण्यातलं नाव तसं कृष्ण, म्हणजे बासरीशी त्यांची जवळीक असायलाच हवी. थोड्याफार फरकानं असेच घडलं. बासरी पावा वेणू हे तसं फुंक वाद्य. विदेशी मंडळींनी या फुंक वाद्यावर तांत्रिक संस्कार करून टिकाऊ धातूपासून आधुनिक असं क्लॅरोनेट हे पावासदृश्य नवं वाद्य सादर केलं. आमच्या रामभाऊंनी त्यावरही प्रभुत्व मिळवलं. पण ज्याला सराव म्हणतो त्याला संगीताच्या भाषेत रियाज म्हणतात. क्लॅरोनेटवर रामभाऊंनी रागदारीचा रियाज सुरू केला. ताना पलटे हरकती यांचं नक्षीकाम सुरू झालं आणि रामभाऊ अव्वल दर्जाचे क्लॅरोनेट वादक झाले. आता झुंज चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकणार आहोत. कंचन आणि सहकार्यांनी गायलेलं, ही रचना जगदीश खेबुडकरांचीच आहे.

श्रोते हो, मालिका विशेष अंतर्गत लावण्यरंग या मालिकेचा 38वा भाग आपण ऐकलात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. सादर करते होते यशवंत गवटे. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणात सुरुवातीला आपण ऐकूयात ठळक घडामोडी.

0: श्रोत्याहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA आणि टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री सिंगापूर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून $101 कोटी परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. यावेळी NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहितीही देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 456 अंकांची घसरण झाली आणि तो 78,499 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची घसरण नोंदवत 24,571 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन राग पुरिया धनाश्री. मध्यम लयगत झपतालात आणि 3 तालात निबद्ध असून त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन राग पुरिया धनाश्री.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन राग पुरिया धनाश्री. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आज आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल तर कधी फिरायला कुठे जावं कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्साइडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युववाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्षा मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
0: तर सर्वात आधी आम्हाला सांग की

0: तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची? फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
1: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये जायचं होतं. तर जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपरमध्ये ऍड डिझाईन कोण करता, हे टीव्ही आहे तर टीव्हीमध्ये हे सिरियल्स कोणी शूट करता, हे प्रोड्यूस कोणी करता. तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंडमध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास्कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगरमध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर्फे बघितलं तर इथं MGM कॉलेजमध्ये हे कोर्स असतं, इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा. तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तर आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला.
0: ओके.
1: तर असं काही गाईड नाही होते संभाजीनगरमध्ये की ज्यावर बघून आपण डिसाइड करू शकतो की कुठे जायचं आहे,
0: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट प्लेस.
1: हँगआउट प्लेस नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असं काही एक पेज आपण संभाजीनगरमध्ये चालू करू ज्यातून लोकांना, यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथं ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
0: ओके. म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती एकदम सत्यात उतरवली आहेस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तू तुझी कल्पना तर तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
1: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 2000.
0: ओके.
1: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 to 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
0: बापरे.
1: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स, खूप रिलेटिव्ह पण मला सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होतं यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं. मी इन्कम बिझनेस हे कधीच, फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचं आहे. मला पॅशन होतं आणि मला संभाजीनगर माझे सिटीसाठी काय करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे तर हे माझं पे बॅक होतं की मला सिटीसाठी काय करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटला आणि लोक तिथं जाय लागले की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो, माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणं लागे. तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड That is now happening.
0: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होती. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे, तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी. म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
1: माझं बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे. Okay. पर माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम स्टेईंग इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी निगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. तर माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं. आफ्टर BA मी MBA मार्केटिंग मध्ये केलं. आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
0: म्हणजे तुझं बालपण तरुणपण सर्व इथेच केलं. Yes. आता तू कामही इथेच. Yes. करतोय.
1: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो की मला माझे सिटीमध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की आमच्या सिटीमध्ये खूप जादा पोटेन्शियल आहे.
0: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो. म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअरचा टप्पा पार पाडायला, तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
1: तर मला माहिती होते की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे, तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काही नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले, रेव्हेन्यू वॉज झिरो. माझं खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झालं जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड, तर थोडी मोटिवेशन आला. आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह पीपल गिव्ह, लोकांचा प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो, पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत, जेव्हा जे प्लेसचा रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी 1-2 तास नंतर पीपल लाईन लावत होते, तर ते वॉज द रिअल हॅपीनेस फॉर मी अँड दॅट मेड मी डू द थिंग्स रेग्युलरली.
0: ओके, म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचास, आता तू बिझनेस प्रमोशन्स करतो, इव्हेंट्स प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय, म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
1: तर जेव्हा मी ही जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतं, मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्या सोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे, फ्रॉम 1 to 30 ची एक फॅमिली बनली आहे. तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर, एक तर ते मोटिवेशन आहे, दुसरं जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं आपल्या सिटीचा फूड ट्रेंड काफी डेव्हलप झाला आहे आणि मी प्राऊड होऊन म्हणू शकतो की मी या फूड डेव्हलपमेंटचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 5-6 वर्ष पूर्वी सॅटर्डे संडेला फॅमिली बाहेर नाही जात होती खाना खायला, पण आता आपण बघू शकतो फ्रायडे सॅटर्डे संडे अगदी रेस्टॉरंट कॅफेला वेटिंग असते.
0: खूप
1: सो दॅट ट्रेंड हॅज चेंज्ड. मेनी फूड जॉईंट्स आर ओपनिंग, थीम रेस्टॉरंट्स आर ओपनिंग इन द सिटी. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझं सोबत आपल्या सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. तर दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
0: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर पण, आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
1: उत्कर्ष, तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसं मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचा क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट, आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकलं आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असे, तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो त्याच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
0: तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन्स करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
1: उत्कर्ष, असं एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालाय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजार मध्ये, जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होतं की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवला आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकलं अराउंड 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता, दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होतं की काय होत आहे. त्याच्या प्रवास मध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं, तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेजवर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहे ते घ्या आणि अजून एक व्हिडिओ बनवा.
0: ओके,
1: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन, बट
0: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले,
1: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
0: ओके, हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात, सोशल मीडिया तर अल्गोरिदम्सवरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
1: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ बनवणार आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार, तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी. आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो, तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर दॅन 5 व्हिडिओज बनवतो आणि उत्कर्ष प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं, तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर वेज रेस्टॉरंट आहे तर 2 प्युअर वेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक अँड 4 इज पेशन्स.
0: ओके, आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायच. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
1: तर उत्कर्ष, आज तू पण मी पण सगळे बघतोय, सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही ह्याला फर्स्ट प्रायोरिटी नको द्या, तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब, ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
0: कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
1: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज.
0: कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी काय ऍडवाइस देशील तू?
1: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटते आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू, जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा, तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा,
0: तुमच्या अंगात जी कला आहे.
1: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन, तुम्ही ऑथेंटिक राहा. आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो, तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिकवर कंटेंट बनव, कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव, तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव, तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडी कंटेंट आहे, त्याचा खिचडी नको करा, एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
0: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
1: तर कॉम्पिटिशन ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्ड्स प्रेशर, बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
0: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशन साठी?
1: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काय चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत, की खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
0: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
1: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे, तर माझा ड्रीम होता की टेडेक्स हे इव्हेंटला ऍज अ ऑडियन्स जायचं. बट मी एक नाही दोन नाही तीनदा

0: एक स्पीच दिले आहे. तर
1: वाव.
0: हे खूप अचीवमेंट आहे. मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूजपेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ऍज अ को होस्ट दोन खूप मोठे टीव्ही शोला होतो, नॅशनल ज्योग्राफिक आणि हिस्ट्री टीव्ही 18 चा, आणि मी को होस्ट होतो अलॉंग विथ साई तामनकर, मराठी ऍक्ट्रेस. तर ते खूप मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी. तर एक एपिसोड साई तामनकर सोबत होता आणि अनदर एपिसोड यशराज मुखाटे सोबत होता, आणि तो एपिसोड एअर झाला संपूर्ण जगात. अँड आता पण युट्यूबला पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
1: ऍक्च्युली खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे, पण हे तर प्रोफेशनली झालं. पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मुवमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
0: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
1: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जातं ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटस रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
0: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवडतं.
1: ओके,
0: प्रमोशन असो की फोटोग्राफी, मला फूड आवडतो.
1: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
0: नाईट शूट.
1: सोलो क्रिएशन की टीम वर्क?
0: टीम वर्क.
1: बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
0: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
1: ओके, ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
0: फूड कंटेंट.
1: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
0: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
1: ओके, एक असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
0: बिर्याणी.
1: ओके, तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
0: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
1: मस्त, मज्जा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
0: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअर फ्री, नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन पेजेस. आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे. तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
1: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
0: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काय तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा. जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि जे काही तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादरकर्ते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिवसेंदिवस चित्रपटातील गायक सुनील बर्वे यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी आणि गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी संप्रती वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका रचा झा. आदौ मुख्य वार्ताः. संसदा सूक्ष्म लघु मध्यमोद्यम विकास संशोधन विधेयकं 26 पारितम्. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य स्वकीयावासे एनडीए संयुतौ नव सम्मिलितैः विविध सदस्यैः सह मिलितवान्. अनेन संसदि अनुक्षणं जायमानेषु व्यवधानेषु गहनचिन्ता प्रकटीकृता.

स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाही आहे. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपण सगळ्यांना माहीतच आहे, पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची,

0: डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूडबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत, ज्याला नर्व्स म्हणतात, त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटतंय की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात, पायाला काही लागलेलं जाणवत नाही, आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबिटिक न्यूरोपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबिटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो, त्यात साखर असते, एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्वाचं आहे, ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं, पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे, तो त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे, असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
1: नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5 ते 7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपॅथी ही साधारण 5 ते 7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपॅथी सुरू होते. ते आपली रक्तातली साखर याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहेच, पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल, तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपॅथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही, तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
0: अच्छा. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
1: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्तभिसरण होत असतं, तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर, त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो. तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपॅथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मेबी न्यूरोपॅथी नाही व्हायची. पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
0: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
1: सगळ्या नसांवर साखर काम करते.

0: मॅडम ना, अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा इफेक्ट होतात किंवा सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासनं डोळ्यापासनं दूर आहेत, त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर दोन, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो त्यामुळे तिकडे लागण्याचं इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
1: अच्छा, मग डॉक्टर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहिलं पाहिजे?
0: अगदी बरोबर. दोन प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाही आहे, ज्यांना गँग्रीन नाही आहे, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉकसारखं लागतं. काही लोक असतात की पाय म्हणजे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाही आहे, मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागला आहे पायाला. आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आम्ही त्याचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर ग्रस्त होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय, उंदीर मेला आहे का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. ह्या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झालंय.
1: अच्छा,
0: हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, ह्यांना अजिबात दुखत नाही,
1: संवेदना काही
0: संवेदनाच नाही. मॅडम बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात, कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते किंवा ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं आहे म्हणजे की तुमचा प्रश्न होता की दोन कुठच्या टाईपचे रुग्ण येतात. एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाही आहे, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात.
1: गँग्रीन म्हणूया.
0: एक्झॅक्टली बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोट किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
1: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
0: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की 45-50 नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षरशः तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय. अगदी फिट माणूस असतो एखादा आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा वीकनेस वाटतोय किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय. आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100 आसपास पाहिजे, जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350-400-500 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो, पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही, आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही, हे तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो

0: तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. ह्या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल, किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीनवाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की ॲम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते, आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात. काही ना काहीतरी, आज बरा झाला उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, ह्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ॲडमिट करावं लागतं. एक मल्टीफॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो. कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहिती आहे की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्तपुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्तपुरवठा वाढवून ॲटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्त्वाचं असतं. आणि हल्ली खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झाला आहे, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्तपुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो.
1: हा
0: एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय. या सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यावेळी आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग, म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यापासून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिलकुल बिलकुल. हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये. आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात. आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोट वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची अँजिओग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉंग करून त्याला रक्त पुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्त पुरवठा, तर मग ती अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्त पुरवठा करण्याचा तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्त पुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
0: आपण खूप खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आलाय, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इवन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची अँजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते. पायाची अँजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
1: अच्छा.
0: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्तपुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती

0: करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम किंवा जर गँग्री नसेल आणि जर बोट आपल्याला कापायचं आहे तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी ह्यासाठी आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टीमुळे रक्तपुरवठा नीट मिळावा आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्तपुरवठा होण्यासाठी एंजिओग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरता आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं एंजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात सांगतात काही त्रास नाही आहे पण एंजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो आता करण्याची अजिबात गरज नाही किंवा कोणी सांगितलं तर करूही नकत, कारण हा फक्त 3 ते 6 महिने एंजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबेटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता, गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल, तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
0: पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीपमध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक कापूस लावतात, कुठचं तरी एक मलम लावतात, अनेक प्रकारची मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम, कुठच्या वेळी वापरायचा.
1: अच्छा.
0: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल. अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सूल किंवा गोळ्या देतो ते आपण पर्टिक्युलर जंतूना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, तुम्ही कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते. हे कसं नाही मॅडम, एक सायकल असते. शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते, आणि मग हे लोक चालतात. त्यांना आम्ही सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
1: मला नेमकं हेच विचारायचं की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये?
0: अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात, की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे एखाद्या पेशंटचं, बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
0: अगदी. कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली
1: हो,
0: पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता तो तर राहणारच आहे. न्यूरोपॅथी आपण म्हटलं, नसा वीक झाले आहेत, नसा म्हणजे पाय बधिर झाले आहेत, ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे. रक्तपुरवठा कमी आहे तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला, दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरडं होणं आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
1: अच्छा.
0: आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
1: डॉक्टर मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची मुळात हे होऊ नये म्हणून?
0: आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळानं मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकली आहे, ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहे. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय? कुठे काही जखम आहे का, कुठून पाणी येत आहे का, कुठे लाल झालाय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नख नीट कापायची. नख नीट कापायची म्हणजे काय? आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायकोग्रायफोसिस, ओनायकोमायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे जी आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं. ते स्पेशलाइज्ड वेने जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
1: कापताना काही जखम व्हायला नको,
0: नख अगदी मासापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही, पण नख नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावीत. आता चांगले म्हणजे काय? लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले, इतके 1000 रुपयाचे. नाही, तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट्स शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
1: अच्छा,
0: टाईट बूट असता का म्हणत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पू झाला, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगत केलं तर. जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो. आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिलेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
1: डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवत आहे की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबिटिक फूडबद्दल काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात की ज्यांना हा मधुमेहग्रस्त पायला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते न होणं हे फार महत्त्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. काळजी घ्या, जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबिटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली. त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

0: श्रोतेहो, पंडित राम मराठे आणि वसंत देसाई, माफ करा, पंडित राम मराठे यांनी गायलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.
1: इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
3: अब काली पाउस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना,
4: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
5: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
6: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
7: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
8: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा.
3: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
9: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
10: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर डॉट जीओव्ही डॉट

आकाशवाणी मुंबई, अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही

0: माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृतिपोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरघा क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरघा भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटही या प्रसंगी जारी करण्यात आली. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. राज्यात खासगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमतानं एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यांमुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बझार उपक्रमाची आज सांगता झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता

0: चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला, तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमासेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून 101 कोटी डॉलरची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेण ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. सुरबाना जुरोंगनं यापूर्वीच रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी व्हिजन प्लॅन, मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन तयार केला आहे. 324 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा राहणार आहे. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर विमानतळावर ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. ते बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि भाजपावर टीका केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: पामेला जैन यांनी गायलेलं, अर्णब चॅटर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे BLO यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं SIR साठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ

0: नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेले वेळापत्रक प्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहेत. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेले आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी BLO व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणी पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्यानंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत BLO गृहभेटीदरम्यान SIR प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेलं आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचं सहीसह आलेलं आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकलं नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांनासुद्धा तसेच आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
0: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
1: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचं नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव्ह करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट, फ्लॅट, घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत. त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई, ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. म्हणजे तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही अशा सूचनाप्रमाणे ही कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेलं आहे, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
0: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आईवडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
1: गणना पत्रकमध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आत्ता सध्या उपलब्ध असलेले, अस्तित्वात असलेले मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे AP कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त

0: फोटो बदलायचे असेल तर नवीन त्यांचे फोटो देऊ शकता, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग जुळवणी म्हणतो. 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाच्या जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही. हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहे. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ECA वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLO देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले. कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने आमच्या BLO पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाही आहे, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू? काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 माहिती असो नसो भाग 3 भरायचं. 3 काय आहेत? सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहे, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 आहे. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहे. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 किंवा त्यांचे इक्वलंट समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहे.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात. पण आत्ता मात्र BLO गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशावेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या विशेष पुनरीक्षणमध्ये 2 भाग आहेत. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काय बदल असेल तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचे असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचे नाव वगळायचे असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळ आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते. ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक ते माहिती असलेले मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृही धरून पुढे जाण्यात येतात. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षणमध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वता तपासणी करण्यात येते. त्यासाठी जुळवणी किंवा ते 11 आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं, काही बदलायचं, हे काय काम असेल? प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्रामप्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे.

0: 24 ऑगस्टच्यानंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्त्वाच्या नवीन यू मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहेत. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणनापत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर, कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले, मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असं आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहेत. नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाही आहे, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाच्या भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझे शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 16 श्रावण शके 1948 दिनांक 7 ऑगस्ट 2026. मंडळी, आज माझं आवर माझं शिवार या सदरात आपण ऐकणार आहोत

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्र शासनानं 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन किंवा शाश्वत शेती दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा केली आहे. हा भारताच्या हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस आहे. या दिवसाचं उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणं आणि शाश्वत अन्न सुरक्षा निर्माण करणं. शाश्वत शेतीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे मृदा व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर, जैवविविधता आणि रासायनिक मुक्त उत्पादनं. शेतातील मातीची सुपीकता टिकवून ती सेंद्रिय कर्बाच्या मदतीनं सुधारणे. ठिबक सिंचन आणि पावसाच्या पाण्याच्या संवर्धनावर भर देणे. एकाच पिकाऐवजी संमिश्र पिकं आणि स्थानिक बियाण्यांचा वापर करून जैवविविधता जपणे. कीटकनाशकांऐवजी निमार्क नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे. शेतकरी बंधूंनो, शाश्वत कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. आपण सर्वांनी रासायनिक अवशेषमुक्त अन्नाचा स्वीकार करून निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या शाश्वत शेती मोहिमेला बळ दिलं पाहिजे. याच उद्देशानं आजच्या कार्यक्रमात आपण विजय सांबरे यांना आमंत्रित केलं आहे. विजय सांबरे हे अहिल्यानगर येथील संगमनेर तालुक्यातल्या अश्वी बुद्रुक या गावातील रहिवासी आहेत. यांनी वाणिज्य विषयातील पदवी घेऊन पुणे येथील इकोलॉजी सोसायटीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन या विषयात पदविका पूर्ण केली. शाश्वत शेती, गावरान बीज संवर्धन, डांगी गोवंश संवर्धन, देवराई जपणूक, अकाष्ट वन उपज आधारित उपजीविका, वनसंवर्धन आणि आदिवासी हक्क याविषयी कायद्याची अंमलबजावणी इत्यादी विषयांवर भीमाशंकर ते कळसुबाई या उत्तर सह्याद्रीतील प्रदेशात लोककेंद्री प्रक्रिया, संशोधन आणि लेखन प्रक्रियेत यांचा सहभाग असतो. जैवविविधता संवर्धन याविषयी महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प 2014 ते 2020 अशी 6 वर्ष प्रधान संशोधक म्हणून यांनी काम केलं आहे. सध्या देशपातळीवरील NTFP EP नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या सुकाणू समितीचा सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रोते हो, शेती, पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक विजय सांबरे यांच्यासोबत बातचीत सुरू करूया. विषय आहे शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास, संधी आणि आव्हानं. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे, शाश्वत शेती म्हणजे नेमकं काय, याची परिभाषा आपण काय सांगाल आणि पारंपरिक शेतीपेक्षा ती कशी वेगळी ठरते?
1: शाश्वत शेती कशाला म्हणायचं? तर आमच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या शेतीतून 4 पैसे पण मिळाले पाहिजे, आर्थिक लाभ पण झाला पाहिजे. आणि त्याचसोबत शेतीची जी काही परिसंस्था आहे, ज्याला आपण शेतीशी संबंधित जे नैसर्गिक घटक आहेत, मग माती असेल, पाणी असेल, बी बियाणं असतील किंवा इतर वनस्पती, आणि विशेष म्हणजे पशुपालन, ते पशुपालन आणि शेती म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब म्हणजे सगळंच आलं ना त्याच्यामध्ये. गोवंश आला, शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, म्हशी आल्या, कोंबड्या आल्या, जे ज्याला पशुधन म्हणतो आपण, आणि ते सगळं त्याचा एक कुटुंबाचाच तो भाग असतो. तर हे सगळं टिकवणं म्हणजे एका बाजूला शेतीशी संबंधित जैविक घटक, त्या शेतीची परिसंस्था, आणि दुसऱ्या बाजूला शेतीचं अर्थकारण, म्हणजे थोडक्यात ती शेती इकोलॉजिकली आणि इकॉनॉमिकली सस्टेन असावी या दृष्टिकोनातून आम्ही तो सगळं काम सुरू केलं. आणि मग त्याच्यात मग ते सगळे कृषी परिसंस्थेतले सर्व घटकांचा विचार, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मानव सुद्धा.
0: म्हणजे सर असं म्हणता येईल की भारतीय शेती संस्कृती जी आहे हीच शाश्वत शेतीचा गाभा आहे.
1: अगदी अगदी.
0: आणि त्याच दृष्टीने आता आपण परत त्याकडे वळतो.
1: बरोबर. आपल्याकडे तर शेतीशी संबंधित जे काही पारंपरिक ज्ञान आहे किंवा कौशल्य आहेत, पण महाराष्ट्र जर आपण लक्षात घेतला तर इथं ते सगळं आपल्या लक्षात येतं की इथली जी शेती, तिथले शेतकरी, त्यांची पीक पद्धती, त्यांचं पशुपालन हे खूप बहुविध पद्धतीचं आहे असं. आणि मग त्याच्यातले जे वैविध्य आहे आणि त्या वैविध्यानुसार शेती करण्याच्या पद्धती, मशागतीच्या पद्धती, पिकाच्या वेगवेगळ्या जाती, त्याचा कालावधी, त्याचं व्यवस्थापन, हे सगळं पारंपरिक ज्ञान शेतीशी संबंधित आपल्याकडे आहे. शेतकरी पेरणी करतो, शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या जाती जपतो, किंबहुना त्यांनी शेतकऱ्यांनीच पिकांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण केलेल्या आहेत. आपला 10,000 वर्षाचा शेतीचा इतिहास आहे.

0: तर हे सगळं शाश्वत शेतीसाठी तिथल्या स्थानिक माणसाचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, शेतीशी असणारं त्याचं जैव सांस्कृतिक नातं असेल, जे सण समारंभ गीतं लोकगीतांच्या माध्यमातून आपण त्याचा आपल्या लक्षात येतो. शाश्वत शेतीतल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा दृष्टिकोन, बऱ्याचशा प्रॅक्टिसेस या आपल्या भारतीय कृषी संस्कृतीमध्ये आहे.
1: बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की मातीचं आरोग्य, जलसंधारण आणि जैव विविधतेचं संरक्षण यामध्ये शाश्वत शेतीची भूमिका नेमकी काय आहे?
0: खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना, आदर्श गाव योजना वगैरे या सगळ्या गोष्टी खूप चांगलं काम सुरू झालं. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये तीन घटक खूप महत्वाचे होते, जलसंवर्धन करणं, वृक्ष संवर्धन करणं आणि सर्वात महत्वाचं मृदा संधारण करणं. महत्वाचा जो विषय मातीशी संबंधित तर ती भूमी सुपोषणाचा विषय आहे. म्हणजे ती भूमी सुपोषण ही संकल्पना आहे ही आपल्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक होत्यात. कारण जमिनीची सुपीकता कशी जपायची, फेरपालटाची पिकं घेऊन कशी जपायची, किंवा त्याच्यासाठी खत कोणतं वापरायचं, मशागत कोणत्या हंगामामध्ये करायची, कोणत्या नक्षत्रच्या दरम्यान ते मशागत करायची, हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे होत्या. त्याच्यामध्ये ही जी माती जी आहे तिचं सुपोषण करणं, तिची सुपीकता टिकवणं, आणि मग ती जर माती जमीन सच्छिद्र असेल तर निश्चितच ते जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे किंवा मृदा संधारणाची जी प्रक्रिया आहे तर ती जो पडणारा पाऊस आहे किंवा अति पाऊस पण पडतो, आता हवामान बदलामुळे तर आपण पाहतो खूप एकदम पाऊस पडतो. जमीन जर सुपीक असेल, जमिनीमध्ये गांडुळं असतील, जमिनीमध्ये जीवजीवाणू जर असतील, सजीव जमीन असेल, तर ते पाणी सगळं तुमचं त्यामध्ये मुरतं. तर त्याचं एक महत्वाचं स्वस्थळी जलसंधारण, माती जर सुपीक असेल तर ते उत्तम पद्धतीने होतं, आणि जर जमीन प्रदूषित असेल, निर्जीव असेल, तर हे सगळी जलसंधारणाची जी प्रक्रिया आहे जी ज्याला स्वस्थळी इन्सिट्यू कॉन्झर्वेशन जे आहे ते पाणी ज्या स्वस्थळी जिरायला हवं, तर ते ती प्रक्रिया निश्चितच या शाश्वत शेतीच्या माध्यमातून. कारण शाश्वत शेती म्हणजे वेगळं काय नाही, नैसर्गिक घटकांचं जतन संवर्धन हेच त्याच्यामध्ये आहे.
1: बरोबर. म्हटलं जातं की जेव्हा आपण विविधता आणतो त्यावेळेला आपल्याला सुपोषण मिळतं, त्यातली पोषकता कळते. तर पिकामधली ही जी विविधता आहे ही शाश्वत शेतीसाठी किती महत्वाची आहे?
0: खूप महत्व आहे त्याचं. तर आज आपण शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीतली जैव विविधता तर महत्वाची आहे शाश्वत शेतीसाठी, पण त्याच्यासाठी माती, पाणी, जीव, जीवाणू, गांडळं, पिकांच्या विविध जाती, त्यांची वानं, पाळीव प्राणी, मग तुम्हाला जसं सांगितलं त्यांच्या विविध जाती, प्रदेश न्याय आणि प्रदेशनिष्ठ जाती हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. पारंपरिक वाहनं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष त्या स्थानिक वातावरणामध्ये जपून ठेवलेली, त्याची विविधता पण जपलेली आणि त्याची शुद्धता पण जपण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. तर थोडक्यात जैवविविधता आणि शेतीतलं जैव वैविध्य हे शाश्वत शेतीमध्ये वेगळं महत्व आहे. बऱ्याच वेळेस आता मधमाशीच्या बाबतीत खूप चर्चा सुरू असते, मधमाशा खूप झपाट्याने कमी होत आहेत, विशेष करून रसायनांचा वापर, कीटकनाशक आणि पिका म्हणजे त्या तुमच्या परिसरामध्ये झाडं राहणाऱ्या राहिल्या त्याच्यामुळे फुलोरा संपला, त्याच्यामुळे मधमाशेला आदिवास राहिलेला नाही. तर ते मधमाशा जर नाही टिकल्या तर कदाचित भविष्यात सजीवसृष्टी पण टिकणार नाही असा पण धोका सांगितला जातो. तर थोडक्यात शाश्वत शेतीच्या दृष्टिकोनातून मधमाशांची विविधता असेल, फुलपाखरांची विविधता असेल, पशुपक्ष्यांची विविधता असेल, तर ज्याला आपण बीज, बटरफ्लाय आणि बर्ड्स याचं पण फार वेगळं महत्व आहे. म्हणजे शेती आणि पक्षी ज्याला अॅग्रो ऑर्निथॉलॉजी हा जो विषय आहे, तर या विषयावर फारसं आपल्याकडे काम झालेलं नाही. काही तरुण त्या विषयावर काम करतात पुरंदर तालुक्यातले. तर थोडक्यात हे मानव आणि निसर्गातले विविध घटक जे आहेत त्या घटकांचं आणि मानवाचं जे काही जैव सांस्कृतिक नातं आहे तर ते समजून घेणं, टिकवणं हा पण शाश्वत शेतीकडचा महत्वाचा मार्ग आहे.
1: आपण बोललात की हवामान बदलामुळे नेमके परिणाम आपल्याकडे भरपूर दिसून येतात, पाऊस अचानक येतो किंवा वाढतो आणि कधी एकदमच थांबून जातो, तर हवामान बदलाचा शेतीवर नेमका काय परिणाम होत आहे, शाश्वत शेती त्यावर कशी मात करू शकते?
0: मानवी अस्तित्वाला हे सगळ्यांचे धोके आहेत. आपण जर त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि आपण हायत्याच पद्धतीने सगळं आपलं शेती करत राहिलो तर मग हवामान बदलाला आपली शेती तोंड देऊ शकणार नाही, ज्याला क्लायमेट रिझिलियंट अॅग्रिकल्चर आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी ही शाश्वत शेती खूप महत्वाची. आता होतंय काय, हवामान बदलाचा शेतीवर जो परिणाम होतो तर त्याच्यावर मात करण्यासाठी हे जे काही प्रदेशनिहाय, ऋतुनिहाय दरवर्षी कसा बदल होतो याचे ऑब्झर्वेशन, याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी ठेवलं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसोबतच ज्या वेगवेगळ्या शेतीशी संबंधित सरकारी यंत्रणा, कृषी विद्यापीठ असेल, म्हणजे गेले हजारो वर्ष शेतीतलं जे काही आपले अनुभव आहेत, पारंपरिक ज्ञान आहे, कौशल्य आहे, जे काही संचित आहे आपल्या शेतीशी संबंधित, याचं पुनरावलोकन करणं. तुम्हाला मी सांगतो, क्लायमेट

0: रिझिलियंट ऍग्रीकल्चर, ज्याला आपण हवामान बदलाला तोंड देणारी जी शेती पद्धत किंवा पशुपालन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठीचे उत्तरं पण आपल्याकडेच आहेत. तर ते फक्त जरा त्याचं तारतम्य बाळगून आणि काळानुरूप त्याच्यामध्ये काही बदल करून शाश्वत शेतीमध्ये पीक पद्धत आणणं तर ते खूप महत्वाचं आहे. एक फार महत्वाचा याच्यात विषय बघाशी आपण जो मुद्दा मांडला का पिकातली विविधता काय आणि मग ते आपण शाश्वत शेतीशी त्याचा काय संबंध आहे. एकवेळ वंशबुडी झाली तरी चालेल, वंश बुडाल तरी चालेल, पण बी बुडी नको व्हायला, हे बियाणं टिकलं पाहिजे. तर ही जी आपल्याकडची जी परंपरा आहे तर ती रिस्क मॅनेजमेंटचा फार मोठा भाग आहे ना तो.
1: विजयजी, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती असे आपण तीन शब्द ऐकतोय, तर यामध्ये नेमका फरक काय आहे, काय सांगाल आपण?
0: ते फार तसं मजेशीर आहे. म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून ज्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात, 30 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आणि एकूणच भारतामध्ये पण वेगवेगळ्या भागामध्ये ही जी सेंद्रिय शेती आहे त्याला ऑर्गॅनिक फार्मिंगच्या वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले, त्याला कोणाचाही सपोर्ट नव्हता, शेतकऱ्यांनी स्वतःहून सुरू केले होते. समजा आमची आश्वर शेती, मला दिसतंय का आमची जमीन आता नापीक होणार किंवा आमचा खर्च वाढतोय, उत्पादन तसं वाढत नाही, तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती सुरू करायची, त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यावेळेस सुरू झाले. मग आता त्याच्यात कसं आहे, तुमचा जो शब्द आहे ना हा फार गुगली टाकणार आहे, म्हणजे अनेक वेळेस लोक म्हणतात आम्ही सेंद्रिय शेती करतो, मग त्यांना विचारतो तुम्ही सेंद्रिय शेती करता म्हणजे काय करता, काय नाही आम्ही ते दुकानात जाऊन सेंद्रिय खत आणतो, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचे पण हे मिळतात, वेगवेगळे ब्रँड आलेले आहेत, मग आमचे ते ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. म्हणजे मग तो मग मोठा प्रश्न पडतो, मग शेती जर तुम्हाला कमी खर्चाची शेती काय, शेतीतला अर्थकारण फार विचित्र आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये स्वतःच्या मालाचा भाव ठरवता येत, त्याच्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादन खर्च जसा कमी होईल तसं त्याचं नफ्याचं प्रमाण वाढतं, मग अर्थातच मग शेतीतले जे काही वेगवेगळे नैसर्गिक घटक आहे, माती पाणी आणि या सगळ्या गोष्टी, तर याच्यावरचा खर्च तुमचा किंवा याची सुपीकता जर टिकून राहिली तर शेतीचं उत्पन्न शाश्वत उत्पन्न तुम्हाला मिळत राहत, हा त्याच्यातला दृष्टिकोन आहे. म्हणजे मग तुम्ही जर बाहेरून सगळं विकत आणता मग उद्या याच्या किमती वाढत गेल्यानंतर तुमचा जरा आत्मनिर्भर शेती जी आपण म्हणतो संकल्पना, म्हणजे खरं तर शाश्वत शेतीला तो एक शब्द आहे आत्मनिर्भर शेतीचा पण आपण म्हणू शकतो, अशा खूप संकल्पना तयार होऊ शकतात. तर मग थोडक्यात ती सेंद्रिय शेती होऊ शकते. आता गो आधारित किंवा पशुधन आधारित सेंद्रिय शेती आहे, तर थोडक्यात निसर्गातले वेगवेगळे घटक जपत करणारे शेती पद्धत. आता सेंद्रिय शेतीच्या चर्चा होत असताना नैसर्गिक शेतीची पण एक वेगळी मांडणी पण आपल्याकडे सुरू झाली, तर ती शेती परिसंस्था आधारित शेती. म्हणजे नैसर्गिक शेती जर तुम्ही सह्याद्रीतल्या जंगलामध्ये किंवा हिमालयातल्या पहाडामध्ये जर ती शेती असेल तर तिथल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून, मग तिथं कदाचित तुम्हाला शेणगोमूत्र मिळणार नाही, मग तिथला पालापाचोळा असेल, तिथला सगळा झाडोरा असेल, त्याचा वापर करून शेती केली जाते. भूतानमधली जी शेती आहे तर ती ह्याच पद्धतीची, तर ती निसर्ग शेतीची. त्यानंतर जिथं जलस्रोत, नद्या, तलाव, त्याच्या आजूबाजूला जी शेती केली जाते तिथली नैसर्गिक शेती ही तिथल्या जलपरिसंस्थेवर अवलंबून आहे. तर थोडक्यात आपल्याकडच्या ज्या ज्याला इकोसिस्टम अप्रोच जो म्हणतो, तर शेतीमध्ये इकोसिस्टम अप्रोचचा विचार करून, म्हणजे तिथली सृष्टी व्यवस्था जी आहे तर त्याच्या त्या सृष्टी व्यवस्थेच्या आधारे शेती करणं, म्हणजे ती एक नैसर्गिक शेती त्याच्यामध्ये आहे. खर तर त्याच्यात घरगुती किंवा आजूबाजूच्या वेगवेगळ्या निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचा वापर करून, समजा 10-12 प्रकारच्या ज्या विषारी वनस्पती आहेत तर त्याचा अर्क काढून दशपर्ण अर्क केला जातो आणि त्याची फवारणी केली जाते, अशा खूप वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. तर हे सगळं काय, तर हे त्या नैसर्गिक शेतीचाच एक भाग आहे. आता मग अलीकडे आता बरंच चर्चा होती, जैविक शेती या नावाने पण ती पुढे येते, विषमुक्त शेती आहे, रसायनविरहित शेती कोणी म्हटलं जातं, कोणी त्याला पारंपरिक शेती पण म्हटलं जातं. आता काही कन्फ्युजन्स निर्माण करणारे लोक रेसिड्यू फ्री पण ऍग्रीकल्चर म्हणतात. तर थोडक्यात ह्या ज्या पद्धती आहेत, सेंद्रिय शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, तुमची जैविक शेती असेल, पारंपरिक शेती असेल, ह्या सगळ्या शाश्वत शेतीला याचा मोठा आधार आहे. आणि शेवटी ते काय, एरिया स्पेसिफिक, आणि मी तर म्हणाल फार्मर स्पेसिफिक. तुमची शेती म्हणजे आपण एकाच गावात राहतो पण तुमच्या मातीचा प्रकार आहे, माझी माती असेल, माझं पाणी असेल, माझ्याकडचे कौशल्य, मी किती वेळ त्याच्यात देऊ शकतो, तर हे सगळ्याचा विचार करून ती एक शाश्वत शेती पद्धत आपल्याला प्रत्येकाला रूढ करावं लागेल, प्रत्येक गावानुसार प्रदेशानुसार त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मला नाही वाटत म्हणजे त्याच्यामध्ये नो कॉपी पेस्ट नो रिप्लिकेशन, रिप्लिकेबल मॉडेल हे शाश्वत शेतीमध्ये कुठेही तुम्हाला लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर. आजच्या काळात शाश्वत शेतीची गरज पूर्वीपेक्षा अधिक का भासते?
0: खरं तर मी असं म्हणेल का पूर्वीचा काळ काय आणि आजचा काळ काय, शेवटी शेती जी केली जाते तर त्याच्यामधली शाश्वतता जपणं, तर शेतीत पण शाश्वतता शोधायचे कारण खूप आहेत. तर ते तसे सूक्ष्म पातळीवरचे आहे, समग्र पातळीवरचे पण आहेत. आज आपण शाश्वत शेतीचा विचार करतोय तर मग त्यावेळेस मग शेतकऱ्याची पण ती एक जबाबदारी आहे का, जे निसर्गाचं जे संतुलन ढासळत आहे, ज्या परिसंस्था उद्ध्वस्त होत आहेत किंवा नद्या प्रदूषित होत आहेत, पण मग प्रत्येक आपल्याकडचा जो समाज घटक आहे त्या समाज घटकातला एक भाग म्हणून शेतकऱ्यांचा पण ही जबाबदारी आहे का, शाश्वत शेतीचे आणि मग निसर्गातला समतोल ढासळून देता शेती केली तर तुमचं एक पर्यावरण संरक्षणाला तुमचा एक त्याच्यातून सपोर्ट तयार होतो. त्यानंतर माती पाणी याचं प्रदूषण आहे, तर त्याच्यामुळे पर्यायाने अन्न पण आपलं प्रदूषित होत आहे. वेगवेगळे शेतीशी संबंधित मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे जे काही कोणातून नैसर्गिक घटक आहेत, ज्याला आपण जल जंगल जमीन जनावर आणि मग जन असे सगळे ज आहेत, जची बाराकडी जन म्हणजे लोक, तर यांचं जे सगळं काही नातं आहे तर ते नातं एकदम तुटतंय आता. पण शाश्वत शेतीमध्ये हे पण आहे ना, मनुष्यबळ आणि दृष्टिकोन त्याच्यामध्ये येतो. दुसऱ्या बाजूला आज घडीला शेतीचा जो काही वापर होतोय आणि शेतीकडे जे पाहिलं जातं ती ऊर्जा प्रधान शेती किंवा ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इंधन मिळतील, ऊस शेतीचा तोच विचार होतोय. साखरेसाठी आता ऊस लावण्याची गरज नाही असं सगळे सांगितलं. आता आपल्याला इथेनॉलवर गाड्या चालवायच्या पळवायच्या गाड्या, तर मग त्याच्यामुळे मग आपल्याला मग हे सगळं ऊस ऊर्जा प्रधान इंधन प्रधान शेती कुठं जो सरकारचे सगळे धोरण आहेत, मग त्याच्यात ऊस मका सोयाबीन वगैरे ठराविकच हाताच्या बोटावर मधून इतकी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात आली जगात. म्हणजे मी तर म्हणेल का, जे शेतकरी कुटुंब आहे त्याचीच अन्न सुरक्षा धोक्यात आहे, तोच पिशवी घेऊन बाजारात जातो. मध्यमवर्गीय नोकरदार लोक जसं पिशवी घेऊन बाजारात जातात तसंच आमच्या आश्वी गावातला पण शेतकरी पिशवी घेऊन बाजारात जातो, रेशनला रांग लावतो, स्वतःकडे शेती आणि रेशनचं गहू तांदूळ घेऊन येतो. हे चित्र विदारक आहे खूप. तर मग या दृष्टिकोनातून खूप गरज आहे शाश्वत शेतीची, त्याच्यात आत्मनिर्भरता पण आहे त्या शेतकरी कुटुंबाची शाश्वत शेतीमध्ये, फक्त दुसऱ्याला विकण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी नाही, स्वतःचा स्वतःला पण अन्न मिळणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्याचं जे अर्थकारण जे कोलमडलेलं अर्थकारण आहे तो जो पूर्णपणे बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे, मग अगदी बी बियाणं खतं औषधं तर शेतीच्या मालाची विक्री याच्या बाबतीत तो एकदम बाजार व्यवस्थेवर अवलंबून आहे. आपण ती बाजार व्यवस्था नाकारू शकत नाही, पण त्याच्यावरचं जे काही नियंत्रण आहे त्याच्या बाबतीत त्या बाजार व्यवस्थेशी त्याचं जे काही बार्गेनिंग आहे तर ते बार्गेनिंग राहिलेलंच नाही. तर असे खूप आंतरविरोध असणारे किंवा वेगवेगळे डायनॅमिक्स या विषयामध्ये आहेत, तर त्याच्यामुळे ही शेती ही शाश्वत होण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे त्याचा विचार करावाच लागणार आहे.
1: बरोबर आहे. शाश्वत शेती स्वीकारताना आपल्या शेतकऱ्यांसमोर खूप सारे आव्हानं उभी राहतात, ही आव्हानं कोणती आहेत काय सांगाला?
0: वेगवेगळे आव्हानं आहेत. मी याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पण पाहिल, म्हणजे शेतीतलं जे काही मानसशास्त्र आहे ऍज अ फार्मर म्हणून जी काही सायकोलॉजीचा जर आपण विचार केला तर तोच परत मुद्दा येतो का, त्याला ती डिग्निटी वाटत नाही. मी शेतकरी आहे, तुम्हाला मी सांगतो 20 एकर 30 एकर शेती सांभाळणारे लोक, त्याच्यात लाखो रुपयाचा उलाढाल त्या शेतीत होती. हा, त्या शेतीतला नफा कमी जास्त होतो, पण हे सगळं करून एवढी मोठी उलाढाल करून पण जर त्याला जर विचारलं ना काय करतो काय नाही शेती करतो काय नाही शेती करतो, हा जो नैराश्याचा जो भाव आहे तर तो नैराश्याचा दृष्टिकोन आहे, जो न्यूनगंड जो मनामध्ये तो फार मोठं एक त्याच्यातलं आव्हान आहे. त्यानंतर कन्फ्युजन्स खूप आहेत, गोंधळात टाकतो त्याला कन्फ्युजन मधून, त्याला कळत नाही, मग त्याच्यावर मात करणं आणि मग आणि ती मात आहे ना त्याला कुणी रेडीमेड काही सांगू शकणार नाही. शेवटी जे आत्मज्ञान आहे आपल्याला जे आपल्या अनुभवातून आलेलं जे काही जे ज्ञान आहे ते फार महत्वाचं आहे. मग शेतीत ते वेगवेगळे प्रयोग करत असताना ते आपल्याला आपली स्वतःच शाश्वत शेतीचं एक प्रारूप तो शेतकरी निश्चित करू शकतो.
1: आपण शाश्वत शेतीबाबत इतका वेळ बोलतोय, आपल्याकडे यशस्वी प्रयोग देखील झाले असतील शाश्वत शेतीचे, आपण स्वतः देखील यावर काम केलेलं आहे, तर असे एखादे प्रेरणादायी उदाहरण आपण सांगू शकतो?
0: खूप सांगता येतील. म्हणजे मागील 3 दशकांपासून असंख्य शेतकरी या शाश्वत शेती सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती गोआधारित पशुपालन आधारित शेती याच्यावर खूप उत्तम उत्तम काम करणारे लोक आहेत. तर आपण जर त्याच्यात जर विचार केला ना तर खानदेशामध्ये विश्वास पाटील नावाचे शेतकरी आहेत, तर त्यांच्यावर पुस्तकं पण प्रकाशित आहेत. विदर्भामध्ये सुभाष शर्मा नावाचे शेतकरी उत्तम पद्धतीने सेंद्रिय शेती अनेक 30 वर्षापासून करतात, त्यांना यावर्षीचा पद्मश्रीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. बदलापूरचे राजेंद्र भट आहेत कोकणात, राजेंद्र भटांनी नैसर्गिक शेतीचे खूप उत्तम प्रयोग केलेले आहेत. मल्टीलेअर फार्मिंग, कमीत कमी मशागत करून किंवा अगदीच मशागत न करता शेती आपल्याला करता येऊ शकते, तर त्याच्यामध्ये पण खूप चांगलं काम केलेले लोक आहेत. त्यानंतर पालघर तिकडं विक्रमगड जवार त्या भागामध्ये किरण लेले नावाचे शेतकरी आहेत, आणि त्यांनी खूप चांगले ते तिथं प्रयोग करतात, विशेष करून डांगी गोवंशाचं संवर्धन, डांगी गोवंश आधारित सेंद्रिय शेती कृषी पर्यटन आणि मल्टीलेअर फार्मिंग हे सगळं शेतीतले जे विविधता जपणं याचं ते पूर्ण कुटुंब काम करत. राईबाई पोपेरेंचं नाव सगळे आपण ऐकतो सह्याद्रीतल्या ज्या अकोले तालुक्यातल्या आमच्या परिसरातल्या. राईबाई पोपेरेंनी गावरान वाहनांचं संवर्धन आणि जतन करणारी त्यांची जी शेती ती पण फार मोठं मार्गदर्शक या याच्यात आहे. लोकपंचायत संस्थेने जवळपास 25 वर्ष शाश्वत शेतीचा प्रचार प्रसार शेतकऱ्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करणं प्रत्यक्ष काम करणं. आणि लोकपंचायतच्या कामाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी क्लस्टर लेवलवर म्हणजे ज्याला आपण लँडस्केप भूमंडळाच्या पातळीवर एखादा असा परिसर निवडून तिथं शाश्वत शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणं आणि त्याच्यावर आधारित एक उपजीविका आणि अर्थकारण बदलण्यासाठीचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सह्याद्रीतली शाश्वत शेती व कृषी संस्कृती आमचं शेत आमचं विद्यापीठ हे जे काही प्रकाशन आहे जे काही पुस्तकं आहेत त्याच कामातून आमचे ते निर्माण झालेले आहेत. तर थोडक्यात आपल्याकडे काम करणारी माणसं आहेत, शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणारी माणसं आहेत, अगदी भावना विवश होऊन नाही आणि आपली शेतीची एक जैव सांस्कृतिक परंपरा आपल्याकडे हजारो वर्षांची हा फार मोठा आधार आहे, आपल्याकडे फार मोठा पाया आहे. तर याच्यातून निश्चितच पुढे जाता येऊ शकेल.
1: आणि ही खूप सारी उदाहरणं आहे जी आपण सांगू शकाल की या शाश्वत शेतीचा प्रयोग आपल्या शेतात करत आहेत आणि यशस्वी प्रयोग करत आहेत. विजयजी, पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये ग्रामीण विकासासाठी शाश्वत शेतीचं भविष्य आपण कसं पाहता?
0: मी या बाबतीत खूप आशादायी आहे, फार मोठा अनुभव नाही पण 1-3 दशकांचा जर विचार केला शेती ग्रामीण विकास तर याच्यामध्ये खूप चांगल्या वाईट गोष्टी दिसतात पण शाश्वत शेती किंवा सेंद्रिय शेती किंवा एकूणच नैसर्गिक शेती या विषयामध्ये खूप चांगलं काम सध्या होत आहे आणि त्याला भविष्यात उत्तम काम होण्याचं आशा वाटते. आणि खरं तर सांगू त्याशिवाय माणसाला पर्याय नाही. जर आपण शेती जपली नाही आपली अन्न सुरक्षा जपली नाही तर आपलं सगळंच धोक्यात आहे. दुसऱ्या बाजूला जर निसर्गाचा ऱ्हास होत राहिला ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे ह्या जर अशाच कोलमडत राहिल्या या तर नष्ट होत राहिल्या. निसर्गाला काडीचाही फरक पडत नाही. जिथं तुम्हाला जंगल दिसतं ना ते जंगल जर जंगल वन परिसंस्था नष्ट झाली तर तिथंच आपण म्हणू का आता इथं सगळं वाळवंट झालं. मग वाळवंटाच्या डेझर्ट इकोसिस्टम तिथं तयार होते, तसे ते प्राणी तिथं तयार होतात, तशा खुरट्या वनस्पती तिथं तयार होतात. निसर्गाला काही फरक नाही पडत, निसर्ग त्याच्या त्याच्या पद्धतीने तो बदलून घेतो. आतापर्यंत तसंच झालेलं आहे. या सगळ्या व्यवस्था हजारो वर्षाच्या कालखंडात ही सृष्टी व्यवस्था बदलत राहिलेला आहे. फक्त माणसाला ते सहन होणार नाही आणि त्याच्यात माणसाचा मग विनाश आठड. तर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपला जीव धोक्यात आला तर आपण हातपाय हलवायला लागतो. तर त्या दृष्टिकोनातून पुढच्या 10-15 वर्षांमध्ये खूप उत्तम पद्धतीने काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जागतिक पातळीवरती शाश्वत विकासाचे जे काही आपण ध्येय उद्दिष्ट समोर 17 प्रकारचे म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्याचा एक प्रभाव सगळ्याच देशांवर सगळ्याच राज्यांवर तिथल्या धोरणांवर होत असतो आणि सरकारी धोरणं ज्यावेळेस सकारात्मक धोरण तयार होतात तर तसं वातावरण पण तयार होतं. त्याच्यातून खूप चांगले कामं निश्चितच सुरू होतील. म्हणजे शाश्वत विकास त्याच्या शाश्वत शेती ही अंतर्भूत आहेच.
1: बरोबर विजयजी, शेवटचा प्रश्न असा आहे की शाश्वत शेतीचा अवलंब करू इच्छिणारा शेतकरी किंवा ग्रामीण भागातला जो युवक आहे यांना आपण काय संदेश द्याल?
0: तर मी सांगेल का सकारात्मकपणे शेती करायला पाहिजे. थोडक्यात आहे ना हे सगळं करताना जी दिशा असणार आहे तर यांना संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. गटातटाचं राजकारण आपल्याला सोडून द्यावं लागतं. शाश्वत शेतीसाठीचं राजकारण करणं गरजेचं आहे. शाश्वत शेतीकडे जायचं असेल तर आपल्याला हरित राजकारण करणं गरजेचं आहे. थोडक्यात जे ऋग्वेदामध्ये म्हटलंय ना का तू शेतीच कर, कृषी मित्व कृषी स्व, हे जे आपल्या परंपरेने आपल्या भारतीय विचारधारेने जे सांगितलेलं आहे तर त्याचा आपण या निमित्तानं विचार करायला हरकत नाही. 7 ऑगस्ट आपल्याकडं डॉक्टर स्वामीनाथन जे महान शेतीशास्त्रज्ञ होते त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शाश्वत शेती दिवस आपण जो साजरा करतो तर त्या निमित्तानं हा संदेश समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत सोबत जायला हवा. कारण फक्त शेतकऱ्यांपर्यंत नाही तर शेतीशी संबंधित जे जे वेगवेगळे लोक आहेत शेतीवर अवलंबून असणारे जे लोक आहेत तर ते सगळ्यांपर्यंत जावा ही अपेक्षा. धन्यवाद.
1: त्यामध्ये तुम्ही आम्ही पण आहोत की जे शेतीवर अवलंबून आहोत, शेतीच्या घटकांवर अवलंबून आहोत, त्याच्यावरच आपली उपजीविका आहे असं म्हणायला हरकत नाही. शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास यामधल्या ज्या काही संधी आहेत, त्याची कुठली आव्हानं आहेत, या विषयावर आपण खूप चांगली सखोल बातचीत केली. आपल्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये विजय सांबरे यांनी शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हानं या विषयावर मोलाची माहिती दिली. त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं मी आपले खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन या निमित्ताने शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने याविषयी शेती पशुपालन आणि शाश्वत विकास या विषयाचे अभ्यासक

0: विजय सांबरे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोनाली गोगले यांनी अभ्यासक विजय सांबरे यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मधमाशी पालन आणि त्यासंबंधित शासकीय योजना या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. मंडळी, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकाल केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं आहे तर मंडळी, आता आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजले आहेत. यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
3: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात

0: देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
2: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
3: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
2: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही. असे बहरते गाणे

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या
3: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्यलढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
4: हजारो वर्षे हदकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
3: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3000 अधिक विद्यार्थी तसंच 587 पीएचडी संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज पझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपबल्ट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपबल्ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्र एकात्मता डहाका गीत. राजेंद्र येसकर आणि पार्टी यांनी गायलेलं. त्यांना साथ संगत आहे गजानन अतकर, सुरेश लक्षणे, दिलीप अतकर, गुणवंता लक्षणे आणि नितीन अतकर यांची.

संतांचा ऋषी मुनी थोर साधू संतांचा राम कृष्ण आदि ज्ञानी यांचा तसाच

0: अंता
1: भले
0: विचार करावे आपले चित्ता असावी भारताची अखंडता अन सोडून सारा

जागृत केले देश बांधवांना, देशभक्ती त्यांची हो पाहाना, आणि आठवणे कर्तृत्व त्यांचे विचार येऊ

0: मनाचा
1: भले
0: रात्रंदिनी मेहनत करण्याचा चालवाया गाडा प्रपंचाचा अन व्हावे बंधू।

पालन करूया धर्माचे, अहो पालन करूया धर्माचे, देश महान वावा बलवान

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ठीक रात्री 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण, आणि त्यानंतर 9:15 वाजता पावणे 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण प्रसारित करीत आहोत. मध्यलय रचना रूपक तालातील असून द्रुतलय रचना 3 तालातील निबद्ध आहे. तबला साथसंगत संदेश पोपटकर यांची आहे.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण आपण ऐकलात. या कार्यक्रमात तबला साथ संगत संदेश पोपटकर यांनी केली. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता.
1: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा. या रागातील मध्यलय बंदी मध्यलय छपतालातील असून द्रुत लय एक तालात आहे. विलंबित बंदिश मोरे घर आए पिहरिया ही आहे, तर द्रुतलय बंदिश लागी लगन तोरे पियासे ही आहे. तबला साथ संगत स्नेहल कुमार धम्मपूरकर यांची आणि हार्मोनियम साथ संगत जयंत फडके यांची आहे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकलात. तबला साथ संगत केली होती स्नेहल कुमार धम्मपूरकर यांनी आणि हार्मोनियम साथ संगत जयंत फडके यांनी केली होती. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट X 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
3: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
2: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात

ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. हे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर ॲप या ॲपवरही आपण ऐकू शकता. 11:11 झाली आहेत. आज ऐकूया मुंबई शहर आणि उपनगरात असलेलं हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाशात ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात आज पाऊस पडला. कुलाबा इथं कमाल तापमान 31° सेल्सिअस तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 32° सेल्सिअस. कुलाबा इथं किमान तापमान 26° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 26° सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 82% आणि सांताक्रूज इथं 78% नोंदली गेली. पावसाची नोंद कुलाबा इथं 2 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 0 मिलीमीटर झाली आहे. पुढील 24 तासात आकाश ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 32° सेल्सिअस असण्याची शक्यता तर किमान तापमान 26° सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर येत्या 48 तासात समुद्र किनाऱ्यापासून वाऱ्याचा वेग 75 किलोमीटरपर्यंत ताशी 45 ते 55 किलोमीटर या वेगाने असणार आहे. वादळी वाऱ्याच्या प्रसंगी हा वेग ताशी 65 किलोमीटर इतका होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये अशी सूचना वेधशाळेनं दिली आहे. हवामान वृत्त आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

आशा भोसले आणि साकारांच्या आवाजातलं सुरेश भट यांचं हे गीत संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. यानंतर ऐकूया अरुण टाते यांनी गायलेले मंगेश पाडगावकरांची रचना, संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत सौमित्र यांचं, संगीत मिलिंद इंगळे यांचं. या गाण्याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात फैयाज हुसेन खान यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मारू बिहाग विलंबित आणि द्रुतलय 3 तालातील असून तबला सात संगत आफताब अहमद खान यांची आहे.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात फैयाज हुसेन खान यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मारू बिहाग आपण ऐकला. तबला साथ संगत केली होती आफताद अहमद खान यांनी. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग सहावा.
1: कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं.
0: मित्र मैत्रिणींनो, रेजिमेंटल ऑनर म्हणजे काय हे आपण गेल्या भागात जाणून घेतलं. या कथा होत्या 1962 भारत चीन संघर्षाच्या आणि 1999 भारत पाक संघर्षाच्या. पण असं हे प्रत्येक वेळेला घडत आलंय. अगदी 1947 पासून भारतीय सेनेचा पराक्रम पाहून जगानं आश्चर्यानं तोंडात बोटं घातली आहेत. सुरुवात आपण करूया 1947 पासून. 1947-48 मध्ये भारताला पहिल्या आक्रमणाला तोंड द्यावं लागलं. पाकच्या बाजूनं टोळीवाले आणि रेग्युलर फोर्सेस जम्मू काश्मीरवर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं दोन मार्गांनी चालून येत होते. एक मार्ग होता व्हॅलीमधून आणि दुसरा होता सिंधू नदीच्या पात्रातून. या मार्गावर वस्ती विरळ होती, प्रदेश दुर्गम होता. भारतीय सेनेला त्यावेळी इथपर्यंत पोचणंही अशक्य होतं. म्हणूनच पहिल्याच मार्गानं श्रीनगर विमानतळावर ताबा आणि दुसऱ्या मार्गानं लेह लडाख ताबा घेण्याच्या इराद्यानं पाक फौजा भारतात घुसल्या होत्या. यावेळच्या दोन छोट्या कथा, एक झोजिला खिंडीत रणगाडे नेले कसे याची आणि दुसरी लेह लडाख कसं वाचलं याची. केवळ 17व्या वर्षी ही कामगिरी करणाऱ्या रिन चिन यांची पहिली कथा आहे आश्चर्य.

0: 15,000 ते 16,000 फूट उंचीवर, तेही भीमशिखरांवर डिसेंबरच्या गोठवणाऱ्या थंडीत रणगाडे नेणं हे आश्चर्य होतं। जगाच्या लष्करी इतिहासात हे प्रथमच घडत होतं। टोळीवाल्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पाक सैन्याला पिटाळून लावण्यासाठी भारतीय लष्कर अथक प्रयत्न करत होतं।
1: सन 1948 डिसेंबरचा महिना, पाकच्या सेनेचं थैमान लेह लडाखमध्ये सुरूच होतं। जाळपोळ, लुटालूट, अन्याय, अत्याचार यानं ऊत आला होता। नव्यानं स्वतंत्र झालेल्या भारताच्या लष्कराची पूर्ण पुनर्रचना पण झालेली नव्हती, पण काश्मीर तर वाचवायचं होतं। आदेश मिळताच लष्करानं धडाडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली। या विभागाच्या रक्षणासाठी वेगळी डिव्हिजन श्री निर्माण करण्यात आली। हिंदी रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट आणि हैदराबाद रेजिमेंट मिळून बनलेल्या या डिव्हिजनचं नेतृत्व मेजर जनरल थिमय्या यांच्याकडे होतं। दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला होता। त्यांची रणनीती एकदम साफ होती। पाक सेना आणि टोळीवाले यांचा वकूफ ते जाणून होते। वेगानं पुढे जाणाऱ्या कॅप्टन पृथ्वीचंद यांच्या सेनेला त्यांना कव्हर पुरवायचं होतं। पाकिस्तानी साध्या बंदुका व मशीन गन यांना दाद देणारे नव्हते। शिवाय वेळ मोडला असता म्हणून त्यांनी झोझिला खिंडीत रणगाडे नेण्याचा निर्णय घेतला। मात्र काम सोपं नव्हतं। 15,000 ते 16,000 फुटांवर गोठवणारा गारठा, प्रचंड वेगानं वाहणारे वारे, रणगाड्यांचं वजन 10 ते 11 टन, रस्ते नव्हतेच। अशा वेळी एवढ्या उंचीवर रणगाडे चढवणार कसे? मात्र इच्छा असेल तर मार्ग हा सापडतोच।
0: आपल्याकडल्या रणगाड्यांपैकी स्टुअर्ट्स रणगाडे त्या मानाने कमी वजनाचे होते। त्यांचं वजन कमी करण्याचा आणखी एक मार्ग होता, त्या उंचीवर गरजेचे नसणारे भाग काढून टाकणं आणि वजन कमी करणं। आता या वातावरणात आणि भौगोलिक परिस्थितीत उपयोगी न पडणारे भाग बाजूला केले गेले। ताबडतोब काम सुरू झालं। रणगाड्यांचं वजन 8 टनांपर्यंत कमी केलं गेलं।
1: रणगाड्यांची धुडं आता वाटेवरचे अडथळे दूर करत खिंडीकडे जाऊ लागले। सोनमर्ग मार्गे कारगिल ओलांडून पुढे जाणाऱ्या रणगाड्यांना पाहून जगानं आश्चर्यानं तोंडात बोटं घातली। तिथली जनता तर या अचाट, अतर्क्य, अविश्वसनीय पराक्रमानं अचंबित झाली। रणगाड्यांच्या केवळ अस्तित्वानं पाक सेनेचे धाबे दणाणले। त्यांनी पलायन सुरू केलं। त्यांना सीमापार नेण्यासाठी त्यांच्या पाठलागावर आपली सेना निघाली। मात्र प्रश्न युनोत गेला, युद्धबंदी जाहीर झाली। एवढा पराक्रम बजावून आणि रक्त सांडूनही काश्मीरचा काही भाग गमवावा लागला। अनेकांचे बळी देऊन मिळवलेला स्कर्डूचा किल्ला पाकच्या ताब्यात राहिला। आज तिथे पाकचा लष्करी तळ आहे। तिथून त्यांच्या सतत कारवाया सुरू असतात।
2: मित्रांनो, या भीम पराक्रमानंतर आता आपण वळूया दुसऱ्या कथेकडे आणि लेह लडाख वाचलं।
0: लूट करणं, गाव उद्ध्वस्त करणं आणि बायकांवर अत्याचार करण्याच्या आदेशाचं पालन करत टोळीवाले बारामुल्ला ताब्यात घेऊन लेह लडाखकडे निघाले। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी पाकचे लष्करी अधिकारी होतेच। त्यांच्याकडे भरपूर शस्त्रास्त्र होती। त्यांना तिथल्या वातावरणाचा सरावही होता। धान्य ते वाटेवरच्या गावातून लूटमार करून मिळवणार होते। लडाखला काश्मीर नरेशांची केवळ एक पोलीस चौकी आहे हे त्यांना ठाऊक होतं। भारतीय सेना झुजिला खिंड पार करून पोचणं अशक्य अशी त्यांची खात्री होती। म्हणूनच डोमेल बारामुल्लाप्रमाणेच लेह लडाख जराही प्रतिकार न होता ताब्यात मिळेल असा त्यांना विश्वास होता। ते खुशीत गाजर खात होते।
1: भारताच्या बाजूने लेफ्टनंट कर्नल बेकर यांच्यावर या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। अपुरे सैनिक आणि रस्त्यांचा अभाव, सोबत सदा बर्फाच्छादित अत्यंत कठीण पर्वतराजी, प्रचंड वेगाने वाहणारे वारे, हे सारं अनोळखी असणारे आपले सैनिक, त्यांना अशा भागात लढण्याचा सराव नसणं असं सारं असूनही ते खूप आशावादी होते। त्यांनी त्यांच्या डोगरा बटालियन मधल्या कॅप्टन पृथ्वीचंद आणि कॅप्टन खुशालचंद यांना बोलावलं। ते लाहोली जमातीचे होते। त्यांनी जबाबदारी स्वीकारली। लाहोली जमात आणि लडाखी लोकांचं जुनं नातं. त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी होती, ती लडाखी तरुणांनाच विश्वासात घेऊन त्यांच्यातील निवडक तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं, त्यांना स्वसंरक्षणासाठी तयार करणं, त्यांच्याच मदतीनं त्या भागाची ओळख करून घेणं. दोघं कॅप्टन भाऊ होते, त्यांनी आनंदानं जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण होती ती झोजिला खिंड पार करणं. यावेळी तिथे 30 फूट उंचीचा बर्फ साचला होता, केवळ पांढरा रंग आणि सकाळ संध्याकाळी धुक्याचा पडदा, भुसभुशीत बर्फात रुतणारी पावलं, हिमप्रपाताची भीती, सोबत पाठीवर शस्त्रास्त्रांचं प्रचंड ओझ. खिंड पार करणं म्हणजेच अर्धी लढाई जिंकणं होतं. 16,500 फूट उंचीवरील या खिंडीत ऑक्सिजनचा पुरवठा एवढा कमी होता की श्वास घेणं पण मुश्किल व्हावं. पण आता ते मागे हटणार नव्हते. 50 जवान आणि 2 कॅप्टन लेह लडाख वाचवण्याच्या इराद्यानं प्रवासाला निघाले. भारत माता की जय घोषणा झाली. तिथल्या गावकऱ्यांनी खेचरं द्यायचं नाकारलं म्हणून रडत न बसता ते त्यांच्या लक्षाकडे निघाले.
2: डोगरा बटालियनचे खंदेवीर लेह लडाखच्या मार्गाने निघाले. तोपर्यंत या दिवसात झोजिला खिंड पार करण्याचा पराक्रम कोणीही केला नव्हता. नालाटाल या ठाण्यापर्यंतचा प्रवास त्या मनानं सोपा होता. पुढे मात्र त्यांनी 2 तुकड्या केल्या. एक तुकडी पुढे गेली मात्र धुक्यात हरवली. 48 तास त्यांचा संपर्क तुटला. हिमकड्यांनी त्यांना पोटात घेतलं की काय, सारे धास्तावले. मात्र हा सारा त्रास सोसत टोळीवाले पोचण्याच्या आधीच ते कारगिल मार्गे लडाखला पोचले. लगेच त्यांनी गावकऱ्यांना एकत्र केलं. गावकरी आनंदले. शांतताप्रिय बौद्ध धर्मीय नागरिकांना ते देवदूतच वाटले. अनेक तरुण प्रशिक्षणासाठी पुढे सरसावले. कुणी रस्ते दाखवायची जबाबदारी घेतली तर कुणी जेवण पुरवण्याची.
1: कॅप्टन पृथ्वीचंद आणि खुशालचंद टोळीवाल्यांच्या समाचाराला सिद्ध झाले होते. प्रचंड आरडाओरड करत जणू लेह लडाख ताब्यात आलेच अशा आनंदात टोळीवाल्यांचा समूह एक दिवस लडाखच्या दिशेने येताना दिसला. कॅप्टननी आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सारे वाट पाहत होते फायर या आदेशाची. टोळीवाले जल्लोषात पुढे येतच होते. त्यांना बेसावध पकडत ते टप्प्यात येताच सहकाऱ्यांना आदेश मिळाला फायर. बंदुका आणि मशीन गन धडधडू लागल्या. सारे टोळीवाले मारले गेले. 1-2 दिवसांनी दुसऱ्या फळीतले टोळीवाले पुढे सरसावले. त्यांना हे सर काय घडतंय हे उमजतच नव्हतं. दुसऱ्या टोळधाडीची पण तीच गत झाली. मात्र त्यातले काही मोजके मागे वळून पळून जाण्यात यशस्वी झाले. आता मात्र पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सूत्र आपल्या हातात घेतली. पळणाऱ्या टोळीवाल्यांना एकत्र केलं. त्यांना लष्करी डावपेच समजावले. त्यांच्या बरोबर राहण्याचं आश्वासन दिलं. सर्वजण परत एकदा सारा जोर एकत्र करून लडाखच्या दिशेनं चालू लागले. पाकचे लष्करी अधिकारी टोळीवाल्यांना पुन्हा पुन्हा लुटीची लालूच दाखवतच होते. माघारी न वळण्याची धमकी देत होते. पण त्यांच्या नशिबीही फारसं काही वेगळं नव्हतंच. सोबतचं अन्नधान्य संपलं होतं. काहींनी तर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कधीच माघार घेतली होती. उरलेले सावधपणे लडाखच्या दिशेनं चालू लागले. आपल्या बाजूला सारी शांतता होती. घुसखोर मोक्याच्या टप्प्यात येताच आपल्या मशीन गन आणि बंदुका साऱ्यांना टिपू लागल्या. घुसखोरांपैकी काही जागेवरच कोसळले. काहींनी पळण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या पायावरच गोळ्या बसल्या. ते खाली पडले. पाक सैनिकांची स्थिती टोळीवाल्यांपेक्षा वेगळी नव्हती. थोड्याच दिवसात टोळीवाले थंड झाले. गावकऱ्यांनी कॅप्टन पृथ्वीचंद आणि खुशालचंद यांचे मनापासून आभार मानले.
2: या साऱ्या लढाईत कर्नल रिंचिन यांचा उल्लेख करावाच लागेल. त्यांना 2 वेळा 1947-48 आणि 1971 युद्धाकरता महावीर चक्र देऊन गौरवण्यात आलं. 1947-48 युद्धाच्या वेळी त्यांचं वय होतं केवळ 17 वर्ष. गावातल्या स्थानिकांची जी 30 जणांची टोळी बनवली होती त्याचे ते प्रमुख होते.
1: यांना 20 रायफल्स आणि प्रत्येकी 22 राऊंड दिल्या होत्या. त्या पहाडांशी यांची दोस्ती होती. सारे रस्ते पायवाटा परिचयाच्या होत्या. त्याचाच यांना फायदा झाला. त्यांनी 22 दिवस पाक सेनेला अडवून ठेवलं. तोपर्यंत भारतीय फौज तिथे पोहोचली. पाक सेनेला हार मानावी लागली. लढाई संपल्यावर पाक सेनेला जेव्हा रिंचिन यांचं नाव आणि वय कळलं तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि रिंजन यांचं कौतुक केल्यावाचून त्यांनाही राहावलं नाही।

0: असाच पराक्रम गाजवला अनेक ठिकाणी. 1965 लढाईत प्रथम राजस्थानच्या वाळवंटात आक्रमण करून पाकनं युद्धाच्या नौबती वाजवल्या. इथल्या वाळवंटी मुलखाचा दुर्लक्षित भाग पाकला घशात घालायचा होताच, पण त्याचं खरं लक्ष होतं जम्मू काश्मीरवर. 1947 मध्ये केलेल्या आक्रमणात पाकच्या ताब्यात हजीपीर खिंड गेली होती. ही खिंड हा भारतात येण्याचा आक्रमकांचा पारंपरिक मार्ग होता. एकदा खिंड ओलांडली की भारताचं प्रवेशद्वार जणू त्यांना खुलं होत असे. म्हणूनच 1965 मध्ये कोणतीही कितीही किंमत मोजून ही खिंड परत मिळवायचीच असा निर्धार आपण केला होता. या निर्धाराप्रमाणे आपण खिंड जिंकली अथक प्रयत्नांनी, प्रचंड किंमत मोजून. ऐकूया या कथेत हजीपीर.
1: हजीपीरचा विजय हा 1965 युद्धातला एक सुवर्ण क्षण होता. अनेक वीरांनी इथे शौर्याची पराकाष्ठा केली, प्राण गमावले. सैनिकी इच्छाशक्ती, डावपेच, मनोबल, सुसूत्रता इत्यादी अनेक गुणांचं दर्शन झालं. दुर्दैवाने एवढी किंमत मोजून मिळवलेली हजीपीर खिंड ताश्कंद करारामुळे परत द्यावी लागली.
2: ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत 9 ऑगस्टला पाकिस्तानला काश्मीर मुक्त करायचं होतं. श्रीनगरवर त्यांचा झेंडा लावायचा होता. याचीच पूर्व तयारी म्हणून बाबर, सल्लादीन सारखी अनेक पथकं अशा खिंडीमधून भारतात दाखल झाली होती. जाळपोळ, लुटालूट यांना ऊत आला होता. हे सारं थांबवायलाच हवं होतं. प्रथम घुसलेल्या दहशतवाद्यांचा समाचार घेणं आवश्यक होतं आणि घुसखोरीचे मार्ग रोखणंही गरजेचं होतं. हजीपीर खिंड असाच एक घुसखोरीचा मार्ग. उरीपुंच बल्ज नावानं प्रसिद्ध, भारताच्या भूमीत एखादी कटार घुसवावी असा घुसलेला हा भाग. त्यामुळे श्रीनगर पासून पूंछला जायचं तर 300-350 मैलांचा रस्ता कापावा लागे. या भागात पूर्वेला बिडोरी रीज आणि पश्चिमेला संग बिसाली रीज, उंचच उंच असे हे कडे. दोन्हीच्या मधून 8,600 फूट उंचीवरची निमुळती वाट म्हणजे हजीपीर खिंड. पाकला या खिंडीचं महत्व पक्क माहीत होतं, म्हणून तर खिंडीच्या संरक्षणाचा त्यांनी पक्का बंदोबस्त केला. खिंडीच्या दोन्ही बाजूंनी म्हणजे बिडोर आणि संख ठाणी त्यांनी मजबूत केली होती. भक्कम आडोसे होते, तारांचं कुंपण होतं, आत मशीन गन दडवून ठेवल्या होत्या. प्रत्यक्ष खिंडीतही पहाऱ्यावर सैनिक प्रचंड तयारीनिशी खडे होते. घुसखोरी रोखायची तर खिंड ताब्यात घ्यायची गरज होती. याची जबाबदारी सोपवली गेली 86 इन्फंट्रीच्या 6 डोगरा पलटणीवर आणि त्याचे प्रमुख होते ब्रिगेडियर झोरावर सिंग बक्षी, मोठे धडाडीचे महावीर चक्र विजेते.
1: 1 पॅराशूट बटालियन, 19 पंजाब, 4 राजपूत, 6 जम्मू काश्मीर रायफल, तोफखान्याच्या काही पलटणी यांच्या सहाय्यानं त्यांनी ऑपरेशन बक्षी योजना आखली. 25 ऑगस्टला 1 पॅराशूटनं सार संकडे तर 19 पंजाबने बिडोरीकडे मोर्चा वळवला. 11,000-12,000 फूट उंचीचे हे डोंगर माथे, मध्ये 4,000 फुटांची उभी चढण, वर पोचायला केवळ पायवाटा, घनदाट अरण्य, त्यातच पाऊस सुरू झाला. पाऊलवाटही निसरडी बनली. पाठीवरचं ओझं सांभाळत रात्रीच्या वेळी भारतीय सैनिकांनी वाटचाल सुरू केली. एवढ्या पावसात एवढ्या उंचीवर कोण चढून येणार, हे अशक्य असं वाटून बेसावध असणाऱ्या पाक सैनिकांना आणि घुसखोरांना वेगळा धडा शिकवण्याच्या इराद्याने.
2: आपला इरादा नेक होता, मात्र आपल्या अंदाजाप्रमाणे शत्रू बेसावध नव्हता. पहिला हल्ला फसला, 30 जवान कामी आले. आता पावसाचा जोरही वाढला. 26 ऑगस्ट उजाडला, दिवसला गेलेला शत्रू अधिक सावध झाला. मात्र एक पॅरानं

0: जीव घेणं चढ चढून संख ठाणत गाठलं. पहाटे 4 वाजता संख हाती आलं. बिडोरी अजून ताब्यात येत नव्हतंच. पश्चिमेकडून वाट थोडी वाकडी करत संख सार लेडीवाली गली मार्गे एक पॅराचे जवान हाजीपीरच्या दिशेनं निघाले. सतत 3 दिवसांच्या मोहिमेनं थकलेले मात्र निग्रह कायम असलेले इथेच त्यांना आणखीन साथ मिळाली मेजर रणजित सिंग दयाळ यांची. त्यांनी काही मोजके जवान निवडले. खिंडीच्या दोन्ही बाजूंच्या उंचवट्यावर ताबा मिळवण्याचं ठरलं. पहिला अडथळा वेगानं वाहणाऱ्या हैदराबाद नाल्याचा होता. पुढची 6,000 उंचीची चढण, कमालीचे निसरडे रस्ते, पाठीवर सामान, हत्यारे, दारूगोळा, दिवस व रात्रीचा किर्र अंधार, थांबायचा विश्रांती घ्यायचा विचार करायलाही सवड नव्हती. निसरडी वाट करणारा सतावणारा पाऊस थोडा कृपावंत झाला. त्याच्या आवाजानं शत्रूला येण्याची चाहूल लागली नाही. सकाळी 7 वाजेपर्यंत ते हाजीपीरच्या पायथ्याशी पोचले. अंग मोडून निघालं होतं. हाडन हाड विश्रांती मागत होतं. भूक सतावत होती. झाडांचा आडोसा शोधून थोडी निहारी करून ताजे झालेल्या जवानांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यानं शत्रू एवढा गांगरला की सारी सामुग्री तिथेच टाकून त्यांनी पळ काढला. सकाळी 10 वाजता हाजीपीरवर आपण पूर्ण कब्जा मिळवला. सोबत 4-5 टन दारूगोळा ताब्यात आला. 1,000 माणसांना 1 महिना पुरेल एवढा अन्नसाठा हस्तगत झाला. 250 चौरस मैलांवर आता आपलं लक्ष राहू शकणार होत. सैनिकांचा आनंद गगनात मावेना.
1: इकडे 15 पंजाबने बिडोर जिंकलत, पण सभोवतालची अनेक ठाणी एका पाठोपाठ एक कोसळू लागली. ते पण एक पॅराला येऊन मिळाले. 30 ऑगस्टपर्यंत संपूर्ण हाजीपीरवर आपण ताबा मिळवला होता. तिरंगा तिथं डौलानं फडकत होता. मात्र लेफ्टनंट कर्नल एन खबरासारख्या अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. ब्रिगेडियर बक्षी, मेजर रणजित सिंग दयाळ, लेफ्टनंट कर्नल संपूर्ण सिंग यांना जिवंतपणे, तर कर्नल खन्ना यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान केलं गेलं. 1965च्या लढाईतलं हे एक सोन्याचं पान होतं. अशक्य गोष्ट केवळ निर्धाराच्या बळावर शक्य केली होती. म्हणूनच ताशकंद करारानुसार हा भाग परत देताना सर्वांनाच अतीव दुःख झालं. आपण कर्नल प्रताप शिंदे यांच्याशी बोलूया. सर नमस्कार.
2: बोला.
1: हाजीपीर खिंडीतल्या विजयाच्या शिल्पकारांपैकी आपण एक. निवृत्तीनंतरही आपण स्वस्थ बसला नाहीत. राजकारणामध्ये जसे सक्रिय झालात तसंच सैनिकी शाळेशी जोडले गेलात. सैन्य दलापासून आजकालचा तरुण हा लांब जातोय, तर या तरुणांना आपण काय सांगाल?
2: आर्मी नेव्ही एअर फोर्स जाण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो, कारण आर्मी नेव्ही एअर फोर्स ची सर्व्हिस फार अट्रॅक्टिव्ह झालेली आहे. त्यांना पगार चांगले मिळतात, राहण्याच्या कंडिशन वाढवलेल्या आहे. त्याशिवाय त्यांना आणि पुढे खूप स्कोप आहे. त्यांच्यासाठी मी एक महाराष्ट्रामध्ये रायगड म्हणून महाडला आणि नशिबाला स्थापन केलेला आहे. इथून मुलांना मी ट्रेनिंग देतो आणि आर्मीमध्ये कसं जॉईन व्हायचं, कशा पद्धतीचं ट्रेनिंग असतं हे त्यांना आम्ही शिकवतो. त्यामुळे बरीचशी मुलं आता आर्मी नेव्ही एअर फोर्स याच्या पुढे तुम्हाला शिक्षण देण्यासाठी आपण त्यांना सांगावं की आर्मीची सर्व्हिस पूर्वीसाठी राहिलेली आहे, आता फार अट्रॅक्टिव्ह झालेली आहे, पगार चांगले वाढलेले आहेत, त्यांना राशन मिळतं फ्री सगळे. काही मुलांना असं होतं की फॅमिलीनं आम्ही जागा मिळत नाही, पण तसं नाही. आता अगदी फॅमिली बॉर्डर पर्यंत अगदी सगळीकडे आपले अकोमोडेशन बांधलेलं आहे आणि लोकांना फॅमिली घेऊन जाण्याला मिळते. तेव्हा त्या मुलांनी आता खूप आर्मी नेव्हीने घ्यावं, मुलींना पण हल्ली आम्ही घेतो कमिशन म्हणून ऑफिसर, तर मुलींनी पण घ्यावं अशी आपली इच्छा आहे.
1: धन्यवाद कर्नल प्रताप शिंदे. तर नमस्कार.

0: मित्रांनो, आपण आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातही त्याचं अनुकरण करावं अशा किती गोष्टी यातून कळतात. खरंच छोट्या मोठ्या संकटांना, अडथळ्यांना, अपयशाला किंवा अपेक्षा भंगाला आपण ताठ मानेनं त्यावर मात करण्याच्या इराद्यानं सामोरे गेलो तर कितीतरी गोष्टी सोप्या होतील. नाही
1: नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग सहावा आताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या नेहा खरे.

नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग 6वा आपण ऐकलात. आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

शापित या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आणि आत्ता ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं विवेक आपटे यांचं गीत, चित्रपट वाजवा रे वाजवा.

धरपकड या चित्रपटातला अनुपमा देशपांडे, सुरेश वाडकर आणि सहकारांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. रचना रुनंदा रोकडे यांची आणि संगीत दिलं होतं हृदय उषा यांनी. आपण या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपवित आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. रात्रीचे 1 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मालिका विशेष, माफ करा, आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग शंकरा.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या आपण संगीतकार राम कदम याविषयी मधु पोद्दार यांनी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकासाठी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी प्रस्तावनेमध्ये काय लिहिलंय हे जाणून घेतोय। जगदीश खेबुडकरांनी राम कदमांबद्दल लिहिलंय, ऑफिस बॉय हे बिरुद घेऊन रामभाऊंनी पुण्याला प्रभातमध्ये प्रवेश करावा ही काळानं केलेली क्रूर थट्टा असली तरी कशी नशिबानं थट्टा आज मांडाली असं रामभाऊंच्या मनात आलं नाही। उलट व्ही शांताराम यांच्या ऑफिस टेबलवरची धूळ पुसताना भाग्यवान असल्याप्रमाणे आनंदानं ते कृतार्थपणाचा अनुभव घेत होते। कलात्मक जीवन दर्पणावरचे धुलीकण झटकत होते, नितळ ऐन्यात स्वतःचं प्रतिबिंब निहाळत होते। प्रभातच्या तुतारीनं एका सुप्त संगीतकाराचं अंगण उजळत होते। कैलासवासी केशवराव भोळे, कृष्णराव फुलंब्रीकर, डी पी कोरगावकर, पुरुषोत्तम सोळांकुरकर, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या शिल्पकारांच्या छिन्नी हातोड्याचा घावस असून रामभाऊंची मूर्ती घडत होती। हिऱ्याला पैलूची महिरब जडत होती, कलेला कलेची भूल पडत होती। एका झपाटलेल्या अवस्थेत घरदार विसरून एकाग्रतेनं मिळेल तो अनुभव साठवत रामभाऊ जगत होते। आता ऐकूया नेताजी पालकर या चित्रपटातली एक रचना उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये। ही रचना जगदीश खेबुडकर यांनीच लिहिलेली आहे।

कोणत्याही कलावंताला पहिली संधी देणारा महाभाग हा जन्मभराचा उपकार करता असतो. गावगुंड या चित्रपटाच्या निर्मात्यानं ही पुण्याई बांधून घेतली. देवानं जणू उजवा कौल दिला आणि डाव्या हातानं हार्मोनियमचे सूर कुरवाळणारे राम कदम संगीतकार झाले. एक शुभशकुन झाला, मुहूर्ताचा नारळ फुटला, श्री गणेशानं ओम नम शिवायचा मंत्र दिला, तंत्र सांभाळत आपले रामभाऊ हे स्वरयंत्राशी खेळू लागले. ऊन सावलीच्या खेळात कधी हा खेळ रंगायचा तर कधी तरंगायचा. अतिशय सुंदर शब्दामध्ये जगदीश खेबुडकरांनी त्यांच्याविषयीच्या भावना लिहिलेल्या आहेत, त्या आपण जाणून घेऊया आणखीन एका गाण्यानंतर.

जगदीश खेबुडकरांनी रामकदमांबद्दल लिहिलंय, सोशिकपणा आणि चिकाटी या दोन रुळांवरून रामभाऊंची संगीत रेल मिळेल त्या स्टेशनवर रेलचेल करत धावत होती. बाई मी भोळी म्हणत भल्या भल्यांना भूल पाडत होती, भगवंताचा प्रसाद वाटत आगेकूच करत होती. वाट पहावी आणि उत्कर्षाचा पहिला टप्पा यावा तसंच घडलं. अनंत माने या दिग्दर्शकांनी रामभाऊंना नव्या टीममध्ये संगीतकार म्हणून नियुक्त केलं. केला इशारा जाता जाता उभ्या महाराष्ट्राला मुजरा करून गेला. एकमेकांना ओळखण्याची संधी या चित्रानं रामकदम आणि जगदीश खेबुडकर या दोघांना दिली. कार्यक्रमात आता ऐकूया देवापुढं माणूस या चित्रपटातली एक लावणी उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये.

तमाशा हा मराठी मातीचा वारसा, लोकसंगीताचा शृंगार प्रिय आरसा, लावणीचं लावण्य हा रूपनर्तिकेचा मर्दानी आविष्कार। बघता बघता तमाशा चित्रांची लाट आली आणि जगदीश खेबुडकर आणि राम कदम या दोघांची लावण्य गीतं प्रेक्षकांनी आणि श्रोत्यांना पाठ झाली। कधी माडगुळकर, सुधीर फडके, राजा परांजपे हा त्रिकोण पूर्वी गाजला, तसाच राम कदम, अनंत माने आणि जगदीश खेबुडकर हा त्रिकोण चित्रपटसृष्टीनं गौरवास्पद यशाने आत्मसात केला। आणखीन एक लावणी ऐकूया। अशीच एक रात्र होती या चित्रपटासाठी कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेली ही रचना।

पूर्वी पारंपरिक तमाशा किंवा लावणीमधली झील जी फक्त जी जी र जी जी र जी जी र जी अशी असायची, म्हणजे त्यामध्ये झेलकरांचे समूह स्वर असायचे. पण रामभाऊंनी यामध्ये एक नवा प्रकार करून घेतला आणि तेव्हापासून लावणीमध्ये झील या प्रकाराला एक वेगळी शब्दरचना आली. तमाशामध्ये पाठीमागं नाचणाऱ्या 4-6 पोरी आणि साथीदार पोरं यांना नवीन शब्दरचना मिळाली. त्यावेळी त्यांच्यावरूनही मग कॅमेरा फिरू लागला. झीलकरांचं महत्त्व वाढलं आणि वेगवेगळ्या रचनांवरील शब्दांची लज्जत प्रेक्षक आणि श्रोते अगदी मिटक्या मारत किंवा चुटक्या वाजवत घेऊ लागले. श्रोते हो, आता ऐकूया टिळा लाविते मी रक्ताचा या चित्रपटातली एक रचना.

गेल्या भागामध्ये आपण वारणेचा वाघ चित्रपटातलं गाणं ऐकलेलंच आहे, आदबीनं सांगते मी. या लावणीला जे झीलचे वेगळे सूर राम कदमांनी दिले आणि त्याच वेळेला त्या ओळीही तयार झाल्या. आपण अनेक वेळेला ते गाणंही ऐकलेलं आहे. आम्ही गातोय सुरात पहिल्या भरात तरंगलीय रंगात राणी, कशी नाचतीय मोरावाणी, कशी नाचतीय मोरावाणी, थुई थुई थुई थुई थुई थुई थुई थुई. आणि ही ऐकून ऐकून त्या काळामध्ये जेव्हा हा चित्रपट गाजत होता त्या काळामध्ये ही झील श्रोत्यांना देखील पाठ झाली होती. सुगंधी कट्टा या चित्रपटातही नाचू किती लाजू किती या लावणीसाठी जी झील राम कदमांनी स्वरांमधून सांगितली ती देखील खूपच छान आहे. बाजारपेठही कोल्हापूरची काय मी म्हणू तिला, नखरेल नारही सोळा जातीची कळली खरी कला. एका पाठोपाठ एक बहारदार अशा लावण्या रामभाऊ न दिल्या. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत दोन बायका फजिती ऐका या चित्रपटातली उषा मंगेशकर यांनी गायलेली एक लावणी.

अहो गणसंगती आल्या गवळ्यांनी पायाला बांधूनी भवरा आणि चौमुलखाला डंका वाजू दे फडाचा।

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाही आहे. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 वर येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूटबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत ज्याला नर्व्स म्हणतात त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटतंय की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात, पायाला काही लागलेलं जाणवत नाही, आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबिटिक न्यूरोपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबिटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो, त्यात साखर असते. एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्वाचं आहे ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं, पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे, तो त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे, असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
1: नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5-7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपथी ही साधारण 5-7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपथी सुरू होते. ते आपली रक्तातली साखर याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहेच, पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल, तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही, तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
0: अच्छा. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
1: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्तभिसरण होत असतं, तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर, त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो, तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपॅथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मेबी न्यूरोपॅथी नाही व्हायची, पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
0: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त ह्या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
1: सगळ्या नसांवर साखर काम करते. मॅडम ना, अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा इफेक्ट होतात किंवा सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासून डोळ्यापासून दूर आहेत, त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर 2, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो, त्यामुळे तिकडे लागण्याचं इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
0: अच्छा, मग डॉक्टर, तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहायला पाहिजे?
1: अगदी बरोबर. 2 प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाहीये, ज्यांना गँग्रीन नाहीये, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉक सारखं लागतं. काही लोक असतात की पाय माझे बधिर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाही आहे, मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागलाय पायाला. आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आमचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर ग्रस्त होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय, उंदीर मेला आहे का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. ह्या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झालंय. हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, यांना अजिबात दुखत नाही,
0: संवेदनाच
1: नाही. मॅडम बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात, कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते किंवा ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं आहे म्हणजे की तुमचा प्रश्न होता की 2 कुठच्या टाईपचे रुग्ण येतात. एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाही आहे, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात.
0: गँग्रीन म्हणूया.
1: एक्झॅक्टली बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोट किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
0: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
1: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की 45-50 च्या नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षर

0: अशा तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय, अगदी फिट माणूस असतो एखादा, आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा विकनेस वाटतोय, किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय, आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100 आसपास पाहिजे जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350, 400, 500 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो, पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागलं आहे की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही, आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही, हे तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीनवाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की ॲम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते, आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात काही ना काहीतरी. आज बरा झाला, उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, ह्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ॲडमिट करावं लागतं. एक मल्टी फॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो, कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहिती आहे की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्त पुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्त पुरवठा वाढवून ॲटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो, पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्त्वाचं असतं, आणि हल्ली खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी. त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झाला आहे, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्त पुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो.
1: अच्छा.
0: हा एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय.
1: अच्छा.
0: या सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात, आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यावेळी आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग, म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यावाचून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये, की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिलकुल बिलकुल, हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये, आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात, आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला, किंवा हृदयावर प्रेशर आलं, ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते, आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोट वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची एंजियोग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नस

0: स्ट्रॉंग करून त्याला रक्त पुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्त पुरवठा, तर मग ती एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्त पुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्त पुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
1: आपण खूप खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आला आहे, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इवन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची एंजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते. पायाची एंजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
0: अच्छा.
1: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्तपुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो, की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम, किंवा जर गँग्रीन असेल आणि जर बोट आपल्याला कापायचं आहे, तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी ह्यासाठी आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टीमुळे रक्तपुरवठा नीट मिळावा आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्तपुरवठा होण्यासाठी एंजिओग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरतं आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं एंजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाही आहे पण एंजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो आता करण्याची अजिबात गरज नाही किंवा कोणी सांगितलं तर करूही नका, कारण हा फक्त 3 ते 6 महिने एंजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबेटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल.
1: बिलकुल.
0: तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
1: पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीपमध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक कापूस लावतात, कुठचं तरी एक मलम लावतात. अनेक प्रकारची मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम कुठच्या वेळी वापरायचा.
0: अच्छा.
1: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल. अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सुल किंवा गोळ्या देतो ते आपण पर्टिक्युलर जंतूंना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, आता मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते.
0: अच्छा.
1: हे कसं नाही मॅडम, एक सायकल असते. शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते.
0: अच्छा.
1: आणि मग हे लोक चालतात त्यांना मी सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
0: मला नेमकं हेच विचारायचंय की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये?
1: अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात, की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
0: अच्छा डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे, एखाद्या पेशंटचं बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर

0: तर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
1: अगदी, कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालं आहे म्हणून आपण ट्रीटमेंट केली,
0: हो.
1: पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता, तो तर राहणारच आहे. न्यूरोपॅथी आपण म्हटलं, नसा वीक झाल्या आहेत, नसा म्हणजे पाय बधिर झाले आहेत, ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे. रक्तपुरवठा कमी आहे, तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे, ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला, दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरडं होणं, आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
0: अच्छा.
1: आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
0: डॉक्टर, मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची, मुळात हे होऊ नये म्हणून?
1: आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालं आहे तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळा ना मॅडम, लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकली आहे, ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहे. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय? कुठे काही जखम आहे का, कुठून पाणी येत आहे का, कुठे लाल झालाय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, ह्या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नख नीट कापायची. नख नीट कापायची म्हणजे काय? आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायको ग्रायफोसिस, ओनायको मायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे जी आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं. ते स्पेशलाइज्ड वेनी जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
0: कापताना काही जखम व्हायला
1: जखम व्हायला नको. नख अगदी मासापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात, कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही,
0: दुखतच नाही,
1: पण नख नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावेत. आता चांगले म्हणजे काय? लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले, इतके 1000 रुपयाचे आहेत. नाही, तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
0: अच्छा.
1: टाईट बूट असता कामा नयेत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे, कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पूज आला, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगत केलं तर. जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो. आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिले आहेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
0: डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतंय की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबिटिक फूडबद्दल काय सांगाल?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात, की ज्यांना हा मधुमेहग्रस्त पायला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते न होणं हे फार महत्त्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. काळजी घ्या, जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबिटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत डायबिटिक फूड डॉक्टर तुषार रेगे यांची सुचेता गरुडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपल्याला उपलब्ध आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

साधना सरगम यांनी गायलेलं, अशोक फटके यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं हे गीत आई शपथ या चित्रपटातलं आपण ऐकलं. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

विनय माणके आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे गीत प्रवीण तवणे यांचं, संगीत अशोक पत्की यांचं आणि चित्रपट राजाने वाजवला बाजा. आता ऐकूया जमले हो जमले या चित्रपटातलं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आणि गायलं आहे इला अरुण यांनी.

अनुराधा पडवाल, अनुपमा देशपांडे, बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत मामला पोरीचं या चित्रपटातलं. वंदना विटणकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 3 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं हे गीत ऐकूया.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 3:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत, वसंत प्रभू यांचं संगीत आणि भारा तांबे यांची रचना. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. यानंतर ऐकूया श्रेया आणि जसविंदर नरूला तसंच सहकाऱ्यांच्या आवाजातलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी आणि चित्रपट देवदास.

मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

या यार मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 4 वाजले आहेत, आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. योगेश कात्रे यांनी सतारवर वाजवलेला राग मसंत बसंत मुखारी, आणि त्यानंतर अंकिता जोशी यांनी शास्त्रीय यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग ललत ऐकूया.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अंकिता जोशी यांनी गायलेला राग ललत आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ संगत केली होती. शंतनू किंजन वाडेकर आणि हार्मोनियमवर साथ केली होती जयंत फडके यांनी.

0: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: गाणी आपल्या मनातली, गाणी आपल्या गळ्यातली, गाणी आपल्या जिव्हाळ्याची, गाणी आपल्या पसंतीची, अशीच तुमच्या आवडीची गाणी आम्ही आपल्याला ऐकवत असतो DTH माय मराठीवर पसंतीची गाणी. दररोज सकाळी 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता DTH माय मराठी वाहिनी आणि ऑल इंडिया रेडिओ लाईव्ह ॲपच्या AIR मराठी वाहिनीवर. तुम्हालाही आपल्या आवडीचं गाणं ऐकायचंय तर मेल पाठवा DTH AIR मराठी @gmail.com या आमच्या ई पत्त्यावर. पसंतीची गाणी.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना

0: शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 5 वाजत आहे, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं हे गीत प्रवीण दवणे यांचं आणि संगीत दिलं होतं दीपक पाटेकर यांनी. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपवित आहोत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. आता ऐकूया भावधारा हा कार्यक्रम. गाण्या भावधारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे गीत.